नमस्कार धाराशिव, FM 101.3 मेगाहर्ट्झवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. आज शनिवार, भारतीय सौर दिनांक 20 आषाढ, शके 1948, 11 जुलै 2026. सकाळचे 5:56 होत आहेत. आजच्या प्रसारण सभेत मी आशिष लगाडे आपलं स्वागत करतो. प्रसारणाच्या सुरुवातीला ऐकूयात मंगलध्वनी.

भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांनी सनीवर वाजवलेली मंगलधून आपण ऐकलीत. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 6 वाजत आहेत. हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

सुधीर फडके आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील वसंत बापट यांचं भक्तिगीत आपण ऐकलं. संगीत होतं मधुकर पाठक यांचं. श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर दत्ता डावजेकर यांनी संगीतबद्ध केलेलं मा दा देवकाते यांची भक्तिगीत रचना आपण ऐकूयात. स्वर आहे अपर्णा मयेकर यांचा.

फाटक यांचं. श्रोतेहो, मंगल प्रभात हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर अनूप जलोटा यांच्या स्वरातील हिंदी भक्तिगीत रचना ऐकूया.

अनूप जलोटा यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं भक्तिगीत आपण ऐकलं. श्रोते हो, मंगल प्रभात कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूयात. उषा अत्रे, दशरथ पुजारी आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील देशभक्तीपर गीतरचना. गीतकार आणि संगीतकार आहेत यशवंत देव.

यशवंत देव यांची देशभक्तीपर गीत रचना आपण ऐकलीत. उषा अत्रे, दशरथ पुजारी आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. श्रोते हो, याबरोबरच मंगल प्रभात हा भक्तिगीतांचा कार्यक्रम संपला. आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 6:35 झाली आहेत.

0: गृहिणीनो प्रतीक्षा संपली, 11 जुलै तारीख ठरली. लाखो गृहिणीच्या पसंतीचा दूध सारीचा मेगा महोत्सव. साड्यांच्या 1000 व्हरायटी कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत. श्री दूध सारीज, साठी गल्ली, सोलापूर.
1: श्रोते हो, आता ऐकूयात आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या आमच्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर 6:40 कृषीवाणी या शेतीविषयी लघु कार्यक्रमात पीक वाढीसाठी स्फुरदचे महत्व याविषयीची माहिती, संकलन आणि निवेदन आहे संजय पाटोळे यांचं. 6:45 आरोग्यम धनसंपदा, त्यानंतर 6:50 परिसर. हे दोनही कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. मराठी चित्रपट संगीत सकाळी 6:55 महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू सकाळी 7:25. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम 7:40 सकाळी. 7:15 लख लख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. 8:40 जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम बदलते लोकसंख्या चित्र, संधी की आव्हान आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 9:00 विविध भारतीचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 10:00 मिश्र संगीत गीतांजली हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम सकाळी 10:30. 11:00 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. गीतबहार सकाळी 11:30. दुपारी 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये आपत्ती व्यवस्थापनातील तृतीय पंथीयांच्या सहभागावर आधारित मुलाखत. शीर्षक आहे सोपं नसतं इतकं. दुपारी 1 ते 5:00 विविध भारतीचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दरम्यान दुपारी 1:40 ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकू शकाल. सायंकाळी 5:00 एक ही फिल्म सई या कार्यक्रमात प्यार झुकता नाही या चित्रपटातील काही सदाबहार गीतं आपण ऐकू शकाल. संकलन आणि निवेदन आहे श्वेता माळी यांचं. युवावाणी हा तरुणाईंसाठीचा खास कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू सायंकाळी 5:30. 6:05 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. 6:10 मिश्र संगीत. 6:30 आंतरराष्ट्रीय आट्यापाट्या खेळाडू कुमारी निकिता धर्मराज शिंदे हिची रागिनी पाटील हिने घेतलेली मुलाखत. 7:15 आजचं विधिमंडळ समालोचन आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. किसानवाणी हा प्रायोजित कार्यक्रम सायंकाळी 7:30. यामध्ये खरीप हंगामातील पीक नियोजन याविषयी कृषी पत्रकार अजय कुलकर्णी यांची संजय पाटोळे यांनी घेतलेली मुलाखत. त्यानंतर आरोग्य बळीराजाचं या सदरात रक्ताची कमतरता आणि त्याचे दुष्परिणाम भाग 3. तज्ज्ञ आहेत डॉक्टर रेखा टिके. आणि उद्याचा धाराशिव जिल्ह्यासाठीचा हवामान अंदाज. लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम रात्री 7:15. यामध्ये तुळशीराम आत्माराम कंटक राहणार धाराशिव यांनी सादर केलेली वासुदेव गीतं आपण ऐकू शकाल. रात्री 9:00 विविध भारतीचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आणि रात्री 10:00 मराठी पत्रगीत हा कार्यक्रम. तर श्रोते हो, ही होती आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. याशिवाय दिल्ली मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर केंद्रावरील हिंदी इंग्रजी आणि मराठी बातम्या नियोजित वेळी आम्ही सहक्षेपित करू.

0: आकाशवाणीच्या धाराशिव केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. 6:40 होत आहेत.
1: गुडघेदुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाऊट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच

0: फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, प्रसारित करत आहोत कृषीवाणी हा शेतीविषयी कार्यक्रम. कार्यक्रमात आज ऐकूयात पीक वाढीसाठी स्फूर्तीचे महत्व. याविषयी माहिती, संकलन आणि निवेदन आहे संजय पाटोळे यांचं.
2: नमस्कार श्रोतो आणि शेतकरी बंधूंनो, शेतकरी बंधूंनो, पीक वाढीसाठी स्फूर्त किती महत्वाचं आहे आता या संदर्भातच आज आपण माहिती घेणार आहोत. शेतकरी बंधूंनो, पीक पोषणासाठी नत्राप्रमाणेच स्फूर्त या मुख्य अन्नद्रव्याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. पिकातील जवळजवळ सर्वच जीवरासायनिक प्रक्रियांमध्ये स्फूर्ताचं महत्त्वाचं कार्य असतं. स्फूर्ताचा पुरेसा पुरवठा पिकांच्या मुळाशी वाढ घडवितो आणि पीक वाढीत सहकार्य करतो. त्याचं पिकातील प्रमाण सर्वसाधारणपणे 0.1 ते 0.5% इतकं असतं. जमिनीत स्फूर्त हा ॲल्युमिनियम, लोह आणि कॅल्शियम यांच्यासोबत बांधलेला असतो. त्यापैकी आम्लयुक्त जमिनीत ॲल्युमिनियम आणि लोहासोबत असणाऱ्या स्फूर्ताचं प्रमाण जास्त असतं, तर विम्ल जमिनीत तो कॅल्शियमसोबत बांधलेला असतो. जमिनीत द्रवणातील स्फूर्ताचं प्रमाण खूप कमी असतं आणि जसजसा स्फूर्त मातीतील कणांवरून मुक्त होत जातो किंवा स्थिर होत जातो त्यानुसार हे द्रावणातील प्रमाण बदलत जातं. जेव्हा पिकाची मुळे या द्रावणातील स्फूर्ताचे शोषण करतात तेव्हा जमिनीतील कणांवरील स्फूर्त द्रावणांमध्ये येतो. शेतकरी बंधूंनो, पिकांना उपलब्ध होऊ शकणाऱ्या स्वरूपातील स्फूर्ताचं रूपांतर पिकास उपलब्ध होणार नाही अशा स्वरूपात जमिनीत होत असते, त्यास स्फूर्ताचं स्थिरीकरण असं म्हणतात. हा स्थिर झालेला स्फूर्त सहजासहजी पिकास उपलब्ध होत नाही, जमिनीच्या सामूवर हे स्थिरीकरण अवलंबून असतं. उदासीन तसेच विम्लमय सामू असलेल्या जमिनीत चुनखडीमुळं स्फूर्ताचं स्थिरीकरण होऊन त्याची उपलब्धता कमी होते. तसेच आम्लयुक्त जमिनीत ॲल्युमिनियम आणि लोहामुळं स्फूर्ताचे स्थिरीकरण होतं. अशा तऱ्हेनं जमिनीतील उपलब्ध स्फूर्त स्थिर होऊन पिकांना उपलब्ध न होणाऱ्या स्वरूपात रूपांतरित होत असतो. जसजसे स्फूर्ताचे शोषण पिकाकडून होत जाते तसतसा स्थिर स्वरूपातील स्फूर्त द्रावणात येणं गरजेचं असतं. शेतकरी बंधूंनो, जमिनीतील तापमानाचा देखील या स्फूर्ताच्या विद्राव्यतेमध्ये परिणाम होत असतो. साधारणपणे उष्ण विभागातील जमिनीत जास्त स्फूर्त उपलब्ध होतो तर थंड प्रदेशातील जमिनीत त्याची उपलब्धता कमी असते. बऱ्याचदा त्यामुळं हिवाळ्याच्या काळात पिके स्फूर्तयुक्त खतांना चांगला प्रतिसाद देताना दिसतात. हिवाळ्यातील पिकांच्या स्फूर्त व्यवस्थापनासाठी ही बाब महत्त्वाची आहे. उष्ण प्रदेशातील जमिनीत पिकांच्या मुळांची वाढसुद्धा जोरात होत असते, त्यामुळं ते जमिनीतील जास्तीत जास्त आकारमान गाठतात आणि अन्नद्रव्यांचे शोषण करू शकतात. स्फूर्ताची जमिनीतील कमी विद्राव्यता त्याची हालचाल कमी करून त्याचे शोषण कमी करते. त्यामुळं स्फूर्ताच्या कार्यक्षम वापरासाठी जमिनीत स्फूर्तयुक्त खते पिकांच्या मुळाच्या क्षेत्रात व्यवस्थितरित्या टाकण्याच्या पद्धतीला खूप महत्त्व असतं.

0: पीक वाढीसाठी स्फुरदाचे महत्व याविषयीची माहिती आत्ताच आपण ऐकली. श्रोते हो, याबरोबरच कृषीवाणी हा कार्यक्रम संपला. आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. सकाळचे 6:45 होत आहेत. प्रथम आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात किडनी स्टोन याविषयी माहिती भाग तिसरा, आणि त्यानंतर 6:50 परिसर या कार्यक्रमात केर कचरा आणि धोके याविषयीची माहिती. हे दोनही कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, सकाळचे 6:45 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही सौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. आज आपण किडनी स्टोन अर्थातच मूत्रखडा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध मूत्रविकार तज्ज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. गेल्या दोन भागांमध्ये आपण जाणून घेतलंय की किडनी स्टोन काय असतो, त्याची कारणं काय असतात, लक्षणं काय असतात आणि निदान नेमकं कसं करायचं. आजच्या भागात आमच्या श्रोत्यांना सांगाल की प्रत्येक स्टोनचं ऑपरेशन करण्यात येतं का की केवळ औषधींनी पण स्टोन बरा होऊ शकतो.
1: हो, हा खूप महत्वाचा आणि खूप कॉमन प्रश्न आहे जो ओपीडीमध्ये पेशंट्स विचारतात. डॉक्टर साहेब, याला ऑपरेशनच लागेल का की हा औषधांनी होऊन जाईल का? तर हो, याच्यावर उत्तर हे आहे की सगळ्या स्टोन्सला ऑपरेशनची गरज नसते. जेव्हा पेशंट्स स्टोन सोबत आमच्याकडे येतात तर खूप गोष्टींवर आमचे निर्णय निर्भरून असतात. ते म्हणजे सगळ्यात पहिले तर स्टोनचा साईज काय आहे, किती लहान आहे, किती मोठा स्टोन आहे. खूपच लहान स्टोन असेल तर आम्ही ऑपरेशनची सल्ला देत नाही. आम्ही त्यांना एवढंच म्हणतो की पाणी भरपूर प्या आणि एखाद वेळेस तो किडनीच्या ज्या नळीमध्ये युरेटरमध्ये जर तो स्टोन फसलेला असेल तर मग आम्ही काही औषधं देऊन त्याला काढण्याचा प्रयत्न करतो. जर तो मीडियम साईजचा स्टोन असेल तर मग त्याचं लोकेशन महत्वाचं होऊन जातं की ते किडनीच्या कोपऱ्यामध्ये पडलेला स्टोन आहे का, तो लघवीच्या फ्लोमध्ये कुठे अडथळा करतो आहे का, याच्यावर आम्ही लक्ष देतो. आणि जर तो स्टोन कोपऱ्यामध्ये पडलाय, काही विशेष त्रास देत नाही, तरी मग आम्ही मेडिकेशनने त्याला मॅनेज करायचा प्रयत्न करतो. पण जर मोठे स्टोन्स असतील, खूप मोठे स्टोन्स म्हणजे 1 सेंटीमीटरच्या वरचे स्टोन, 10 मिलीमीटरच्या वरचे स्टोन्स जर असतील तर त्याच्यामध्ये शक्यतोवर आम्ही ऑपरेशन्सच करतो कारण की औषधं त्यांच्यावर काम करत नाही. तर त्यांना आम्ही मग तसा सल्लाही देतो की मोठे स्टोन्स असतील तर ऑपरेशन्स करून घ्या. याच्याशिवाय जसं आपण बोललो तो निदानाच्यामध्ये जर त्याच्यामध्ये ब्लड युरिन रिपोर्ट्समध्ये असं काही दिसत असेल की किडनीला काही डॅमेज होऊन राहिला आहे, नाहीतर किडन्यांमध्ये इन्फेक्शन्स आहे, तर मग स्टोनचा साईज आणि स्टोनचं लोकेशनला आम्ही मग तेवढं महत्व देत नाही. मग किडन्यांना महत्व देतो की किडन्यांचं काम जर कुठे कॉम्प्रोमाइज

0: होत असेल, किडण्यांना जर डॅमेजेस होऊन राहिले त्या दगडामुळे, जरी तो खूप छोटा स्टोन असेल, मग त्याच्यामध्ये सर्जरी इज द ऑप्शन. तर याच्यामध्ये आपण म्हणजे पेशंट्सला मी ओपीडीमध्ये हेच सांगतो की आपण स्टोनचा इलाज करायला नाही आलोय, आपण आपल्या किडण्यांचा इलाज करायला आलोय. आपला जो काय म्हणतात जो आपला गोल आहे ट्रीटमेंटची सर्जरी लागते असं नाहीये, पण ते आम्ही केस टू केस डिसाईड करतो.
1: तर आपण सांगितलं की सर्जरी करावी लागते, या सर्जरीमध्ये पण ऍडव्हान्स टेक्निक आहेत काही?
0: बिलकुल. आधीच्या काळामध्ये स्टोनच्या सर्जरीज म्हणजे पोटावर मोठा चिरा लावून, किडनीवर चिरा लावून ते दगड काढावे लागायचे, जरी तो छोटा स्टोन असेल की मोठा स्टोन असेल. पण आता मागच्या 20-30 वर्षापासून याच्यावर लेझरचे उपचार आलेले आहे. लेझरचे ज्या सर्जरीज असतात ते एकदम वेगळ्या पद्धतीने करणाऱ्या सर्जरीज असतात. त्याच्यामध्ये आम्ही एक तर नॅचरल पाथवेमधनच आपल्या लघवीच्या मार्गातनच एंडोस्कोप घेऊन जाऊन आम्ही लेझरने दगडाला फोडू शकतो, नाहीतर काही इतर प्रोसिजर असतात जसे PCNL झाले की ज्याच्यामध्ये एक छोटासा किडनीमध्ये छिद्र करून आम्ही जातो आणि त्यातनं लेझरने स्टोनला ब्रेक करतो. याचे फायदे हे आहे की याच्यामध्ये पोटावर चिरा येत नाही, पेशंटला वेदना कमी होते, पेशंटची रिकव्हरी लवकर होते, म्हणजे पेशंटला लिटरली आम्ही ऑपरेशनच्या 24 तासानंतर सुट्टी करू शकतो. तर पेशंट उठून उभा राहून चालता फिरता होतो, त्याला घरी जाऊन बेड रेस्ट करायची गरज नाही. तर हे सगळे फायदे आहे आजकालच्या आधुनिक सर्जरीजचे.
1: डॉक्टर चैतन्य देशमुख, आपण इथे आलात आणि किडनी स्टोन अर्थात मूत्रखडा याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार श्रोते हो, किडनी स्टोन अर्थातच मूत्रखडा या विषयावर सुप्रसिद्ध मूत्रविकार तज्ञ डॉक्टर चैतन्य देशमुख यांची वैद्यही सौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल आज दुपारी 2:05. आता ऐकूया परिसर.
1: परिसर.

0: श्रोते हो नमस्कार. सादर करीत आहोत कार्यक्रम परिसर. आजच्या परिसर या कार्यक्रमात मी रोहिणी सूर्यवंशी आपण सर्व श्रोत्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण ई कचरा आणि त्याचे धोके याविषयीची माहिती जाणून घेणार आहात भावना चौधरी यांच्याकडून. चला तर आज या कार्यक्रमाचा तिसरा भाग आपण ऐकणार आहोत.
1: नमस्कार श्रोते हो, मागच्या भागात आपण ई कचरा वाढण्यामागची कारणं समजून घेतली. आता या भागात आपण ई कचऱ्यामुळे होणाऱ्या आपल्या पर्यावरणावर, आरोग्यावर आणि भविष्यातील जीवनावर काय परिणाम होऊ शकतो हे जाणून घेऊया. ई कचरा हा फक्त एक कचरा नाही, तर योग्य पद्धतीने हाताळला नाही तर तो एक मोठी पर्यावरणीय समस्या बनू शकतो. आपण जेव्हा एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरून झाल्यावर कुठेही फेकून देतो तेव्हा त्याचे परिणाम लगेच दिसत नाही, पण हळूहळू त्याचा परिणाम निसर्गावर होऊ लागतो. ई कचऱ्यामध्ये प्लास्टिक सोबत वेगवेगळे धातू आणि काही घातक घटक असतात. हा कचरा जमिनीत पडला तर त्यातील काही पदार्थ जमिनीत मिसळतात आणि त्यामुळे मातीचं प्रदूषण होऊ शकतं. माती ही फक्त जमीन नाही, तर त्यावर आपली शेती, झाडं आणि अनेक सजीवांचं जीवन अवलंबून असतं. त्यामुळे माती खराब झाली तर त्याचा परिणाम संपूर्ण पर्यावरणावर होतो. तसंच जर ई कचरा पाण्यात मिसळला तर जलप्रदूषण होऊ शकतं. नद्या, तलाव आणि भूजल यावर त्याचा परिणाम होऊ शकतो. आपण पाणी वापरतो, शेतीसाठी पाणी वापरतो, प्राणीही पाण्यावर अवलंबून असतात, त्यामुळे पाण्याचं प्रदूषण ही गंभीर बाब आहे. ई कचरा जाळणं हा सुद्धा चुकीचा मार्ग आहे. काही ठिकाणी लोक कमी जागेत कचरा नष्ट करण्यासाठी तो जाळतात, पण त्यातून निघणारा धूर वातावरणासाठी किती हानिकारक ठरू शकतो हे त्यांना माहितीच नसतं. यामुळे हवेचं प्रदूषण वाढू शकतं आणि त्याचा परिणाम माणूस, प्राणी आणि झाडांवर होतो. ई कचऱ्याचा आणखी एक मोठा तोटा म्हणजे त्यातील मौल्यवान संसाधनांचा अपव्यय. बऱ्याच इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये असे घटक असतात जे योग्य

0: पद्धतीनं वेगळे करून पुन्हा वापरता येतात. पण जर आपण त्या वस्तू चुकीच्या पद्धतीने फेकल्या तर ही संसाधनं वाया जातात. ई कचऱ्याचा प्रश्न फक्त आजपुरता मर्यादित नाहीये. जर आपण आजपासून काळजी घेतली नाही तर भविष्यात कचऱ्याचं प्रमाण वाढत जाईल आणि त्यांचं व्यवस्थापन करणं अधिक कठीण होईल. याचा परिणाम आपल्या पुढच्या पिढीवरही होऊ शकतो. आपण ज्या पर्यावरणात जगतो ते सुरक्षित ठेवणं ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. यासाठी प्रत्येकानं छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करायला हवी. जुनी इलेक्ट्रॉनिक वस्तू लगेच फेकण्याऐवजी तिचा पुनर्वापर होऊ शकतो का हे बघायला हवं. कारण पर्यावरण वाचविण्याची सुरुवात मोठ्या गोष्टींपासून नाही तर आपल्या रोजच्या छोट्या निर्णयांपासून होते. म्हणूनच श्रोते हो, ई कचरा ही दुर्लक्ष करण्यासारखी गोष्ट नाही. त्याचा योग्य विचार केला नाही तर त्याचे परिणाम आपल्यालाच भोगावे लागू शकतात. श्रोते हो, आजच्या भागात आपण ई कचऱ्याचे धोके समजून घेतलेत. आपण पुढील भागात ई कचऱ्यावरचा उपाय आणि आपण काय करू शकतो हे जाणून घेऊया. नमस्कार
1: मंडळी, आताच आपण ई कचरा आणि त्याचे धोके या विषयावर जाणून घेतलं भावना चौधरी यांच्याकडून. मंडळी, आताच आपण परिसर या कार्यक्रमाचा तिसरा भाग ऐकलात. याबरोबरच आजचा आपला परिसर हा कार्यक्रम इथेच संपत आहोत. पुन्हा भेटूयात चौथ्या भागात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडुळे.

0: परिसर हा कार्यक्रम आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल आज दुपारी 2:10. श्रोते आपण
1: FM 101.3 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम. सकाळचे 6:55 झाली आहेत. प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रपंच या चित्रपटासाठी ग.दि. माडगुळकर यांची गीतरचना ऐकूयात. गायक आणि संगीतकार आहेत सुधीर फडके.

0: बदला बदला सवय बदला.
1: मशीन मध्ये कपडे घालण्यापूर्वी चेक नव्हतं केलं का?
0: बदला बदला सवय बदला. आता नजीकच्या बँकेत जाऊन जुन्या फाटक्या नोट्स बदला. जर बँकेने नकार दिला तर RBI च्या ओम्बुड्समॅन कडे तक्रार करा. RBI सांगते, जाणकार बना, सतर्क रहा.

0: जगदीश खेबुडकर यांची गीतरचना आपण ऐकली. उत्तरा केळकर यांच्या स्वरात, संगीत होतं विश्वनाथ मोरे यांचं आणि चित्रपट होता आई.
1: चाटला पॅटनी सेंटरचा एकच आषाढम सेल 1 जुलै पासून. चाटला पॅटनी सेंटर सोलापूर.

मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECINET ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.

0: आषाढ वारी आनंद वारी लेखन आणि निवेदन प्राध्यापक ज्ञानेश्वर कुलकर्णी वतनी निर्मिती सहाय्य मदालसा कानडे आणि सादर करते नयन पवार. तेव्हा श्रोते हो ऐकायला विसरू नका रोज सकाळी 6:30 वाजता.
1: अर्थनीती बचत गुंतवणूक आणि आर्थिक नियोजनाची माहिती देणारा वित्तीय साक्षरतेवर आधारित कार्यक्रम अर्थनीती.
2: जागतिक ख्यातीचे उद्योजक बिल गेट्स यांच्या मताप्रमाणे जर तुम्ही गरीब म्हणून जन्माला आलात तर तो तुमचा दोष नाही, परंतु तुम्ही गरीब म्हणून मरण पावलात तर तो सर्वस्वी तुमचा दोष आहे.
1: नक्की ऐका दर शनिवारी सकाळी 9:10 FM 101.7 MHz वर आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून.

आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा समारोप येत्या 7 डिसेंबर पासून नागपुरात. हिवाळी अधिवेशन. शेतकरी कर्जमाफीच्या अटी शिथिल. अंतिम आठवडा प्रस्तावाच्या उत्तरात मुख्यमंत्र्यांची घोषणा. महात्मा फुले जनआरोग्य योजनेतील कथित गैरव्यवहारांच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची स्थापना. माझं गाव आरोग्य संपन्न गाव या अभियानांतर्गत आजपासून कुटुंब नियोजन सप्ताह. आणि लातूर देणगी अपहार प्रकरणातील मुख्य आरोपी किशोर जाधव याला अटक. आता सविस्तर बातम्या. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा काल समारोप झाला. 22 जून पासून सुरू झालेल्या या अधिवेशनात 97,706 कोटी रुपयांच्या पुरवणी

विधानसभा तसंच विधान परिषदेचं अधिवेशन संस्थगित झाल्याचं दोन्ही सदनांच्या पीठासीन अधिकाऱ्यांनी जाहीर केलं. महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेत मिळणारी 50,000 रुपयांची मर्यादा हटवून 2,00,000 रुपयांपर्यंत लाभ देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केली. काल विधानसभेत विरोधी पक्षानं मांडलेल्या अंतिम

0: प्रशासनात कृत्रिम बुद्धिमत्ता एआयचा वापर, स्मार्ट मीटर, खत पुरवठा, बोगस बियाणं, पोलिसांची घरं यासह विविध विषयांवर विरोधकांनी अंतिम आठवडा प्रस्तावात उपस्थित केलेल्या मुद्द्यांना मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार अपघात प्रकरणी सत्य शोधून काढू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे. या तपासात अधिक माहिती देताना ते म्हणाले,
1: दोन प्रकारे तपास चाललेला आहे. एक प्रकार सीएडी करते, दुसरं एएआयबी करते. वेगवेगळ्या गोष्टींसोबत एक शंका पायलट सुमित कपूर यांच्याबद्दलही होती, पण त्यात कुठलेही काही संशयास्पद आढळलेलं नाही. या ठिकाणी एआयआयबीचा रिपोर्ट हा महत्वाचा आहे. वर काय घडलं हे या रिपोर्टशिवाय समजू शकत नाही. हे धागेदोरे याच्यातच मिळणार आहेत. आमचं सातत्याने याच्यावर लक्ष आहे, केंद्र सरकारचंही लक्ष आहे. केंद्र सरकार योग्य पद्धतीने त्या गोष्टी करते.
0: स्थानिक स्वराज्य संस्थांना सरकारनं दिलेल्या निधीचं सामाजिक आणि तांत्रिक लेखापरीक्षण करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल विधान परिषदेत ही घोषणा केली. या लेखापरीक्षणामुळे नागरिकांना मिळणाऱ्या सोयीसुविधांची माहिती मिळणार असल्याचं ते म्हणाले. अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेला ते उत्तर देत होते. गेल्या वर्षी ऑगस्ट ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील 1400 अधिक पाझर तलाव आणि कोल्हापुरी बंधाऱ्यांचं नुकसान झालं. त्यातल्या 452 कामांना प्रशासकीय मान्यता दिली आहे अशी माहिती मंत्री दादाजी भुसे यांनी विधान परिषदेत दिली. 452 पैकी 258 कामं पूर्ण झाली असून 109 कामं सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. छत्रपती संभाजीनगर नळ पाणी योजनेतील कामांच्या गुणवत्तेबाबत करण्यात आलेल्या तक्रारींच्या अनुषंगानं नगरविकास विभागामार्फत समिती नियुक्त करून चौकशी करण्यात येईल अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काल विधान परिषदेत दिली. या समितीचा महिनाभरात

0: संदर्भात अल्पकालीन चर्चा उपस्थित केली. सध्या योजनेची 83.5% कामं पूर्ण झाल्याची माहिती सामंत यांनी दिली. राज्य सरकारनं या अधिवेशनातून नागरिकांची निराशा केल्याची टीका विरोधकांनी केली. पावसाळी अधिवेशन संपल्यावर घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस आमदार नाना पटोले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांनी सरकारच्या कामकाजावर टीका केली. विधान परिषदेतील 5 आमदारांचा कार्यकाळ येत्या 6 डिसेंबरला संपणार असल्यानं त्यांना काल निरोप देण्यात आला. यामध्ये छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांच्यासह शरदचंद्र पवार गटाचे 1, काँग्रेस 2 आणि 1 अपक्ष आमदारांचा समावेश आहे.
1: हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या यूट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
0: नाशिक जिल्ह्यात महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत झालेल्या कथित गैरव्यवहारांच्या चौकशीसाठी नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली. या योजनेसंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. SIT चा अहवाल प्राप्त झाल्यानंतर दोषींवर कठोर कारवाईचा तसंच अपहार झालेल्या निधीच्या वसुलीचा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला. महाराष्ट्रात जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या शिक्षकांची

विशेष जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पीएम यांनी यात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. हिंगोली जिल्ह्यातही जागतिक लोकसंख्या दिन सप्ताह राबवण्यात येत आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष कुटुंब नियोजन शिबिरं, नसबंदी शस्त्रक्रिया शिबिरं, महिला बचत गट सभा, शालेय

महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये आता प्राथमिक स्तरावरील पेट स्कॅनचा समावेश देखील करण्यात येणार असून कॅन्सर संदर्भातील उपचार करण्यासाठी अधिकची रक्कम या योजनेमध्ये दिली जाईल अशी माहितीही आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी दिली. जात पडताळणी प्रक्रियेत सुधारणा करणारं महाराष्ट्र एस

0: किशोर धोंडीराम जाधव उर्फ शिवणीकर याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं काल अटक केली. आरोपी मोतीनगर परिसरातल्या आपल्या घराच्या तिसऱ्या मजल्यावर बाहेरून कुलूप लावून लपून बसला होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं. दहशतवाद विरोधी पथकानं काल छत्रपती संभाजीनगर तसंच जालना इथून प्रत्येकी 6 जणांना ताब्यात घेतलं. धाराशिव तसंच बीड इथूनही काही जणांना ताब्यात घेतलं असून पाकिस्तानी गँगस्टरशी कथित संपर्काच्या संशयावरून ही कारवाई केली जात असल्याचं वृत्त आहे. धाराशिव जिल्ह्याच्या भूम तालुक्यातल्या गणेगाव इथल्या वैशाली जाधव यांनी पतीच्या निधनानंतर छोट्या स्वरूपात असलेल्या शिवणकाम व्यवसायाला जोड व्यवसाय म्हणून सेंद्रिय शेती, पशुपालन याशिवाय बचत गटाच्या माध्यमातून महिलांची फार्मर प्रोड्युसर कंपनी सुरू केली. यातूनच त्यांनी लखपती दिदी होण्याचा मान पटकावला. आपल्या या वाटचालीबाबत वैशाली जाधव यांनी माहिती दिली. त्या म्हणाल्या,
1: माझ्या गटाचं नाव सद्गुरू विधवा महिला बचत गट आहे. मी अशी सुरुवात केली की जे विधवा महिला असतील त्यांना स्वतः मी पगार चालू केल्या, विधवा पेन्शन चालू केली. मग शेती करत करत जो व्यवसाय आहे, दुग्ध व्यवसाय असेल किंवा कपड्याचा व्यवसाय असेल किंवा शेवगा उत्पादक गट असतील किंवा टेलरिंगचा असेल, हे 5 व्यवसाय उमेद अभियानामध्ये आल्यानंतर आज वार्षिक माझं ह्या 5 व्यवसायातनं 3 ते 3.5 लाखाचं निव्वळ उत्पन्न आहे माझं. जे मी 5 व्यवसाय केले तर लखपती दिदी झाले आतापर्यंत सगळं श्रेय उमेदला जातं.
0: शेगावच्या संत गजानन महाराजांच्या पालखीचं काल बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई इथं भाविकांनी पुष्पवृष्टी करत स्वागत केलं. आज ही पालखी केज तालुक्यातील बोरी सावरगावकडे प्रस्थान करत आहे. तर पैठणच्या संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं पहिलं रिंगण काल अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात मीड सावंगी इथं पार पडलं. त्यानंतर पालखी बीड जिल्ह्यात दाखल झाली. दरम्यान श्री ज्ञानेश्वर महाराज तसंच संत तुकाराम महाराजांच्या पालख्या आज पुण्याहून पुढे प्रस्थान करतील. ज्ञानेश्वर महाराज पालखीतील पादुकांचं काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात दर्शन घेतलं. भारत आणि इंग्लंड दरम्यान महिला क्रिकेट कसोटी सामन्याला कालपासून लंडनमध्ये लॉर्ड्स मैदानावर सुरुवात झाली. इंग्लंड संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारतानं पहिल्या डावात सर्व

0: महिलांचा क्रिकेट सामना प्रथमच होत आहे. दरम्यान भारत आणि इंग्लंड पुरुष संघात आज अखेरचा T20 सामना खेळवला जात आहे. 5 सामन्यांच्या या मालिकेत 3 सामने जिंकून इंग्लंडनं विजयी आघाडी घेतली आहे. हवामान. राज्यात उद्या रविवारपासून विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा समारोप. शेतकरी कर्जमाफीच्या अटी शिथिल. अंतिम आठवडा प्रस्तावाच्या उत्तरात मुख्यमंत्र्यांची घोषणा. आणि लातूर देणगी अपहार प्रकरणातील मुख्य आरोपी किशोर जाधव अटकेत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.
1: SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECI नेट ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
2: FM 101.3 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर श्रुतीहो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं धाराशिव केंद्र. सकाळचे 7:22 होत आहेत.

गुडघे दुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, साइटिका, लिगामेंट टियर, फ्रोजन शोल्डर, आमवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.

0: धारासुर मर्दिनी नागरी सहकारी पतसंस्था समर्थ नगर धाराशिव
1: आपल्या स्वप्नांना परिपूर्णतेकडे नेणारी धाराशिव शहरातील सर्वात जुनी पतसंस्था
0: पतसंस्था क्षेत्रातले विश्वासार्ह नाव म्हणजे धारासुर मर्दिनी नागरी पतसंस्था
1: दाम दुप्पट ठेव मुदत ठेवीवर आकर्षक व्याज देणारी विश्वसनीय पतसंस्था
0: तात्काळ सोने तारण कर्ज फक्त 9% व्याज दरानं नियम व अटी लागू
1: तसंच वाहन तारण कर्ज वार्षिक 12% व्याज दरानं चला तर मग आजच आपल्या धारासुर मर्दिनी नागरी पतसंस्थेला भेट देऊया संपर्क 024 72 22 40 39
2: व्हीव्हीपी पॉलिटेक्निक येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग कम्प्युटर सिव्हिल इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन तसंच मेकॅनिकल इंजिनिअरिंग या ब्रांचेस मध्ये डिप्लोमासाठी प्रवेश सुरू
3: मागील वर्षी कॅम्पस सिलेक्शन मध्ये 90% मुलांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड दर वर्षी उत्कृष्ट निकाल
2: NBA मानांकन प्राप्त MSBTE चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त व्हीव्हीपी पॉलिटेक्निक सोरेगाव सोलापूर
3: संपर्क 83 798 64 555
4: माननीय प्राध्यापक शिवाजीराव सावंत सर यांच्या प्रेरणेतून आणि माननीय ऋतुराज सावंत यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली JSPM पुणे संचलित BIT बार्शी इथे
5: BTech आणि पॉलिटेक्निकच्या CSE सिव्हिल मेकॅनिकल ENTC तसेच BCA साठी प्रवेश प्रक्रिया सुरू
4: अद्ययावत लॅब स्वतंत्र हॉस्टेल बस सुविधा संपूर्ण ग्रीन कॅम्पस 25-26 मध्ये रेकॉर्ड ब्रेक प्लेसमेंट
5: संपर्क 16 वर्षांपासून बेटर एज्युकेशन बेस्ट प्लेसमेंट देणारे JSPM चे भगवंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ताड सौंदाणे रोड बार्शी मोबाईल 90 490 76 781
6: अरे ऐकलं का भारताच्या नंबर 1 SUV ने 10 लाख हॅपी कस्टमर्सचा टप्पा पूर्ण केलाय
7: वाह क्या बात है 10 लाख नेक्सॉन्स जबरदस्त
6: आणि या आनंदामुळे टाटा मोटर्स करत आहे धमाकेदार सेलिब्रेशन टाटा नेक्सॉन खरेदी करा तुमचे लकी स्क्रॅच कार्ड स्क्रॅच करा आणि जिंका एक ब्रँड न्यू टाटा नेक्सॉन किंवा एक हार्डी डेविडसन बाईक
7: अटी लागू
8: बुकिंगसाठी विजिट पद्मजा मोटर्स नांदेड रोड कोळपा लातूर आणि सोलापूर धुळे हायवे MIDC धाराशिव
9: गृहिणीनो प्रतीक्षा संपली 11 जुलै तारीख ठरली लाखो गृहिणीच्या पसंतीचा दूध सारीचा मेगा महोत्सव साड्यांच्या 1000 व्हरायटी कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत श्री दूध सारीज साठी गल्ली सोलापूर
10: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे सकाळचे 7:25 होत आहेत महाराष्ट्र शासनाचा प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करत आहोत

0: तर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आज शेती क्षेत्र झपाट्याने बदलत आहे. हवामानातील अनिश्चितता, उत्पादन खर्चातील वाढ, कीड रोग व्यवस्थापन, बाजारपेठेतील बदलती मागणी आणि संसाधनांचा कार्यक्षम वापर या सर्व गोष्टींसाठी आधुनिक तंत्रज्ञानाची साथ आवश्यक ठरत आहे. या दृष्टीने 27वा जयते फार्मर कप 2026 या उपक्रमात डिजिटल तंत्रज्ञान, स्मार्ट शेती ऍप, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि प्रशिक्षित मार्गदर्शक यांची महत्वपूर्ण भूमिका अधोरेखित होत आहे. राज्य शासनाने शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याच्या दिशेने पावलं उचलली असून स्मार्ट शेती ऍप आणि डिजिटल साधनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत अधिक प्रभावी मार्गदर्शन पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. याचबरोबर मेंटर्स, कृषी अधिकारी, स्वयंसेवी संस्था आणि शेतकरी गट यांच्यातील सुसंवाद व समन्वय ही या उपक्रमाची महत्वाची ताकद आहे. त्या अनुषंगाने आजच्या भागात आपण स्मार्ट शेती ऍप, डिजिटल तंत्रज्ञान आणि AIचा वापर, मेंटरशिप भूमिका, प्रशिक्षणाची पद्धत आणि कृषी विभाग, पाणी फाउंडेशन, शेतकरी यांच्यातील समन्वयाचे मॉडेल या सगळ्यांविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत पाणी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री सत्यजित भटकळ सर. नमस्कार सर. दिलखुलास कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: धन्यवाद
0: सर. आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी 50 लाख शेतकऱ्यांना या गटामध्ये सामील करण्याचा एक महत्वपूर्ण संकल्प केला आणि त्यात आपल्या फाउंडेशनची भूमिका खूप महत्वाची आहे. कशा पद्धतीने मग काम चालू आहे?
1: पद्धत अशी आहे की आपण, मला वाटतंय की आकडेवारी याला तेव्हा महत्व होत असतं जेव्हा आप दिल से जुड जाएंगे आणि या स्पर्धेच्या निमित्ताने शेतकरी दिल से जोडले जात आहेत. तर यंदा हे पहिलं वर्ष आहे की जे आपण अखिल महाराष्ट्र पातळीवरती आपण ही स्पर्धा करत आहोत. यापूर्वी आपण जी शेवटची स्पर्धा घेतली ती महाराष्ट्रातल्या फक्त 46 तालुक्यांवरती पुरती ती मर्यादित होती. म्हणजे आपल्याकडे आहेत महाराष्ट्रात ग्रामीण तालुके 351. 351 पैकी 46 वरनं आपण डायरेक्ट, यंदा आपण 46 वरनं 351 वरती आपण करत आहोत
0: पूर्ण
1: हो. आणि त्यात यंदा 2.5 लाख शेतकरी कुटुंब ही जोडली गेलेली आहेत. आणि यापूर्वीचा आमचा अनुभव आहे की जेव्हा एका तालुक्यामध्ये अशी आपण म्हणू शकतो की एक प्रकारचं डेमॉन्स्ट्रेशन असतं की हा गट पुढे आला किंवा हे 5-10 गट यांनी उत्तम काम केलं, त्यांची उत्पादकता वाढली, त्यांचा खर्च कमी झाला, पैसे जास्त मिळाले, ऑटोमॅटिकली त्या 10 गटांमार्फत ती संख्या मग पुढच्या वर्षी 25-30-40
0: वाढत जाते.
1: कारण ती शब्दांनी होत नाही आपल्यासमोर. आपल्यासाठी म्हणजे चमत्कार समोर नमस्कार. तर हा चमत्कार यंदा आपल्याला करून दाखवायचा आहे आणि हा चमत्कार आपले शेतकरी निश्चित घडवून दाखवतील. म्हणजे मी आज दिवसभर इकडे येण्याअगोदर आपल्या विविध तालुक्यामधील आपल्या टीम बरोबर मी बोलत होतो आणि निश्चित हे शेतकरी एक असं उदाहरण तयार करतील की ज्यामुळे त्यांच्या आजूबाजूचे इतर शेतकरी, इतर गावातील शेतकरी, तालुक्यातील शेतकरी सुद्धा या गटशेतीच्या प्रवाहामध्ये सामील होतील. त्यामुळे 2.5 लाख कुटुंब यंदा, पुढच्या वर्षी आमची इच्छा आहे की 2.5 लाखाची किमान दुप्पट तिप्पट व्हावेत. आणि हे टार्गेट सेट करून होणार नाही, हे जेव्हा आपण खरोखर असं उदाहरण तयार करू की जे वाखाणण्याजोगं आहे तेव्हा आपल्याला ते टार्गेट आपण
0: जेव्हा त्यांना प्रत्यक्ष दिसेल की प्रत्यक्ष माझ्या घरामध्ये ते येते, ती गोष्ट
1: रिझल्ट
0: रिझल्ट येतोय तेव्हा मला असं वाटतं की महाराष्ट्रातला काय कुठलाही शेतकरी मागे राहणार नाही.
1: हो निश्चितच निश्चितच. आणि एक गोष्ट सत्य आहे की आज जी काही शेती होते आपल्याकडे की जिकडे आता 80%हून जास्त शेतकरी अल्पभूधारक आहेत, म्हणजे 2.5 एकरपेक्षा कमी त्यांच्याकडे शेती आहे, तर हे 1.5 एकर, 1/2 एकर, 1/2 एकर ही शेती परवडत नाही. तुम्ही जर त्याचा बॅलन्स शीट केला तुम्हाला लक्षात येईल की ही शेती परवडणंच शक्य नाही. पण जेव्हा तुम्ही समूहात येतात आणि एकत्र मिळून 20-25-50 एकरवर शेती होते तेव्हाच तुम्हाला ती शेती परवडणार आहे. त्यामुळे निश्चित आदरणीय मुख्यमंत्र्यांचं जे काही स्वप्न आहे हे आपण म्हणजे ही प्रक्रिया त्याच दिशेने जाण्यासाठी प्रयत्न करतो.
0: आपण म्हणतो की मंडळी शेतीतील परिवर्तन हे केवळ आपल्या शासनांच्या योजनांमधून नाही तर शेतकऱ्यांच्या सामूहिक सहभागातूनही होत असतं. त्याच्यामुळे हा

0: महत्त्वाचा संदेश आज आपल्याला या कार्यक्रमातून मिळालेला आहे. शेतकरी राजा आहे हे आपण पूर्वीपासून म्हणत आहे.
1: ज्ञानाबद्दल थोडं अधिक सांगतो तुम्हाला. आपण काय केलंय, पाणी फाउंडेशनचा जन्म तुम्हाला ठाऊक आहे, सत्यमेव जयते या टीव्ही शो वरनं झाला. आणि मी स्वतः किंवा आमच्या टीम मधील अनेक जण हे स्वतः ऍक्च्युली आम्ही लेखक दिग्दर्शक आहोत. तर आपण शेती सोप्या पद्धतीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण फिल्म्स बनवतो. म्हणजे गेल्या 30 दिवसांमध्ये पाणी फाउंडेशनने 300 हून अधिक फिल्म्स बनवलेत. प्रत्येक प्रॅक्टिससाठी वेगळी फिल्म असते आणि त्या फिल्म्स खूप सोप्या असतात. 60 सेकंदापासून 120 सेकंदापर्यंत कोणतीही फिल्म लांब नसते.
0: आणि हे सगळं विना मोबदला सर?
1: टोटली. आणि आपण त्यासाठी आपण पुन्हा क्लास घेतो. म्हणजे तुम्ही जर शेतकरी गट आहात तर तुम्हाला एक मेंटॉर अलॉट केला जातो. आणि सुदैवाची आनंदाची गोष्ट आहे की महाराष्ट्र शासनाने याला भरभरून आपल्याला मदत केलेली आहे अशा पद्धतीने की कृषी खातं आणि उमेद म्हणजे MSRLM महाराष्ट्र स्टेट रुरल लाईव्हलीहूड मिशन जीवनोन्नती अभियान यांनी आपल्याला एक टीम तयार केलेली आहे. जवळजवळ 800 जणांची टीम आहे ज्यांनी खास प्रशिक्षण घेतलं आणि जे दर 4 दिवसांनी शेतकऱ्यांना प्रत्येक शेतीच्या प्रत्येक टप्प्यावर काय करायचंय कसं करायचंय याचा क्लास घेतात बाय व्हिडिओ व्हॉट्सअप. म्हणजे जसं एका कोचिंग क्लासमध्ये एक सर असतात किंवा एक मॅडम असतात की ज्यांच्या बरोबर आपलं नातं असतं आणि जे आपलं शैक्षणिक करिअर घडवतात, त्याच पद्धतीने महाराष्ट्र शासनाचे हे अधिकारी आपल्या शेतकऱ्यांचं शेतीचं करिअर घडवण्याचं अतिशय सुंदर पद्धतीने काम करत आहेत.
0: गेल्या वर्षीच्या फार्मर कप मधून म्हणजे उत्पादन वाढ म्हणजे हे जे त्यांना ट्रेनिंग दिलं जात आहे वन टू वन आणि शेती कशी करावी शास्त्रशुद्ध पद्धतीने कशी करावी ह्याचे कुठले जास्त छान परिणाम दिसून आले?
1: आपण परिणाम मोजताना फक्त भावना नाही मोजायचे. आपल्याला परिणाम मोजताना पाहायचंय की खरोखर या प्रक्रियेतनं शेतकऱ्यांच्या खिशात जास्त पैसा पडतो की नाही. पण शेवटी तोच निकष आहे.
0: बरोबर.
1: कारण नाहीतर तुम्ही शब्द कितीही वापरा पण शेतकऱ्याला जर पैसा होणार नसेल तर ही यात काही अर्थ नाही. तर त्यासाठी ह्याचं मोजमाप आम्ही खूप बारकाईने आम्ही याचं सगळं मॉनिटरिंग चालू असतं. सोयाबीन कापूस आणि मका पिकवणाऱ्या आमच्या जी शेवटची स्पर्धा फार्मर कप 2024 ची जी झाली होती त्याच्यामध्ये उत्पादन खर्चात सरासरी 26% घट झाली.
0: उत्पादन
1: खर्च एकरी खर्च जो होतो हा 26% कमी झाला. उत्पादकता म्हणजे माल केवढा आला, माल हा 63% हा वाढलाय सरासरी. म्हणजे काही शेतकऱ्यांचा खूप जास्त झालाय पण सरासरी जर धरली तर 63% 63% वाढला. आणि प्रति एकर नफा जो आहे तो 100% जास्त त्याची वाढ झालेली आहे. म्हणजे तुम्हाला स्पेसिफिक जर सांगायचं झालं तर सोयाबीनचे उत्पादन प्रति एकर 7/13 क्विंटलवर गेले, कापसाचे 8/11 क्विंटलवर गेले आणि मक्क्याचे 23/38 क्विंटलवर गेले. आणि आपले बरेचसे शेतकरी महाराष्ट्र सरकारतर्फे स्पर्धा असते पीक उत्पादकता स्पर्धा, तर बऱ्याच ठिकाणी जिंकणारे शेतकरी हे आपल्या गटातले आहेत.
0: वा, हा किती अभिमानाची गोष्ट आणि किती म्हणजे जसं सुरुवातीला तुम्ही सांगितलं की या सगळ्या प्रक्रियेत महत्वाचा काय आहे तो आनंद आणि समाधान. ह्या दोन्ही गोष्टी देण्यात आणि घेण्यामध्ये खरंच एक वेगळं समाधान आहे. सर, शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, स्मार्ट शेती ऍप, कृत्रिम बुद्धिमत्ता, मार्गदर्शकांची भूमिका आणि विविध यंत्रणांमागील समन्वयातून शेती परिवर्तनाला मिळणारी गती याविषयी आपण अत्यंत सविस्तर आणि मोलाची माहिती दिली, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. श्रोते हो, आजच्या भागातून आधुनिक शेती ही केवळ मेहनतीवर नाही तर ज्ञान, तंत्रज्ञान, माहिती आणि सामूहिक कृतीवर आधारित असते हे स्पष्ट झालं. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी 7:25 तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 meters आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर अस्मिता वाहिनी.
1: मैत्रिणींनो, दिनांक 12 जुलै 2026 रविवार रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये सुरुवातीला आपण ऐकणार आहात बालिका तसेच महिला सुरक्षा विषयक कायदे आणि त्यांची अंमलबजावणी याविषयी ॲडव्होकेट भक्ती धोंडोपंत कुलकर्णी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा आणि त्यानंतर महिलांचे आजार आणि योग याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ आणि योग शिक्षिका डॉक्टर मंजुषा चौधरी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.
2: आकाशवाणी नागपूर घेऊन येत आहे कृषी विषयक राज्यस्तरीय कार्यक्रम माझा आवार माझा शिवार. ऐका आर्थिक दृष्ट्या फायदेशीर शेती या विषयाची माहिती सचिन फरफड पाटील आणि निशांत बुरनासे यांच्याकडून. या सोबतच जनावरांच्या खाद्यात जीवनसत्वे आणि खनिज मिश्रणाचे महत्व यावर माहिती ऐका डॉक्टर शायनी जोगी यांच्याकडून. ऐका हा कार्यक्रम सोमवार दिनांक 13 जुलै 2026 रोजी सायंकाळी 7:30 कार्यक्रम माझा आवार माझा शिवार. हा कार्यक्रम महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित होईल.

श्रोतेहो, आपण ट्यून केलं आहे आकाशवाणी धाराशिव केंद्र एफ एम 101.3 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 7:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत भावधारा हा सुगम गीतांचा कार्यक्रम. सुरुवात करूयात मंगेश पाडगावकर यांच्या गीतानं. गायक आणि संगीतकार आहेत सुधीर फडके.

0: तुमच्यातल्या बॅटरी सेंटरचा आशा ढम सेल.
1: तसेच सोलापुरात साड्यांचे सेल अनेक, पण सेलचा खरा आनंद देणारा चाटला बॅटरी सेंटरचा एकच आशा ढम सेल 1 जुलै पासून. चाटला बॅटरी सेंटर सोलापूर.

0: प्रभाकर जोग यांनी संगीतबद्ध केलेलं यशवंत देव यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता सुधीर फडके यांचा.
1: गृहिणीनो, प्रतीक्षा संपली. 11 जुलै तारीख ठरली. लाखो गृहिणींच्या पसंतीचा दूध सारीचा मेगा महोत्सव. साड्यांच्या 1000 व्हरायटी कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत. श्री दूध सारीज, साठी गल्ली, सोलापूर.

0: मंगेश पाडगावकर यांची गीतरचना श्रुती हो आपण ऐकत आहात सुधीर फडके यांच्या स्वरात. संगीत होतं यशवंत देव यांचं. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.
1: एक प्रकार से पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

श्रोते हो, कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूयात ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना, सुधीर फडके आणि उषा मंगेशकर यांच्या स्वरात. संगीत आहे सुधीर फडके यांचं.

श्रोतेहो, या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 8 वाजत आहेत. समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.

हिमेश रेशमिया यांनी संगीतबद्ध केलेलं सुधाकर शर्मा यांचं गीत आपण ऐकलं, अलका याग्निक आणि शान यांच्या स्वरात. चित्रपट होता चुरा लिया है तुमने. श्रोते हो कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूयात बायपास रोड या चित्रपटातील गीत.

0: कलीम शेख यांची गीतरचना आपण ऐकली शरीब साबरी यांच्या स्वरात, संगीत होतं सरीब तोपशी यांचं. श्रोते हो, या बरोबरच लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम संपला. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. 8:30 होत आहेत. प्रथम राष्ट्रीय मराठी बातमीपत्र, त्यानंतर 8:40 समन्वित कार्यक्रम जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त आकाशवाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत. आणि त्यानंतर ठीक 9 विविध भारतीचे कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून. प्रथम राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी, राजेंद्र लेले आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्यात शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा. दोन्ही देशात विविध क्षेत्रात सामंजस्य करार. महेंद्रगिरी ही स्वदेशी बनावटीची 6वी युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात आज समाविष्ट होणार. देशाच्या किनारपट्टीवरील सुरक्षा अभेद्य करण्यासाठी सरकार कटिबद्ध, केंद्रीय मंत्री अमित शहा. आणि महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित, आगामी हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर रोजी नागपुरात. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या 3 देशांच्या दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात काल न्यूझीलंड इथं पोहोचले. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज संरक्षण, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय, पर्यटन, क्रीडा आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांशी संबंधित 5 महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले. यातून दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे. ऑकलंडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्यात शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा झाल्यानंतर या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. द्विपक्षीय चर्चेपूर्वी गव्हर्नमेंट हाऊस इथं मोदी यांचं औपचारिक स्वागत करण्यात आलं, त्यावेळी त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. आपली न्यूझीलंड भेट ही द्विपक्षीय संबंधांमधील एक ऐतिहासिक टप्पा असून यामुळे दोन्ही देशांमधील संबंधांना नवी गती मिळेल असं पंतप्रधान मोदी म्हणाले. धोरणात्मक भागीदारी प्रस्थापित करून दोन्ही देशांनी एक महत्वपूर्ण पाऊल उचललं असून भविष्यातील सहकार्यासाठी हे दिशादर्शक ठरणार.

आहे असं त्यांनी सांगितलं. दोन्ही देशांमधील सामायिक लोकशाही मूल्ये आणि सागरी संबंधांवर त्यांनी प्रकाश टाकला. भारत आणि न्यूझीलंड इंडो पॅसिफिक क्षेत्रात शांतता स्थिरता आणि सुरक्षा बळकट करण्यात महत्वाची भूमिका बजावू शकतात असं त्यांनी सांगितलं. भारतीय पंतप्रधान 40 वर्षांनंतर प्रथमच न्यूझीलंडला भेट देत आहेत. पंतप्रधान मोदी यांची ही भेट एक ऐतिहासिक टप्पा असल्याचं न्यूझीलंडच्या पंतप्रधानांनी म्हटलं आहे. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी प्रमुख व्यावसायिक आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधणार आहेत तसंच भारतीय समुदायालाही ते संबोधित करणार आहेत. भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट 17A अंतर्गत महेंद्रगिरी F-38 ही स्वदेशी बनावटीची 6वी युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात आज समाविष्ट केली जाणार आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत हा समारंभ होईल. संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता आणि स्वदेशी युद्धनौका बांधणीच्या दिशेनं भारताच्या वाटचालीतील हा आणखी एक महत्वपूर्ण टप्पा ठरणार आहे. या समारंभाच्या पूर्वसंध्येला संरक्षण मंत्र्यांनी विशाखापट्टणम इथं काल नौदल कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. हिंदी महासागर क्षेत्रात शांतता आणि स्थैर्याचा प्रमुख आधारस्तंभ म्हणून भारताची भूमिका त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केली. देशाच्या किनारपट्टीवरील सुरक्षा अभेद्य करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या समवेत त्यांनी काल बंदर सुरक्षा विभाग BOPS प्रगतीचा आढावा घेतला. बंदरांच्या सुरक्षेची जबाबदारी केवळ परवानाधारक खासगी सुरक्षा संस्थांवरच सोपवावी तसंच तिथे केवळ केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल CISF प्रशिक्षित कर्मचाऱ्यांनाच तैनात केलं जावं असं शहा म्हणाले. उपलब्ध पायाभूत सुविधांचा वापर करून बंदर सुरक्षा प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षण लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत मासेमारी बंदरे आणि मासे उतरवण्याच्या केंद्रांच्या सुरक्षा व्यवस्थेचाही शहा यांनी आढावा घेतला. इस्रोद्वारे विकसित नभमित्र अॅपचा व्यापक प्रसार करण्याचे निर्देश त्यांनी दिले. मच्छीमारांच्या नोंदणीची प्रक्रिया सुलभ करण्यात यावी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांनी मासे उतरवण्याच्या केंद्रांवर कायमस्वरूपी पोलीस कर्मचारी तैनात करून पुरेशी सुरक्षा निश्चित करावी असे निर्देशही शहा यांनी दिले. भारतीय रेल्वेने सुरक्षा आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी उत्तर रेल्वेच्या 680 किलोमीटर मार्गावर कवच प्रणाली तैनात करण्यासाठी 206 कोटी रुपयांना मंजुरी दिली. जास्त वर्दळीच्या आणि सामरिकदृष्ट्या महत्वाच्या मार्गांवर स्वदेशी सुरक्षा प्रणालीचा विस्तार करणे हे या प्रकल्पाचं उद्दिष्ट आहे. कवच 4 तरतूद दिल्ली विभागातील रेवाडी दिल्ली आणि शकूरबस्ती बठिंडा या मार्गांवर लागू केली जाईल. रेल्वे अपघात रोखण्यासाठी ही प्रणाली तयार करण्यात आल्याचं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल मस्कत इथं ओमानचे परराष्ट्र मंत्री बद्र बिन हमद अल बुसैदी यांची भेट घेतली आणि दोन्ही देशांमधील सहकार्याच्या विविध पैलूंवर चर्चा केली. या चर्चेत व्यापार गुंतवणूक दळणवळण सागरी क्षेत्र तंत्रज्ञान संरक्षण तसंच सायबर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रांवर प्रामुख्यानं लक्ष केंद्रित करण्यात आलं. आखाती प्रदेशातील घडामोडी आणि या भागात शांतता स्थिरता राखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांबाबतही दोन्ही नेत्यांनी विचारविनिमय केला. भारत आणि ओमान यांच्यातील धोरणात्मक भागीदारीचा विश्वास आणि सामर्थ्य या चर्चेतून दिसून आल्याचं डॉ जयशंकर यांनी अधोरेखित केलं. जयशंकर यांनी काल ओमानमधील भारतीय समुदायाशीही संवाद साधला. भारत ओमान संबंध अधिक दृढ करण्याबाबत तिथल्या भारतीयांमध्ये असलेला उत्साह स्पष्ट दिसून येत असल्याचं डॉ जयशंकर यांनी म्हटलं. उच्च प्रमाणात अल्कोहोल असलेल्या औषधांचं नियमन अधिक कडक करण्यासाठी केंद्र सरकारने औषध नियमन 1945 सुधारणा केली आहे. त्यानुसार आता 30 मिलीलिटरपेक्षा जास्त मापानं विकल्या जाणाऱ्या कोणत्याही औषधात 12% जास्त इथाइल अल्कोहोल असेल तर डॉक्टरांच्या चिठ्ठीविना ते खरेदी करता येणार नाही. अशा उत्पादनांसाठी आवश्यक परवाने घेणे बंधनकारक असणार आहे. अल्कोहोलयुक्त औषधांचा गैरवापर रोखण्याच्या दृष्टीनं केंद्र सरकारने नियमात सुधारणा केल्या आहेत. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आज बिहारमधील गया इथं एक दिवसाच्या दौऱ्यावर असतील. या दौऱ्यादरम्यान गया इथल्या बिहार

इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन अँड रुरल डेव्हलपमेंट इथे बिहार विधानसभेच्या सदस्यांसाठी आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्राला ते संबोधित करतील. संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल आणि डॉ एल मुरुगन यांनी काल आगामी पावसाळी अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेतला. संसदेचं हे अधिवेशन 20 जुलैला सुरू होईल ते 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. महाराष्ट्र राज्याचं विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन काल संस्थगित करण्यात आलं. या अधिवेशनात विविध 21 विधेयकांना मंजुरी देण्यात आली. विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन यंदा 7 डिसेंबर रोजी नागपुरात घेणार असल्याचं विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी यावेळी सांगितलं. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिलं. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघात प्रकरणी सीआयडी आणि एआयबी या दोन संस्थांकडून तपास सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. विमानाच्या सर्व यंत्रणा तपासल्या असून अंतिम अहवाल पुढच्या वर्षी जानेवारीत येणं अपेक्षित आहे. तो मिळाल्यानंतरच पुढच्या तपासाची दिशा ठरवता येईल असं मुख्यमंत्री म्हणाले. अयोध्येतील राम मंदिरासाठीच्या देणग्यांच्या कथित अपहाराची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय सोमवारी सुनावणी करणार आहे. राम मंदिरातील देणग्यांच्या कथित अपहार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या 8ही आरोपींना न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. व्हेनेझुएलामध्ये झालेल्या 2 भूकंपांमधील मृतांचा आकडा 4,000च्या वर गेला आहे. 24 जून रोजी तिथे 7.2 आणि 7.5 तीव्रतेचे लागोपाठ 2 भूकंप झाले. या भूकंपांमुळे ला गुएरा या किनारपट्टीवरील राज्यातील सर्व जिल्हे उद्ध्वस्त झाले असून 4,118 लोकांचा मृत्यू झाला आणि 16,740 जण जखमी झाल्याची माहिती संसदेचे प्रमुख जॉर्ज रॉड्रिग्ज यांनी दिली. हजारो लोक अजूनही बेपत्ता आहेत. फिफा विश्वचषक फुटबॉलमध्ये अमेरिकेतील इंग्लवूड इथे काल रात्री झालेल्या दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात स्पेननं बेल्जियमचा 2-1 असा पराभव करून उपांत्य फेरी गाठली. याआधी पहिल्या उपांत्यपूर्व सामन्यात फ्रान्सनं मोरोक्कोचा 2-0 असा पराभव केला. विम्बल्डन टेनिसमध्ये आज लंडन इथे महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात चेक प्रजासत्ताकची कॅरोलिना मुचोवा आणि तिची सहकारी लिंडा नोस्कोवा आमने सामने असतील. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्या शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा. दोन्ही देशात विविध क्षेत्रात सामंजस्य करार. महेंद्रगिरी ही स्वदेशी बनावटीची 6वी युद्धनौका नौदलाच्या ताफ्यात आज समाविष्ट होणार. देशाच्या किनारपट्टीवरील सुरक्षा अभेद्य करण्यासाठी सरकार कटिबद्ध. केंद्रीय मंत्री अमित शहा. आणि महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन संस्थगित. आगामी हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर रोजी नागपुरात. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र.
1: श्रोते हो, प्रसारित करत आहोत आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम बदलते लोकसंख्या चित्र, संधी की आव्हान. सहभाग डॉक्टर लक्ष्मण साळोख. श्रोते हो, सध्या जगाची लोकसंख्या 8.3 अब्ज पेक्षा जास्त आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अंदाजानुसार 2030 पर्यंत 8.5 अब्ज आणि 2050 पर्यंत ती 9.7 अब्ज पर्यंत जाईल असा अंदाज आहे. भारत सध्या जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश आहे. वाढत्या लोकसंख्येविषयी लोकांमध्ये जागृती व्हावी त्यासाठी 11 जुलै हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून पाळला जातो. लोकसंख्या वाढीमुळे अनेक आव्हानांना सामोरं जावं लागत असलं तरी ती एक संधी ठरू शकते का? विशेषतः भारतासाठी ती फायदेशीर असू शकते का? आणि भविष्यात कोणती आव्हानं आहेत याबद्दल सविस्तर चर्चा करण्यासाठी आज आपण निमंत्रित केलं आहे प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मण साळोख, समाजशास्त्र विभाग, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांना. आज आपण त्यांच्याशी संवाद साधून लोकसंख्या वाढीचं बदलतं

0: मित्र संधी की आव्हान याविषयी माहिती घेणार आहोत. डॉक्टर लक्ष्मण साळोख सर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिन साजरा कधीपासून केला जातो?
1: 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन 11 जुलै 1987 रोजी जगाची लोकसंख्या 5 अब्ज झाली, त्यानिमित्त 5 अब्ज दिन साजरा करण्यात आला. या दिनाचे महत्व अधोरेखित करण्याबाबत लोकांमध्ये असलेली जागरूकता आणि आवड पाहून वर्ल्ड बँकेचे लोकसंख्याशास्त्रज्ञ डॉक्टर के सी जकेरिया यांनी अशी कल्पना सुचवली की हा दिवस जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा करण्यात यावा. या अनुषंगाने UNDP ने जनरल असेंब्लीमध्ये त्यांचा ठराव घेऊन 1989 11 जुलै हा जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि प्रथमतः 11 जुलै 1990 रोजी जागतिक लोकसंख्या दिन साजरा करण्यात आला. तो जगातील 90 देशांमध्ये साजरा करण्यात आला. या निमित्तानं एक थीम दिली जाते. 1924 रोजी कोणालाही मागे सोडू नका, प्रत्येकाची गणना करा, जनगणनेच्या अनुषंगाने ही थीम देण्यात आली होती. 2025 तरुणांना न्याय, आशादायी आणि समतापूर्ण जगात त्यांचा इच्छेनुसार कुटुंब घडवण्यासाठी सक्षम बनवणे ही थीम देण्यात आलेली आहे.
0: हा लोकसंख्या दिन साजरा करण्यामागे उद्देश नेमका काय आहे?
1: लोकांमध्ये लोकसंख्या वाढीबाबत जनजागृती करणे, कुटुंब नियोजनाचे महत्व लोकांना पटवून देणे, माता व बाल आरोग्य सुधारणा या संदर्भात लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, लैंगिक समानता, महिलांचे सक्षमीकरण करणे, शाश्वत विकासाला चालना देणे आणि युवकांमध्ये जागरूकता निर्माण करणे यासारखे उद्देश समोर ठेवून जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो.
0: लोकसंख्या संक्रमण सिद्धांत म्हणजे काय सांगता येईल?
1: लोकसंख्या संक्रमण सिद्धांत म्हणजे एखाद्या देशाच्या किंवा समाजाच्या आर्थिक व सामाजिक विकासाबरोबर जन्मदर आणि मृत्यूदर यामध्ये होणाऱ्या बदलाचे स्पष्टीकरण करणारा सिद्धांत. हा सिद्धांत वॉरन थॉम्पसन यांनी 1929 मांडला होता. हा सिद्धांत सांगतो की लोकसंख्येची वाढ ही साधारण 4 टप्प्यात होते. या संदर्भामध्ये काही अभ्यासकांमध्ये दुमत आहे, त्यांच्या मते लोकसंख्येची वाढ ही 5 टप्प्यामध्ये होत असलेली दिसते.
0: ते टप्पे कोणते?
1: त्याचा प्रारंभिक टप्पा असा आहे की जन्मदर मृत्यूदर हे दोन्ही उच्च असतात, त्यामुळे लोकसंख्या वाढ त्या टप्प्यामध्ये ही कमी स्वरूपाची असते. त्यातला संक्रमणाचा प्रारंभिक टप्पा जो काय आहे तो आरोग्य व स्वच्छतेतील सुधारणा झाल्यामुळे मृत्यूदर कमी होतो पण जन्मदर उच्च राहतो, त्यामुळे या टप्प्यामध्ये लोकसंख्या ही झपाट्याने वाढत असलेली आपल्याला दिसून येते. या संक्रमणाचा या नंतरचा टप्पा आहे. या टप्प्यामध्ये शिक्षण, शहरीकरण आणि कुटुंब नियोजनामुळे जन्मदर कमी होऊ लागतो, त्यामुळे या ठिकाणी लोकसंख्या वाढीचा वेग हा मंदावलेला आपल्याला दिसून येतो. याचा जो काय पुढचा टप्पा आहे हा टप्पा स्थिर टप्पा, ज्यामध्ये जन्मदर मृत्यूदर हे दोन्ही कमी आणि जवळपास समान अशा स्वरूपाचे असतात, त्यामुळे या टप्प्यावर लोकसंख्या ही स्थिर राहते. काही देशांमध्ये घटता टप्पा सुद्धा असतो. हा 5वा टप्पा, त्यामध्ये जन्मदर हा मृत्यूदरापेक्षा कमी होतो, त्यामुळे लोकसंख्या कमी होऊ लागते.
0: भारत सध्या लोकसंख्या संक्रमणाच्या कोणत्या टप्प्यात आहे?
1: भारत लोकसंख्या संक्रमणाच्या आज साधारणपणे 3र्या टप्प्यात असलेला आपल्याला दिसून येतो. या 3र्या टप्प्याची अशी वैशिष्ट्य आहेत की यामध्ये कुटुंब नियोजनाचा वाढता स्वीकार केलेला आपल्याला दिसतो. त्यासोबत महिलांच्या शिक्षणात वाढ आणि महिलांचं सक्षमीकरण, शहरीकरण आणि औद्योगिकरण, आरोग्य सेवामध्ये सुधारणा, जन्मदरात घट आणि मृत्यूदर कमी पातळीवर स्थिर होतो. भारत साधारणपणे या 3र्या टप्प्यात असलेला आपल्याला दिसून येते.
0: जन्मदर आणि मृत्यूदरातील बदलांचा लोकसंख्येवर परिणाम कसा होतो?
1: साधारणपणे जन्मदर जास्त आणि मृत्यूदर कमी असेल तर लोकसंख्या ही वेगानं वाढत असलेली आपल्याला दिसते. जन्मदर आणि मृत्यूदर जवळपास समान असतील तर लोकसंख्या स्थिर राहते. जन्मदर कमी आणि मृत्यूदर जास्त असेल तर लोकसंख्या ही घटते. मृत्यूदर कमी झाल्यास लोकांची सरासरी आयुर्मान वाढते आणि लोकसंख्या वाढण्यास त्या ठिकाणी मदत होते. जन्मदर कमी झाल्यास लोकसंख्या वाढीचा वेग हा मंदावलेला आपल्याला दिसून येतो.
0: लोकसंख्या

0: यामुळे अर्थव्यवस्था आणि रोजगारावर कोणते परिणाम होतात याबद्दल काय सांगाल?
1: मला असं वाटतं लोकसंख्या संक्रमणामुळे अर्थव्यवस्था आणि रोजगारावर होणारे जे काही परिणाम आहेत त्यामध्ये कामगारांची संख्या वाढते आणि आपल्याकडे लोकसंख्येतील कार्यक्षम वयोगट म्हणजे वयाचे 15 ते 64 वर्ष यामध्ये लोकांचे प्रमाण वाढल्यास उद्योग आणि सेवा क्षेत्रासाठी त्या ठिकाणी अधिक स्वरूपाचं मनुष्यबळ आपल्याला उपलब्ध होताना दिसते. रोजगाराची मागणी वाढते, लोकसंख्या वाढल्यामुळे नोकराची गरज वाढते. पुरेशा रोजगाराच्या संधी निर्माण न झाल्यास या ठिकाणी विपरीत परिणाम म्हणजे बेरोजगाराची समस्या सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला जाणू लागते. यासोबत आर्थिक विकासाला चालना मिळते. त्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की अधिक कामगार उपलब्ध असल्या कारणाने ग्राहक असल्यामुळे उत्पादन, व्यापार आणि गुंतवणूक ही मोठ्या प्रमाणात वाढ होत असलेली आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. हे जरी खरं असलं तरी संसाधनावर ताण येतो, जसे की शिक्षण असेल, आरोग्य असेल, निवासाच्या सुविधा असतील, पायाभूत सुविधा असतील, यावर अधिकचा खर्च करावा लागत असल्यामुळे त्यावर ताण येत असलेलं आपल्याला दिसून येतो. त्यानंतर प्रति व्यक्ती उत्पादनावर परिणाम होतो, तो की लोकसंख्या वेगाने वाढल्यास राष्ट्रीय उत्पन्नात मध्ये जरी वाढ झाली तरी प्रति व्यक्ती उत्पन्न हे कमी राहू शकते. आणि लोकसंख्यात्मक लाभांश जो आहे डेमोग्राफिक डिव्हिडंट हा कार्यक्षम वयोगटातील लोकांचे प्रमाण जास्त असल्यास देशाला आर्थिक प्रगतीची मोठी संधी मिळते. भारत सध्या या अवस्थेचा लाभ घेण्याचा प्रयत्न करत असलेला आज आपल्याला दिसून येतो.
0: ग्रामीण आणि शहरी भागातील लोकसंख्या वाढीचं स्वरूप कसं बदलत आहे?
1: ग्रामीण समाजामध्ये लोकसंख्या वाढीचा वेग हा तुलनेने शहरी भागापेक्षा कमी असलेला आपल्याला दिसतो. त्यामध्ये रोजगार, शिक्षण आणि आरोग्य सुविधासाठी लोक ग्रामीण समाजातून शहरी समाजाकडे स्थलांतर करत असलेले आपल्याला दिसून येते.
0: सर, लोकसंख्या वाढीचा वेग हा पूर्वीपेक्षा कमी झालेला आपल्याला दिसतोय असं म्हटलं जात आहे की सध्या लोकसंख्या वाढीचा वेग कमी होतोय, तर त्यामागची कारणं कोणती?
1: त्या पाठीमागे कुटुंब नियोजनाचा साधनांचा वाढता वापर, संतती नियमनाच्या साधनांचा अधिक वापर हे एक लोकसंख्या वाढीचा वेग कमी होण्यापाठीमागचं महत्वाचं कारण मला त्या ठिकाणी दिसून येतं. त्यासोबत महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनाद्वारे आणि महिलाद्वारे विविध सेवाबाई संस्थेद्वारे केले जाणारे जे काही प्रयत्न आहेत या प्रयत्नातून महिलांचं शिक्षण आणि सक्षमीकरणाचं प्रमाण वाढल्यामुळे शिक्षणामुळे महिलांच्या विवाह आणि मातृत्वाचं वय जे आहे यामध्ये वाढ होताना दिसते. त्यामुळे लोकसंख्या वाढीचा वेग हा कमी होण्यास त्या ठिकाणी मदत होते. आज आपल्याला असं दिसतं शहरीकरण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पूर्वी असं म्हटलं जायचं की भारतामध्ये 80% लोकसंख्या ही ग्रामीण भागामध्ये राहते आणि 20% लोकसंख्या ही शहरी भागामध्ये राहत असते. आज जर आपण ते प्रमाण या ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला असं दिसून येतं की 31.16% ही लोकसंख्या शहरामध्ये राहत असलेली दिसते आणि 68.84% ही लोकसंख्या ग्रामीण भागामध्ये राहत असलेली आपल्याला दिसते. याचं जे काही वाढणारं प्रमाण आहे हे प्रमाण शहरीकरणामुळे वाढत असलेलं आपल्याला दिसून येतं. दिवसेंदिवस शहराच्या लोकसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. ही वाढ होत असताना लोकांच्या नागरिकांचे जे काही प्रश्न आहेत शहरामध्ये आपल्याला असं दिसून येतं की जागेचा प्रादुर्भाव यामुळे लहान कुटुंबाला प्राधान्य दिलं जातं. आपल्या कुटुंबातील सदस्याला जर योग्य प्रकारच्या सोयीसुविधा आपल्याला द्यायच्या असतील तर त्यासाठी आपल्याला लहान कुटुंब असणं गरजेचं आहे. त्यामुळे शहरीकरणाच्या माध्यमातून आपल्याला असं दिसून येते की लहान कुटुंबाचं महत्त्व त्यांना पटलेलं आहे. पूर्वीचा जो बालमृत्यू दर होता, माता मृत्यू दर होता यामध्ये आज आपल्याला सुधारणा होत असलेली दिसून येते. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने केलेल्या ज्या काही आरोग्यविषयक सोयीसुविधा आहेत या सोयीसुविधांमध्ये आरोग्य सेवामध्ये सुधारणा झाली असलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळे बालमृत्यू कमी झाला आणि याच्या माध्यमातून माता मृत्यू सुद्धा कमी झाला आणि मग या अशा परिस्थितीमध्ये अधिक मुले जन्माला घालण्याची गरज आज कमी होत गेली आपल्याला दिसून येते. आरोग्यविषयक सोयीसुविधाच्या माध्यमातून लहान कुटुंबाचं या ठिकाणी आकार घेत असताना आपल्याला दिसतं आणि त्याच्यामुळे लोकसंख्या वाढीचा वेग कमी होण्याची ही कारणं
0: कोविड महामारी

0: तिचा या संरचनेवर कसा परिणाम झाला?
1: कोविड महामारीचा लोकसंख्येच्या रचनेवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला असलेला आपल्याला दिसून येतो. प्रथमतः मृत्यूदरामध्ये वाढ झाली आणि ही वाढ होत असताना यामध्ये ज्येष्ठ नागरिक होते त्यांच्याही मृत्यूदरामध्ये वाढ झाली असलेली आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून सरासरी आयुर्मान जे काय हे आयुर्मानात घट झाली. आणि पूर्वी जे काही स्थलांतराविषयी बोलत होतो की ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये होणारा स्थलांतराचा वेग जो काही वाढत होता तो कोविड महामारीमध्ये आपल्याला असं दिसून येतं की शहरी भागामधनं ग्रामीण भागामध्ये लोकसंख्या ही स्थलांतरित झाली असलेली आपल्याला दिसून येतं. आपण टीव्हीवर पाहिलं असेल की कोविडमुळे मुंबईमधनं हजारो कामगारांचे लोंढे ते पायी आपले लेकरं घेऊन आपापल्या गावी 500-600 किलोमीटर स्थलांतरित झाले असलेले आपल्याला दिसून येतात. हा मोठा परिणाम स्थलांतराचा त्या ठिकाणी झाला असलेला आपल्याला दिसून येतं की त्यामध्ये एक बदल झाला. जन्मदरामध्ये यावर परिणाम झाला असलेला आपल्याला दिसून येतं. काही ठिकाणी कोविडमुळे आर्थिक अनिश्चितता आणि आरोग्यविषयक जे काही चिंता होत्या लोकांमध्ये त्यामुळे सुद्धा जन्मदरात घट झाली असलेली आपल्याला दिसून येतो. कामगाराच्या शक्तीवर सुद्धा परिणाम झाला असलेला दिसून येतो. कारण कार्यक्षम वयोगटातील लोकांच्या मृत्यूमुळे आणि आरोग्य समस्यामुळे श्रम शक्तीवर परिणाम झाला.
0: सर, भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश बनला आहे. याकडे आपण संधी म्हणून बघावं की आव्हान म्हणून बघावं?
1: आतापर्यंत आपल्याकडे जी काही आकडेवारी आहे की 2011ची जी काही जनगणना होती या जनगणनेच्या माध्यमातून निश्चित असलेली आकडेवारी आपल्याकडे उपलब्ध आहे. 2011 ते 2025 पर्यंत अनेक अशा स्वरूपाचे जे काही पॉप्युलेशन सर्वे आपल्याकडे या ठिकाणी उपलब्ध आहेत. 2025च्या सर्वेनुसार जगाची लोकसंख्या ही 8.2 अब्ज झाली असलेली आपल्याला दिसून येते. तेव्हा भारताची लोकसंख्या ही 1.47 अब्ज आहे. म्हणजेच आज आपण लोकसंख्येच्या बाबतीत जगात नंबर 1 आहोत. चीनची लोकसंख्या जी आहे ती 1.41 अब्ज एवढी असलेली आपल्याला दिसून येते. आणि मग या आकडेवरून असं म्हणू शकतो की भारत लोकसंख्येच्या बाबतीमध्ये जगात 1 नंबरला आला आणि चीन हा 2 नंबरला आलं असलेलं आपल्याला दिसून येतं. जगाच्या लोकसंख्येच्या 18% लोकसंख्या आज ही भारतामध्ये वास्तवात. जगामध्ये 6 व्यक्ती वावरत असतील तर त्यामध्ये भारताचा 1 व्यक्ती त्या ठिकाणी वावरत असतो. 18% जगाच्या लोकसंख्येच्या तुलनेत जरी भारतात असली तरी 2.4% एवढंच वापरायोग्य भौगोलिक क्षेत्रफळ आपल्या वाट्याला. आणि मग 2.4% क्षेत्रफळावर 18% लोकसंख्या या ठिकाणी भारतामध्ये वावरत असताना आपल्याला दिसून येते. हे जरी खरं असलं संधी कशा प्रकारच्या या ठिकाणी उपलब्ध असू शकतात हे जर बघितलं तर त्यामध्ये मोठी कामगार शक्ती आज आपल्याला उपलब्ध आहे. जवळपास 68% लोकसंख्या ही 15 ते 67 या वयोगटातील कमावता जो काही घटक आहे उत्पादनक्षम जो काही घटक आहे या घटकातील लोकसंख्या आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. मग एवढी मोठी लोकसंख्या त्यातून मोठी कामगार शक्ती आपल्याकडे असणारे जे काही उद्योगधंदे आहेत या उद्योगधंद्यासाठी लागणाऱ्या सेवा आणि उत्पादन क्षेत्रासाठी भरपूर अशा मोठ्या प्रमाणात आपल्याला मनुष्यबळ उपलब्ध होत असलेले आपल्याला दिसून येते. मोठ्या प्रमाणात जर मनुष्यबळ असेल तर उद्योग क्षेत्रातून मोठ्या वस्तू उत्पादन त्या ठिकाणी होत असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून एक मोठी ग्राहक बाजारपेठ सुद्धा यातून आपल्याकडे निर्माण होत असलेली दिसून येते. त्यासोबत लोकसंख्यात्मक लाभांश जो काही तरुण लोकसंख्या आहे ही तरुण लोकसंख्या आपल्याला आर्थिक विकासाला बळ देणारी किंवा गती देणारी असणारी आपल्याला दिसून येतात. आणि म्हणून यातून नवोक्रम आणि उद्योजकता आहे ही तरुण वर्गामुळे मोठ्या प्रमाणात आपल्याला विकसित होत असलेली दिसते. यातून तरुण वर्गामुळे नवीन उद्योग आणि तंत्रज्ञानाचा विकास हा मोठ्या प्रमाणात चालना दिली जात असलेली आपल्याला दिसते. आणि म्हणून अशा प्रकारच्या मोठी कामगार शक्ती असेल मोठी ग्राहक बाजारपेठ असेल लोकसंख्यात्मक लाभांश असेल आणि नवोपक्रम आणि उद्योजकता यामध्ये मोठ्या प्रमाणात भारताला आपल्याला संधी त्या ठिकाणी दिसून येतात. हे जरी असतं तर यातून अनेक प्रकारची आव्हानं सुद्धा आपल्या भारताला त्या ठिकाणी असू शकतात. त्यामध्ये बेरोजगारीची समस्या असेल संसाधनावर येणारा ताण असेल गरीब आणि विषमता असेल

0: पर्यावरणीय समस्या ह्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आपल्याला दिसू शकतात आणि म्हणून अशा स्वरूपाचे आव्हानं हे आपल्याला वाढत्या लोकसंख्येतून मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळतात.
1: भारतामध्ये वृद्ध होणारी जी लोकसंख्या आहे ती भविष्यामध्ये अनेक आव्हाने निर्माण करू शकते, त्याबद्दल काय सांगाल?
0: मला असं वाटतं युवा शक्ती कमी होऊन वृद्धांची वाढणारी संख्या जी काही असते यातून कामगार शक्ती कमी होते. तरुण लोकसंख्येच्या तुलनेत लोकसंख्या वृद्धांची वाढल्यास उत्पादन क्षमतेमध्ये सुद्धा आपल्याला नक्कीच फरक पडत असलेला आपल्याला दिसून येतो आणि आर्थिक विकासाचा वेग त्यामुळे मात्र मंदावू शकतो आणि आरोग्य व सामाजिक सेवांची मागणी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढते आणि म्हणून अशा स्वरूपाचा सुद्धा त्यावर परिणाम होत असलेला आपल्याला दिसून येतो. आज जागतिक लोकसंख्या दिनाच्या निमित्तानं आपण सर्वांनी लोकसंख्याविषयक जागरूकता निर्माण करण्याचा आणि शाश्वत विकासासाठी प्रत्येक भारतीय नागरिकानं योगदान देण्याचा आपण संकल्प करूयात. धन्यवाद.
1: सर, आज आपण इथे आलात आणि लोकसंख्या संधी की आव्हान या विषयावर आमच्या श्रोत्यांना माहिती दिली, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं मी आपले आभार मानते.
0: खूप धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण आंतरराष्ट्रीय लोकसंख्या दिनानिमित्त बदलते लोकसंख्या चित्र संधी की आव्हान हा समन्वय कार्यक्रम ऐकलात. सहभाग डॉक्टर लक्ष्मण साळोख, निर्मिती सहाय्य अनुप्रिता भाले, या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार. ही छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.
2: आणि हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: शॉटला बॅटरी सेंटरचा आशा ढम सेल,
1: तसेच सोलापुरात साड्यांचा सेल अनेक, पण सेलचा खरा आनंद देणारा चाटला बॅटरी सेंटरचा एकच आशा ढम सेल 1 जुलै पासून चाटला बॅटरी सेंटर सोलापूर.

0: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची गीतरचना आपण ऐकली लता मंगेशकर आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरात. मिश्र संगीत हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.
1: गृहिणीनो, प्रतीक्षा संपली. 11 जुलै तारीख ठरली. लाखो गृहिणीच्या पसंतीचा दूध सारीचा मेगा महोत्सव. साड्यांच्या 1000 व्हरायटी कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत. श्री दूध सारीज, साठी गल्ली, सोलापूर.
0: कार्यक्रमात यानंतर ऐकूयात विद्याहरण या नाटकातील अलखनंदा वाडेकर यांच्या स्वरातील नाट्यपद.

0: माननीय प्राध्यापक शिवाजीराव सावंत सर यांच्या प्रेरणेतून आणि माननीय ऋतुराज सावंत यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली JSPM पुणे संचलित BIT बार्शी इथे
1: बीटेक आणि पॉलिटेक्निकच्या CSE सिव्हिल मेकॅनिकल ENTC तसेच BCA साठी प्रवेश प्रक्रिया सुरू.
0: अद्ययावत लॅब, स्वतंत्र हॉस्टेल, बस सुविधा, संपूर्ण ग्रीन कॅम्पस, 25-26 मध्ये रेकॉर्ड ब्रेक प्लेसमेंट.
1: संपर्क 16 वर्षांपासून बेटर एज्युकेशन बेस्ट प्लेसमेंट देणारे JSPM चे भगवंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, ताड सौंदाणे रोड, बार्शी. मोबाईल 90 490 76 781.

0: नुसरत बदर यांची गझल आपण ऐकलीत. पंकज उदास यांच्या स्वरात संगीत होतं निखिल विनय यांचं. मिश्र संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.
1: ऐकलं का, भारताच्या नंबर वन एसयूव्ही ने 1,00,000 हॅपी कस्टमर्सचा टप्पा पूर्ण केलाय.
2: वा क्या बात है, 1,00,000 नेक्सॉन्स जबरदस्त.
1: आणि या आनंदामुळे टाटा मोटर्स करत आहे धमाकेदार सेलिब्रेशन. टाटा नेक्सॉन खरेदी करा, तुमचे लकी स्क्रॅच कार्ड स्क्रॅच करा आणि जिंका एक ब्रँड न्यू टाटा नेक्सॉन किंवा एक हार्ली डेविडसन बाईक.
3: अटी लागू
4: बुकिंग साठी विजिट पद्मजा मोटर्स नांदेड रोड कोळपा लातूर आणि सोलापूर धुळे हायवे MIDC धाराशिव.
0: कार्यक्रमात यानंतर ऐकूयात सुरेश वाडकर यांच्या स्वरातील टी के जाधव यांचं भक्तिगीत. संगीत आहे श्रीधर फडके यांचं.

टी के जाधव यांचं भक्तिगीत आपण ऐकलं, सुरेश वाडकर यांच्या स्वरात. संगीत होतं श्रीधर फडके यांचं. श्रोते हो, याबरोबरच मिश्र संगीत हा कार्यक्रम आम्ही समाप्त करत आहोत.

श्रोते हो, कार्यक्रमाविषयी एक निवेदन. आज सायंकाळी ठीक 6:30 वाजता घे भरारी हा युवा मित्र मैत्रिणींसाठीचा कार्यक्रम प्रसारित होईल. यामध्ये आंतरराष्ट्रीय आट्यापाट्या खेळाडू कुमारी निकिता धर्मराज शिंदे हिची रागिणी पाटील हिने घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल आज सायंकाळी ठीक 6:30 वाजता घे भरारी या कार्यक्रमात.

0: किसान वाणी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल आज सायंकाळी ठीक 7:30 वाजता. या कार्यक्रमात खरीप हंगामातील पीक नियोजन याविषयी कृषी पत्रकार अजय कुलकर्णी यांची संजय पाटोळे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. सोबत आरोग्य बळीराजाचं रक्ताची कमतरता आणि त्याचे दुष्परिणाम भाग 3. तज्ज्ञ आहेत डॉक्टर रेखा टिके आणि उद्याचा धाराशिव जिल्ह्यासाठीचा हवामान अंदाज. किसानवाणी या प्रायोजित कार्यक्रमात आज सायंकाळी ठीक 7:30 वाजता. आज रात्री 7:15 वाजता लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. कार्यक्रमात तुळशीराम आत्माराम कंटक राहणार धाराशिव यांनी सादर केलेली वासुदेवाची गीतं आपण ऐकू शकाल. आज रात्री ठीक 7:15 वाजता लोकरंग या लोकसंगीताच्या कार्यक्रमात. श्रोते हो, आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं धाराशिव केंद्र FM 101.3 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 10:30 झाली आहेत. गीतांजली हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत. सुरुवातीला सामना या चित्रपटातील गीत ऐकूयात. रवींद्र साठे, डॉक्टर श्रीराम लागू आणि उषा मंगेशकर यांच्या स्वरातील हे गीत.
1: सांगा बंधू हो.

0: ना दूसरा कोण छोकरा ठीक से सुनो सुनता है
1: बाळ म्हणतो मला हवी आजोबा म्हणती मला हवी
0: आणि आई म्हणते

दिलीप प्रभावळकर आणि अशोक सराफ यांच्या स्वरातील सुधीर मोघे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं आनंद मोडक यांचं आणि चित्रपट होता चौकट राजा. गीतांजली हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतरचं गीत आहे सासूर वाशिन या चित्रपटातील.

आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं बाळ पळसुले यांचं आणि चित्रपट होता सासूरवाशीन. श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना ऐकूयात सुधीर फडके यांच्या स्वरात. चित्रपट आहे प्रपंच.

ती लागे कोण या इवल्या शाखो पेट वाळू रडला झोपेत वाळू रडला झोपेत. एक वन होत वेळूच, त्यात घर होत साळ.

त्या पंखाच्या वाऱ्यात बाळू निजला तोऱ्यात, बाळू निजला तोऱ्यात। एकदा पाऊस लागे वळू भिजली वाळू भिजले वेळू, नदीला येऊ लागे पूर बाळू आपला डारा।

आणि म्हणाले, कुठे आहे बाळू? बाळू निजला जायचा धोंडा, तोवर आला मोठा लोंढा. सालू नंबर

रवींद्र भट यांची गीतरचना आपण ऐकली तर आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. संगीत होतं राम कदम यांचं आणि चित्रपट होता नसती उठाठेव. श्रोतेहो, गीतांजली हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

वैशाली सामंत आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील गीत आपण ऐकलात. शोधो कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूयात.

0: आकाशवाणीच्या धाराशिव केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. सकाळचे 11 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम.
1: व्हीव्हीपी पॉलिटेक्निक येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग, कम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन तसंच मेकॅनिकल इंजिनिअरिंग या ब्रांचेस मध्ये डिप्लोमासाठी प्रवेश सुरू.
2: मागील वर्षी कॅम्पस सिलेक्शन मध्ये 90% मुलांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड, दरवर्षी उत्कृष्ट निकाल,
1: NBA मानांकन प्राप्त, MSBTE उत्कृष्ट दर्जा प्राप्त. व्हीव्हीपी पॉलिटेक्निक सोरेगाव सोलापूर.
2: संपर्क 83-798-64-555.
3: गृहिणीनो, प्रतीक्षा संपली. 11 जुलै तारीख ठरली. लाखो गृहिणीच्या पसंतीचा दूध सारीचा मेगा महोत्सव. साड्यांच्या 1000 व्हरायटी कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत. श्री दूध सारीज, साठी गल्ली सोलापूर.
4: चांगला बॅटरी सेंटरचा आशा ढमसेल.
5: तसे सोलापुरात साड्यांचा सेल अनेक, पण सेलचा खरा आनंद देणारा चाटला बॅटरी सेंटरचा एकच आशा ढमसेल. 1 जुलै पासून चाटला बॅटरी सेंटर सोलापूर.
3: गृहिणीनो, प्रतीक्षा संपली. 11 जुलै तारीख ठरली. लाखो गृहिणीच्या पसंतीचा दूध सारीचा मेगा महोत्सव. साड्यांच्या 1000 व्हरायटी कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत. श्री दूध सारीज, साठी गल्ली सोलापूर.
0: श्रोतो, कार्यक्रमात आज ऐकूयात विदुषी वीणा सहस्त्रबुद्धे यांनी गायलेला राग भटियार.

विदुषी वीणा सहस्त्रबुद्धेंनी गायलेला राग भटिया रत्ताचा पण ऐकलात श्रोते हो. याबरोबरच नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम संपला. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सकाळचे 11:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत गीत बहार हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. सुरुवातीला अमित कुमार यांच्या स्वरातील तेरी कसम या चित्रपटातील गीत ऐकूयात.

संग्राम या चित्रपटातील अलकार याज्ञिक यांच्या स्वरातील समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं नदीम श्रवण यांचं. श्रुती हो कार्यक्रमात यानंतर प्यासा सावन या चित्रपटातील संतोष आनंद यांचं गीत ऐकूयात. लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात, संगीत आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

गुलजार यांची गीतरचना आपण ऐकली. उदित नारायण आणि अलका याग्निक यांच्या स्वरात. संगीत होतं अन्नू मलिक यांचं आणि चित्रपट होता फिजा. श्रोते हो कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूयात फरेब या चित्रपटातील गीत.

0: कुणाल गांजवाला आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरातील गीत आपण ऐकलं. चित्रपट होता फरेब. श्रोते हो, याबरोबरच गीतबहार हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम संपला. आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. दुपारचे 12 वाजत आहेत. वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.
1: प्रसारित करीत आहोत वनिता मंडळ.

नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपलं स्वागत आणि मधुरा पुजारीचा नमस्कार. मैत्रिणींनो, आज आपल्या कार्यक्रमात आपण एक मुलाखत ऐकणार आहोत. ही मुलाखत आहे तृतीयपंथी शिवानी गजबर यांची, आणि त्यानंतर अथ योगानुशासनम या मालिकेत डॉक्टर प्रणोती पिसे यांचं मार्गदर्शन. कार्यक्रमाची सुरुवात या गीतानं करूया.

0: मैत्रिणींनो, नैसर्गिक आपत्ती त्याचं व्यवस्थापन हा खूप महत्वाचा विषय आहे. पूर परिस्थिती असेल, भूकंप असेल किंवा जत्रा यात्रा अशा ठिकाणचं व्यवस्थापन असेल, प्रत्येक वेळी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागते. यावेळी वेगवेगळ्या संस्था, एनजीओज, कॉलेजमधले विद्यार्थी प्रशासनाला मदत करत असतात. मैत्रिणींनो, कोल्हापूर जिल्ह्यात या संदर्भात एक वेगळा प्रयोग केला गेलाय. गेल्या काही वर्षात सांगली कोल्हापूरला पूर, महापूर या तडाखा बसलाय. अशावेळी गरज वाटते ती मनुष्यबळाची. ही कमतरता दूर करण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात तृतीय पंथीयांचं एक पथक तयार करण्यात आलंय. त्यांचं प्रशिक्षणही झालंय. समाजाचा हा घटक आता समाजाच्या मुख्य प्रवाहात येतोय. ही गोष्ट अभिनंदनीय. हे सगळं जाणून घेऊया कोल्हापूर आपत्ती नियोजन पथकात असणाऱ्या शिवानी गजबर यांच्याकडून. ऐकूया सोपं नसतं इतकं. शिवानी गजबर यांच्याशी तेजा दुर्वे यांनी साधलेला संवाद.
1: नमस्कार श्रोते हो. रणरणत्या उन्हानंतर पावसाची चाहूल जेव्हा लागते ना, तेव्हा भरपूर पाऊस पडावा असं वाटत राहतं. पण भरभरून पूर मात्र येऊ नये असं आपल्यातल्या प्रत्येकाला वाटतं. पण हे पुराचं जे काही आहे किंवा पावसाचं जे आहे ते आपल्या नियंत्रणात असतच नाही. पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्याची जबाबदारी मात्र आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे चोख पार पाडली जाते. दरवर्षीच काही ना काही नवीन आव्हानं असतात आणि त्याप्रमाणे हा विभाग नवनवीन उपाययोजना करत असतो. यावेळेस असंच एक महत्वाकांक्षी धोरण राबवलं जाणार आहे. त्याची सुरुवात झालेलीच आहे. ते म्हणजे पुराच्या धोक्यातून जनतेला वाचवण्यासाठी आपल्या समाजातील एक अतिशय संवेदनशील पण तरीही कणखर अशा आपल्या तृतीयपंथी समाजानं ही जबाबदारी स्वीकारली आहे. आणि या बचाव पथकामध्ये ज्यांची निवड झाली आहे, या बचाव पथकाच्या सदस्या शिवानी गजबर आज आपल्या सोबत आहेत. आपल्या या विशेष मुलाखतीमध्ये त्यांचं स्वागत करूया. शिवानी, नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: आजच्या या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. निवड झाल्याबद्दल भरपूर अभिनंदन.
2: थँक्यू. खूप खूप आभार आणि आपले धन्यवाद की आपण या कार्यक्रमासाठी आम्हाला या ठिकाणी बोलवलं आणि बोलण्याची आपण संधी दिली. इथून पुढे आपण कार्यक्रमात जे बोलणार आहोत तो आवाज फक्त माझा नसेल तर पूर्ण माझ्या या समुदायाचा आवाज असेल आणि एक समुदायाचे प्रतिनिधी म्हणून मी इथून पुढे बोलणार आहे.
1: नक्कीच. तर कोल्हापूर जिल्ह्याच्या आपत्ती व्यवस्थापन दलामध्ये निवड झाल्यानंतर, या दलाचा एक सदस्य म्हणून जोडले गेल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय?
2: पहिल्यांदा आपण जर समाजामध्ये पाहिलं गेलं तर तृतीयपंथी समुदाय म्हटल्यानंतर लोकांच्या मध्ये एक हीन भावना निर्माण होते. म्हणजे की हे लोक आधी होतातच कसे किंवा हे असेच असतात, असा एक पूर्वानुग्रह जे काय आपल्या समाजामध्ये स्टेरोटाईप्स आहे. तर त्या सगळ्याला पाहता आम्ही कुठेतरी गेल्या वर्षा दोन वर्षापासून खूप स्वतःला झोकून दिलेलं आहे. जसं महाराष्ट्र राज्यामध्ये तृतीयपंथी धोरण 2024 लागू झालं. सध्या आम्ही पुणे विभागाची सहअध्यक्ष आहे तृतीयपंथी हक्कांचे संरक्षण आणि कल्याण मंडळाचे. माझ्याकडे कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, सोलापूर असे 5 जिल्हे आहेत. तर या माध्यमातून आम्ही प्रत्येक ठिकाणी काहीतरी नाविन्यपूर्ण योजना करत असताना आपले कोल्हापूरचे जिल्हाधिकारी साहेब असतील, राठोड साहेब असतील, त्याचबरोबर

0: आपत्ती व्यवस्थापनाचे संघपाल सर. संघपाल सर तर आमच्या मागे गेले 2-3 वर्ष लागले होते की तुमची एक टीम बनवू, तुमची एक टीम बनवू, पण आम्ही त्याला पॉझिटिव्हली उत्तर देत नव्हतो. कारण आम्हाला वाटायचं की आम्हाला कोण ऍक्सेप्ट करणार आहे किंवा आम्ही त्यात कसं काम करू शकतो. हा आमच्यामध्ये सुद्धा एक न्यूनगंड होता. पण त्याचं सर इतकं रिक्वेस्ट करताय तर आपण जाऊया. कारण कोरोना काळामध्ये आम्ही मदत केली लोकांना, मग ते धान्य स्वरूपात असेल, कोणी आर्थिक स्वरूपात असेल, म्हणजे ज्यांना ज्यांना जे जे शक्य आहे ते आमच्या समाजानं सगळं केलं. मला वाटतं की एक माणुसकी नावाची जर कोणाच्यात शिल्लक असेल तरी थोडीफार तरी अजून या समुदायात आमच्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. पण एखाद्याचा प्राण वाचवणं म्हणजे त्याला पुनर्जन्म देणं. आणि आपण 19 पूर बघितला, 2005 बघितला, 21-20 बघितला, कोल्हापूर असेल, सांगली असेल, आपल्या भागामध्ये जो महापौर आहेत, प्रशासन एका मर्यादेपर्यंत काम करू शकतो, पण त्याच्या बियॉन्ड जाऊन नागरिक म्हणून आपली काहीतरी एक जबाबदारी या समाजामध्ये आहे आणि आपण देणं लागतो. ह्या सगळ्या विचारातून आम्ही लोकांनी ठरवलं की प्रशिक्षण घेऊन आम्ही स्वतः त्यात सहभागी झालं पाहिजे. आणि आमच्यामुळे जर 4 जणांचे प्राण वाचत असतील ह्या आशेवर तरी त्यांना एक पॉझिटिव्हिटी मिळेल ह्या सगळ्या भावनेतनं आम्ही हे जॉईन केलं. आणि या सगळ्यात जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे अधिकारी संपाळ सर असतील, आमचे जिल्हाधिकारी महोदय असतील, बाकीचे आमचे महानगरपालिकेचे आयुक्त असतील, या सगळ्यांचं खूप आम्हाला वेळोवेळी सहकार्य झालेलं. आणि या गोष्टीत तर त्यांचा पुढाकार म्हणावा लागेल की त्यांनी आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली.
1: वा, खरंच मस्त. आणि ही खूप सकारात्मकता महत्वाची आहे. आणि शिवाय यापूर्वी या समुदायानं जे काही सोसलं आहे आणि त्यामध्ये ही आणखी एक मोठी कामगिरी म्हणायला काहीच हरकत नाहीये.
0: खूप मोठ्या प्रमाणात तसं माझा समुदाय हा आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये आहे. कृष्णामाईच्या आरती होती त्यावेळेला खूप मोठ्या प्रमाणात माझा समुदाय समाविष्ट झाला होता. तेच जे लोक ह्या देवीला गंगा मानून देवाची पूजा अर्चना करतात उद्या, हेच लोक जर लोकांच्या मदतीला येत असतील आणि एखाद्याला जीवदान देत असतील तर याच्यापेक्षा मला वाटत नाही की मोठं काहीतरी या समाजामध्ये देण्यासारखं असेल पुन्हा या समाजाला. आम्ही लोक भले समाजानं आम्हाला आमच्या लिंग ओळखीमुळे नाकारलं, पण हा समाज आमचा आहे, समाजातले लोक आमचे आहेत. आम्ही कुठलाही लिंगभाव, धर्मभेद, जातीभेद न करता सर्वांना स्वीकारतो. भविष्य काळात हे वाढेल आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये होईल.
1: खरंय. आणि अशी विचारसरणी असायला निधडी छाती असावी लागते. ती तुमच्या बोलण्यातून आता व्यक्तच होतंय की ही महत्वाकांक्षा तुमच्यामध्ये पुरेपूर आहे. आता तुमच्या शिक्षणाबद्दल,
0: शिक्षणाबाबतीत बोलायचं झालं तर माझ्या समुदायात खूप माझ्या भगिनी आहेत ज्या शिकलेल्या आहेत. दे आर ग्रॅज्युएट, दे आर अंडर ग्रॅज्युएट, दे आर पोस्ट ग्रॅज्युएट, PhD झालेले आहेत. खूप जणी शिकलेल्या आहेत. माझा शिक्षण पाहायला गेलं तर मी 7वीत घर सोडलंय. 8वीपासून मी एकटी राहते, मला आई वडील कोणी नाहीये. तेव्हापासून मी स्वतःचं शिक्षण स्वतः घेते. मध्यंतरी मी शिक्षण सोडलं होतं 11वी नंतर. 5-6 वर्षाचा गॅप घेऊन पुन्हा मी कोरोना नंतर शिक्षण घेतलं.

0: आहे, मास्टर्स झाली,
1: मस्त.
0: आता एम एस डब्ल्यू करते शिवाजी विद्यापीठामध्ये, त्यानंतर लॉची एंट्रन्स मी क्लिअर केलेली आहे, आता एल एल बी पण करणार आहे, त्यानंतर आता पी एच डीला पण ॲडमिशन टाकते. की मला आवड आहे शिक्षणाची, ज्ञानाचा मला उपयोग होतो. हॉटेल मॅनेजमेंट सुद्धा झालेला आहे, मी हॉटेलमध्ये 10 वर्ष काम केलेली आहे, तर त्याच्यामुळे मला वाटतं की शिक्षण सर्वांनी घेतलं पाहिजे. जसं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शिक्षण वाघिणीचं दूध आहे, घेणार तो गुरगुरल. मला वाटतं की आपल्यावर गुरगुरणाऱ्याला कुठेतरी शांत करायला शिक्षण महत्वाचं आहे.
1: अगदी.
0: म्हणजे शिकणं वेगळं आणि शिक्षण घेणं या दोन गोष्टी वेगळ्या आहेत.
1: ज्ञान मिळवणं.
0: हा, फॉर एक्झाम्पल, मी आज कॉलेजला जाते, मी रट्टा मारून 90% 99% मिळवलं तर त्याचा काहीच फायदा नसतो. आपण शिक्षण घेत असताना आपल्या दैनंदिन जीवनात त्याचा उपयोग किती करतो? तुझ्याकडे टॅलेंट असल्याशिवाय कोण जॉबला घेत नाही, ती बेरोजगारी आहे. तर मला वाटतं की ह्या सगळ्यातनं शिक्षणाची मला एक आवड निर्माण झाली, ओढ झाली, त्याचा फायदा मी करून घेतला. आज प्रशासनात काम असताना पण मला शिक्षणाचा खूप फायदा होतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, आता काय आमचे जजमेंट्स येतात वेगळे वेगळे, ते वाचणं असेल, शासन निर्णय वाचणं असतील, पत्र वाचणं असतील, तर त्याच्यासाठी मला शिक्षण महत्वाचं वाटतं आणि मी त्याच्यावर भर देते. आणि ज्या कोणी माझ्या भगिनी ऐकत असतील तर त्यांना मी एवढंच सांगेन की आपण असे आहोत हे आपण मानू नये. लोकांना आम्ही ॲबनॉर्मल वाटू शकतो पण आम्हाला नाही लोक ॲबनॉर्मल वाटत, आणि रोज दिसल्याशिवाय आपल्याला कोणी ॲक्सेप्ट करणार नाही. ह्या 10 वर्षापूर्वी क्वचित एखादा ट्रान्सजेंडर रस्त्यावर दिसत होते, प्रत्येक ठिकाणी दिसतो, नसला तरी ज्याला माहितीच नाहीये तरी पण कुठंतरी माझी एखादी भगिनी दुकानात भिक्षा मागताना तर त्याला कॉन्टॅक्टमध्ये येतेच. त्याच्यामुळे मला वाटतं की आपण आपला कम्फर्ट झोन सोडावा, लोकांच्या जावावं, उठबस करावं, स्वतःची इन्क्लुझिव्हिटी स्वतः वाढवावी. आपआप सोसायटी आपल्याला इन्क्लुझिव्हिटी देते.
1: अगदी. आणि आता शिक्षणाबद्दल ऐकलं, तुमचं एकूण तुम्हाला काय करायचं आहे ते पण एक थोडीफार झलक मिळाली. अर्थार्जनासाठी काय नियोजन चालू आहे?
0: वाईट ह्या गोष्टीचं वाटतं, आम्ही कुठं गेलो आमच्याशी कोण बोलत नाही. आज अनेक माझ्या भगिनी मागायला जातात, एखाद्या दुकान लाईनीच्या कोपऱ्याला टाळी वाजवली की त्या कोपऱ्याचा 10 रुपये काढून काउंटरला ठेवत. म्हणजे तुमचा कॉन्टॅक्ट पण नको, असं कॉन्टॅक्टलेस आमच्याशी जरा समाज वागायला बघतो. थोडेफार लोक आहेत त्या समाजात जे दानशूर व्यक्ती चांगले आहेत, जे आमच्यासोबत खूप मिळून मिसळून काम करतात. आज मी एवढ्या मोठ्या पदावरती मी काम करते फिरते, मला पण स्टिग्मा डिस्क्रिमिनेशन फेस करावं लागतं. मग त्याच्यामुळं मला वाटतं की कुठेतरी ही इन्क्लुझिव्हिटी वाढली पाहिजे. शासनानं सकारात्मक विचार करून मी म्हणते धोरण बनवून ठेवा. कॉन्ट्रॅक्ट बेसवर असेल तर सांगावं त्या रिक्रुटरला की बाबा कोणी आलं तुझ्याकडे ट्रान्सजेंडर तर प्राधान्याने 1-2 जणी घे. आता फॉर एक्झाम्पल, मी आमच्या इथं आयुक्तांना काल काय सांगितलं की तुम्ही एक तक्रार निवारण कक्ष तयार करा, त्या ठिकाणी आमच्यातली एखादी बसवा. का? तिला ऑलरेडी सगळी ओळखतात, शहरातले निम्मे लोक आल्यानंतर तिला बघून लोकांचा निम्मा राग शांत झाला. तो अर्ज घेतील, ते सॉर्टिंग करतील, ज्या त्या विभागाच्या तक्रारी संध्याकाळपर्यंत पोहोचवतील, त्याचं ई फायलिंग करतील आणि लोकांना सांगतील कुठं कारवाई आली, काय आले, त्यांना मेल करतील, मेसेज करतील. मग लोकांना पण तिथपर्यंत यायची गरज नाही. आणि ऑनलाईन जरी तुम्ही जनरेट केला, टोकन जनरेट केला, तिथून तक्रारी आपण घेतल्या, एक सायकोलॉजिकल की माझी तक्रार त्याच्यावर काम नाही झालं चालतंय, पण तिथं गेली ह्यात माणसाचं निम्म समाधान असतं. मग मला ते म्हणायचं, अशासाठी तुम्ही कक्ष काढा, ठेवा आमच्यातले कामाला. जिथं तुम्हाला वाटतं की क्लॅशेस होतात प्रशासनात आणि नागरिकांच्या, त्या ठिकाणी आमचे लोक वेल हँडल करू शकतात. लोकांना सवय आहे जास्ती क्राऊड कंट्रोल करून. मला वाटतं की अशा प्रकारचे इनिशिएटिव्ह घेतले पाहिजेत, शासनाने यात पुढाकार घेतला पाहिजे आणि भरतीच्या वेळेला विशेष ड्राईव्ह म्हणून त्यांना संधी दिली पाहिजे. मी म्हणत नाही सगळ्यांनाच, कारण ऑलरेडी जे पहिल्यापासून आमच्या देवीचं वगैरे करतात, देवधर्म करतात, ऑब्व्हियसली ते लोक तेच करणार आहेत आणि त्याचा कोणाला विरोधही असू नये, कारण त्यांनी तेच स्वीकारलेलं आहे. पण त्यातून ज्या काही शिकलेल्या दोघी चौघी बाहेर येऊ इच्छित आहेत, म्हणजे जॉब करायचा आहे, ज्यांना काय तर करायचं आहे, तशांना तर संधी द्या. आता इन मेन तुम्ही पोलीस भरती काढली तर 70 जणींनी फॉर्म भरला आमच्यातल्या.
1: मस्त.
0: आम्हाला जर तुम्ही शिकवलं तर का नाही शिकणार आम्ही?
1: बरोबर.
0: आणि 2-2 लाईफ जगलेत आम्ही. त्याच्यामुळे मी म्हणते स्किल आहे, शिकवा, ट्रेनिंग द्या, घ्या. कामाला मनुष्यबळ पाहिजे ना तुम्हाला. सरकार मनुष्यबळ नाही, मनुष्यबळ नाही, घ्या ना. मग यायला तयार आहे तर घ्या. जे जे नॉर्मल कम्युनिटी करते तेच आम्ही पण करतो, फक्त आमची पद्धतीमुळे, रूढी परंपरेमुळे लोकांनी त्याचं एक वेगळं वळण दिलेलं आहे.
1: अगदी.
0: तर मला वाटतं की तसं पश्चिम महाराष्ट्रात तेवढं पण नाही आहे, खूप चांगलं आहे. लोक मानतात, देवाच्या दृष्टिकोनातनं बघतात, लोकांना खूप किंमत देतात, तर त्या माध्यमातून माझ्या बहिणी भिक्षा वगैरे मागून आपला उदरनिर्वाह करतात. पण मला वाटतं की बॅकग्राऊंड तुम्ही समजून घेतल्याशिवाय कोणाला जज करू नका. आज एखादी जरी ट्रान्सजेंडर तुमच्या इथं आली, मी मान्य करते, असतील 1-2 चौघींच्यामुळे पूर्ण समुदाय बदनाम होत असेल आमचा. आता प्रत्येक समुदायात आहे, नॉर्मल कम्युनिटीत समाजात गुंड, बलात्कारी, दरोडेखोर नाही आहेत का? मग आमच्यात एका दुसऱ्या असणार ना त्या प्रवृत्तीचे लोक, त्याच्यावरनं तुम्ही सगळ्यांना जज करता. तरी सुद्धा

0: त्याला भेटाय जेलमध्ये आई वडील जातात, जातात का नाही बरोबर, पण तेच एखादा पोरगा तृतीयपंथी झाल्यावर
1: आई वडीलच त्याला
0: आयुष्यात तोंड बघत नाहीत.
1: हो.
0: त्यांचा विचार काय येतो माहितीये का, पहिला समाज काय म्हणेल. मग मी तेच माझ्या भगिनींना सांगते, तुम्ही समाज काय म्हणेल हा विचार करा आणि समाजात घुसा. तो विचार आम्ही केला. आई वडिलांनी काय विचार केला, ही साडी नेसून माझ्या घरात राहिली तर लोक मला काय म्हणतील, म्हणून त्यांनी घरातनं मला बाहेर काढलं. आम्ही येऊन आमच्या गुरुकडे राहिलो, गुरुने आमचा सांभाळ केला. मग मला सांगा, समाजाला बघून आई वडील वागतात तर मी पण समाजाला बघूनच जाते ना, मग मी त्या समाजात गेली पाहिजे. त्याची सुरुवात आम्ही आपत्ती व्यवस्थापनातनं केली. चला म्हटलं आपण पण समाजात जाऊ.
1: अगदी.
0: जोपर्यंत ह्या डेली ऍक्टिव्हिटीज मध्ये आणि समाजात असणाऱ्या गोष्टींमध्ये स्वतःचा सहभाग करून घेत नाही, तोपर्यंत मला वाटत नाही की तुम्हाला कोण बोलवायला येणार आहे.
1: हो हो.
0: शासनाचे सुद्धा एवढ्या प्रचार प्रसिद्धी करून कुठल्या योजना लोक म्हणतात आम्हाला माहितीच नाही, आणि आपण फक्त कोणीतर बोललं मोटिवेशन 10 मिनिटापुरतं वाटतं, परत येरे माझ्या मागल्या असता या गोष्टी सगळ्या चालतात. आपण स्वतःहून तिथे जाऊन धडकल्याशिवाय कोणाला काही मिळत नाही. आपल्या अधिकारासाठी आपण लढावं लागतं, त्याच्यासाठी शिक्षण घ्यावं लागतं, शिक्षणासाठी पैसा लागतो, पैशासाठी काम करावं लागतं, काम नसेल तर माझ्यासारखी भिक्षा मागावी लागते.
1: जाणत्या अजाणत्यापणे अजून सुद्धा सापत्न भावाची वागणूक मिळतीये आणि ती मानसिकता जी आहे ती अजून सुद्धा बऱ्याच अंशी नकारात्मक आहे, पण तुमचा लढा खूप मोठा आहे आणि तुम्ही त्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात तयारी पण ठेवलेली आहे. आपत्ती व्यवस्थापनाचं तुम्ही आता म्हणालात की ती सुरुवातच तिथून झाली आहे, समाजानंच शिकवलंय कसा लढा द्यायचा आणि तुमच्याकडे बघून माझी हिंमत अजून वाढायला लागली आहे. प्रसाद संगपाळ साहेबांच्याकडून जेव्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या या मोहिमेविषयी तुम्हाला प्रस्ताव आला, तुम्ही सुरुवातीला म्हणालातच की आम्ही स्वतःच दुर्लक्ष केलं, पण सरांनी 2-3 वर्ष कॉन्फिडन्स बिल्डिंग केलं की तुम्ही शेवटी सकारात्मक निर्णय घेतला. मग आता यासाठी शारीरिक तंदुरुस्ती पण असणं गरजेचं आहे, भावनिकदृष्ट्या तर तुम्ही आहेच, त्यासाठी तुम्ही कशी तयारी केली आणि राजाराम तलावावर 2 दिवसाचं जे प्रशिक्षण झालं तिथं नेमक्या कुठल्या कुठल्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज मधून तुम्हाला जावं लागलं प्रशिक्षणामधून?
0: पहिल्यांदा शारीरिक हे म्हणायला गेलं तर ऑलरेडी आमच्यात पोहायला वगैरे येतच होतं आम्हाला. सुरुवात कुणीतरी केली पाहिजे, आफ्टर सगळेजण येतील आणि आपल्याला जॉईन होतील. शारीरिक फिटनेस म्हणायला गेलं तर ऑलरेडी आमच्याकडे आहेच, म्हणजे आता रोज फिरायला जातात, आमच्यात पोहायला येतच. आम्हाला पण त्या दिवशी पहिल्यांदा आमची ताकद कळली की सरांनी बोट बांधायला सांगितले. बोटीचं जे मागचं आपलं हे असतं इंजिन खूप हेवी होतं. आमच्या मयुरी ताईने असतील, सुहासिनी आळवेकर ज्या माझ्या सहकारी आहेत, त्यांनी उचलून वगैरे ते लावलं. आम्ही बोट तयार केली, त्यामध्ये हवा भरली, सरांनी ती मॅन्युअली भरायला लावली पॅडलिंग करून. मग ते हवा भरली सगळी केली, आम्ही बोट घेऊन गेलो, आम्हाला बोट चालायला शिकवली. त्या बोटचं ऑपोजिट डायरेक्शन असतं ना, जे आपण गाडी सरळ अशी चालवतो ते उलटे रेस असतं त्याचं. त्यानंतर ते बटन ते चालू करणं, दोनदा चुका झाल्या पहिल्यांदा, पण नंतर आम्ही परफेक्टली शिकलो, सगळं केलं. त्यानंतर रेस्क्यू कसं करायचं, आपण जे लाईफ सपोर्ट असतो तो कसा टाकायचा, लोकांना कसा रेस्क्यू करायचा, कसं ओळखायचं, त्यानंतर आणल्यानंतर त्यांना CPR प्रथम उपचार पेटी तर ते कसं द्यायचं, या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आम्ही उत्तमरित्या पार पडल्या. दुसऱ्या दिवशी कलेक्टरना सुद्धा आम्ही त्यातनं सैर करून आणली.
1: अरे वा.
0: खूप म्हणजे एक वेगळा अनुभव असता तर वाटलं की बाबा चला म्हणजे आपण पण काहीतरी करतोय. मग आता आम्ही ठरवलंय की क्राऊड कंट्रोलिंग असतं यांचं. ज्यावेळेला आमच्या इथं ज्योतिबाची यात्रा असते त्यावेळेला डिझास्टर मॅनेजमेंट वालेच असतात मॅनेजमेंट करायला. मग आम्ही आता ठरवलं की जिथं जे काय असेल सरांना सांगितलं कधीही आम्हाला बोलवा, आम्ही अवेलेबल आहे, आम्ही येतो, आपण करूया.
1: अगदी.
0: सरांना सांगितलंय मी की प्रत्येक आठवड्यात 2 दिवस आम्हाला द्या, बुधवार गुरुवार 2 दिवस आम्ही येतो, वेगवेगळे शिकवा. फॉर एक्झाम्पल अर्थक्विकचं असेल, आता फ्लडचं झालेलं आहे, मॅनमेड आणि नॅचरल डिझास्टर मध्ये 2 टाईप्स आहेत, तर त्यावेळेला कसं रेस्क्यू करायचं, या सगळ्या गोष्टीचं आम्ही सांगितलं की आठवड्यातून 2-2 दिवस आम्हाला ट्रेनिंग द्या, आम्ही कम्प्लीट करतो.
1: आतापर्यंत समाजाचा दृष्टिकोन असा होता की धार्मिक कार्यांमध्ये एक मानाचं स्थान मिळायचं किंवा जिथं जिथं शुभ संकेत गरजेचे आहेत तिथं आपल्या समुदायाला आवर्जून आमंत्रित केलं जायचं, पण आता या ओळखीतून हळूहळू आम्ही समाजाचे जीवनरक्षक पण आहोत, प्राण वाचवणारे सुद्धा आहोत हे सिद्ध करण्याची एक संधी या मोहिमेतून तुम्हाला मिळतीये आणि त्यातून मुख्य प्रवाहामध्ये येण्याचा एक खूप मोठा मार्ग खुला झालाय, याबद्दल तुम्हाला काय वाटत?
0: समाजात असणारा स्टेरोटाईप, त्यानंतर स्टिग्मा डिस्क्रिमिनेशन, सिन्स लास्ट 5 वर्षापासून कमी झालंय, स्वीकार्यता समाजामध्ये वाढलेली आहे लोकांची, म्हणजे ठीक आहे ते पण आहेत, माणूस आहेत, त्यांना पण आपण सामावून घेतलं पाहिजे.

0: लोक स्वीकारत आहेत थोडं थोडं करून, कदाचित आणि 10 वर्षानं स्वीकार्यता खूपच वाढेल. तर सामाजिक सगळे हे रूढी परंपरेच्या माध्यमातून जे काय आत्तापर्यंत या समुदायाला फक्त एक दैवत्वाचं स्थान देऊन एका पदावरती विराजमान करून एका बाउंड्रीजमध्ये बांधण्याचं काम या तत्कालीन समाजव्यवस्थेने केलं. 2014 15 एप्रिल 2014 सुवर्ण काळ उगवला. माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की आम्ही सुद्धा तृतीय लिंग आहोत, एक्झिस्ट करतो, म्हणून आम्हाला तिसरं लिंग म्हणून मान्यता या सर्वोच्च न्यायालयाने दिली. 16 पहिल्यांदा तृतीयपंथी हक्क संरक्षण अधिनियम आला, त्याचा खूप विरोध झाला आमच्या समुदायात, कारण काही अमेंडमेंट्स त्यात करायचे होते, चांगले नव्हते. त्यानंतर 19 पुन्हा ऍक्ट आला आणि 20 त्याचे रूल्स आले. अद्यापही कुणाला माहिती सुद्धा नाही आहे की आमच्यासाठी कायदा आहे म्हणून. तर या सगळ्यातून मला वाटतं की जोपर्यंत तुम्ही लीगल रिकॉग्नायझेशन कुठल्या कम्युनिटीला देत नाही तोपर्यंत तुम्हाला काही मिळत नाही. ते सगळ्यात मोठं काम न्यायदेवतेनं केलं. त्यानंतर त्याचं शिक्कामोर्तब करण्याचं काम प्रशासनाचं असतं, ते 2019 झालं. आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये समुदायानं स्वतःची भूमिका निभावली की समाजामध्ये पुढं आले. जसं तुम्ही आज अनेक शहरामध्ये बघायला गेला, मी अशा ह्या पवित्र सांगली शहरात आलेले आहे, तर या ठिकाणी आमच्या डॉक्टर मनीषा पुणेकर जे असतील, आमच्या इथं जरीना नानी म्हणून आहेत, त्याचबरोबर आपल्या इथं आमच्या एक सुजाता ताई म्हणून आहे, त्या ठिकाणी अमोल ताई म्हणून आहेत, म्हणजे अशा या सगळ्या एक मोठ्या मोठ्या ज्या समुदायातले जे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या त्यांच्या भागामध्ये खूप काम केलेलं आहे. आणि या समुदायाला प्रत्येक वेळेला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जे काही करावं लागतं त्या गोष्टी सगळ्या केल्या जातात. आज आमच्या देवीचा कार्यक्रम सुद्धा एक आयोजित करतो, भंडारा घालतात, प्रसाद घालतात, त्यात सुद्धा लोक येऊन सामील होतात. ती सुद्धा एक सोशल इन्क्लुजनच्या प्रति केलेली ऍक्शन आहे. तर अशा ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आमचे गुरुवर्य जिता नायकजी पुण्याच्या, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण काम करत असतो. आणि मला वाटतं की इथून पुढे भविष्यात आमच्यात अनेक जण आता इंस्टाग्राम रील स्टार पण आहेत, चांगले चांगले संदेश देत असतात त्याच्या माध्यमातून. मला वाटतं की मी त्यांनाही सांगू इच्छिते की तुम्ही जे सोशल इश्यूज आहेत, म्हणजे सामाजिक प्रश्न तुमच्या भागातले गल्लीतले, ते उचला त्या रील्सच्या माध्यमातून, आणि इन्क्लुसिव्हिटी वाढेल लोकांची. आणि ऑलरेडी या सगळ्या माध्यमातून आम्ही करतोय. मला वाटतं की भविष्यात येणाऱ्या याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला हा समुदाय नक्कीच एक समर्थपणे काम करताना दिसेल. आणि ज्याप्रमाणे आपल्या इथं प्रत्येक समुदायाला पुढे आणण्यासाठी काही ना काही शासनानं केलेलं आहे, SC ST ऍक्ट आणला, आयोग बनवला, आम्ही सुद्धा आता ह्युमन राईट्स कमिशनमध्ये केस घातली की आमचा एक वेगळा आयोग बनवा म्हणून. आता नुकतंच माझी एका परवा दिवशी एक बैठक झाली वैद्यकीय शिक्षण विभागासोबत, मोफत हार्मोन थेरपी सर्जरीचं आम्ही प्रपोजल तयार आहे, शासन निर्णय त्याच्यावर डिस्कशन होतं. पोलीस भरतीमध्ये कन्सेशन द्यावं म्हणून गृह विभागानं अभिप्राय मागवलेला आहे. त्यानंतर पॉझिटिव्ह गोष्टी आहेत, आपल्या इकडे सध्या भीज भांडवल योजना आपण चालू केलेली आहे, ज्यामध्ये मध्यम कर्ज, लघु कर्ज आणि दीर्घ कर्ज देतो, 25,000 पासून 2 लाखापर्यंत कर्ज देतो. आपल्या माध्यमातून सांगायचं कारण येत काय की लोकांना ते कळलं पाहिजे. त्यामध्ये आपण 25,000, 50,000, 2 लाख असं लोन देतो, 40% अनुदान शासन देतं, 10% लाभार्थी घालायला लागतं आणि 50% आपल्याला लोन मिळतं. अशा अनेक इनिशिएट्स आपण घेतोय. आणि नक्कीच हे मी कल्याणकारी मंडळाचे सहअध्यक्ष म्हणून या पुणे विभागाची, त्याचबरोबर आमच्या राज्याच्या सहअध्यक्ष सहउपाध्यक्ष आहेत डॉक्टर सान्वी जेठवाणीजी, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माझ्या कोल्हापूरच्या असणाऱ्या आणि या मंडळाच्या सदस्या मयुरी आळवेकर या सगळ्यांच्या सहकार्यात काम खूप चांगलं चाललेलं आहे. आणि या सगळ्यांच्या सपोर्टमुळे मी करते आमच्या समाजातील जास्तीत जास्त लोकांनी पुढे यावं आणि स्वतःला या समाजात समावेशकतेच्या दृष्टिकोनातनं आपल्याला घडेल ते काम करावं, सहकार्य करावं, आणि स्वतःला वेगळं आहोत असं न समजता या समाजाचा भाग आहोत असं समजून जर आपण काम केलं तर नक्कीच हा समाज स्वीकारेल. आणि एक दिवस असा येईल की आम्ही पण या समाजाचा भाग घटक म्हणून शिकू. आणि हे इनिशिएट आमच्या संपाळ सरांनी घेतलं तर याच्या माध्यमातून ही एक नवी सुरुवात झालेली आहे. याची सुरुवात प्रत्येक जिल्ह्यामध्ये व्हावी आणि या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ज्या ज्या विभागाकडून जे जे करता येईल त्या त्या विभागांनी करावं आणि एक संधी द्यावी. आणि आमच्यातल्याही सगळ्या माझ्या भगिनी असतील, ट्रान्समेन माझे बंधू असतील, त्या सगळ्यांना मी या माध्यमातून आवाहन करते की त्यांनीही पुढे यावं. कुणाला काही कधी कशाची गरज लागेल तर नक्कीच माझ्याशी संपर्क साधा, नसेल तर आपल्या जिल्ह्याच्या समाज कल्याण आयुक्तालयामध्ये जावा, सहाय्यक आयुक्त साहेब असतात, त्यांच्याकडे जाऊन तुम्ही आपली तक्रार सांगा, त्यांनीही माझा तुम्हाला कॉन्टॅक्ट करून देतील. आणि आपण नक्कीच सर्वजण मिळून एकत्रितरित्या या समाजामध्ये कसं आपण एकत्र येऊ आणि समाविष्ट होऊ या दृष्टिकोनातनं बघूया. एवढंच सांगू इच्छित.
1: अरे वा खूप छान. तुम्ही आपल्या समाजासाठी तर एवढं सगळं करता आहात, झटता आहात. शैक्षणिक

0: दृष्ट्या पण तुम्ही खूप जास्त प्रगती केलेली आहे. फूड टेक्नॉलॉजी मध्ये पण तुमची पदवी आहे, MSW आता करत आहात आणि कायद्याचं सुद्धा ज्ञान घेत आहात, पदवी घेत आहात. स्वतःच्या आयुष्यात काय करण्याची इच्छा आहे, तुमची महत्वाकांक्षा काय आहे, म्हणजे समाजासाठी बोलून झालं, समुदायासाठी बोलून झालं, तुम्हाला शिवानीला स्वतःसाठी काय करायचंय?
1: तशी माझी इच्छा लहानपणापासून जर मी बघितलं तर मला म्हणजे प्रशासकीय अधिकारी व्हायचं होतं, कलेक्टर IAS व्हायचं होतं. तेव्हा मी 9वी 10वीत पुस्तकं आणून वाचायचे, पण काही सर्टन याच्यामुळे मी ते मध्यंतरी सोडून दिलं, परिस्थितीमुळे शिकली नाही. आणि आता समाजकार्य करत असताना मला अद्यापही वाटतं की मला कुठेही बाहेर यायचं नाही आहे किंवा मला असं हे नको आहे. तर मला जास्त आवडेल की मी पॉलिसी मेकिंगच्या भूमिकेत असेन, म्हणजे डॉक्युमेंटले काम करून त्या गोष्टीचं इम्प्लिमेंट करण्यात मला खूप रस आहे. मी करते समाजकार्य. आता मी निवडणूक सुद्धा लढवली मागची महानगरपालिकेची. मला असं की ते पण वाटतं की 9 to 5 जॉब करून निवांत मी माझ्या आयुष्यात राहावं, पण नाही, एक माणूस म्हणून मी प्रत्येकाकडे बघते. मला फक्त माणुसकी दिसते. माझ्याकडे कोण येतो त्याला मी सर्वांगीण न्याय देण्याचा प्रयत्न करते. शक्य तितकं माझ्याकडं होतं तेवढं मी करते आणि भविष्यात सुद्धा करत राहीन. म्हणजे माझ्यामुळे किमान माझ्या एका बोलण्याने आणि मी ज्या पदावरती आहे त्याच्या एका सहीने 10 जणांचं भलं झालं पाहिजे, इथपर्यंत मी स्वतःला बघण्यास इच्छुक आहे.
0: अगदी शिवानी, खरंच म्हणजे मला असं वाटतंय की पूर व्यवस्थापन किंवा पूर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कोल्हापूर आपत्ती व्यवस्थापनातर्फे ही जी मोहीम आखलेली आहे किंवा ही आघाडी जी घेतली गेलेली आहे की तृतीयपंथी समुदायाला समाविष्ट करून रेस्क्यू पथक, बचाव पथकाची निर्मिती असेल, हे एक मोठं पाऊल आहे एका खूप मोठ्या सामाजिक क्रांतीसाठी. आणि त्यामध्ये तुम्ही इतक्या धाडसानं उतरला आहात की तुम्हाला ही संधी दिसतीये की हे फक्त पूर हे एक निमित्त आहे, पण याद्वारे समाजामध्ये खूप मोठा बदल होऊ घातलेला आहे आणि तुम्ही त्याच्यासाठी सज्ज आहातच, कुठेच कमी नाही आहे. मग ती भाषा असू दे, माहिती असू दे, ज्ञान असू दे, भावनिकता असू दे, संवेदनशीलता असू दे किंवा शारीरिक कणखरता असू दे, सगळ्यात तुम्ही सरस आहे. आणि मला तर वाटतं की आजच्या तरुणाईला सुद्धा, मगाशी आपला उल्लेख झाला, तुम्ही बोललात की तरुणाई का बेरोजगार आहे, तर तरुणाईला सुद्धा खूप मस्त मार्गदर्शन तुमच्या बोलण्यातून सहजच झालंय की कुठं चुकतंय नेमकं, हा पण एक विश्लेषणात्मक दुवा मिळालेला आहे. अशा बऱ्याच गोष्टी आहेत आणि मला असं वाटतं की अशा बऱ्याच माध्यमातून तुम्ही स्वतः तर पुढे याच, पण समुदायातील इतरही व्यक्ती प्रेरित होऊन खूप चांगलं काहीतरी समाजात होऊ दे. आणि सगळ्याच पातळीवर, शासकीय, प्रशासकीय, सामाजिक, धार्मिक, भावनिक, सगळ्याच पातळीवर. आणि मंडळी, अशा प्रकारची व्यक्ती जर इतक्या महत्वाच्या आघाड्यांवर आपल्याला लाभली तर हे आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे खरंच. आणि आकाशवाणी सांगली केंद्र परिवारातर्फे शिवानी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाला भरपूर शुभेच्छा देऊया. खरं तर ही त्यांच्यासाठी एक खूप मोठी जोखीम आहे आणि अशा प्रकारचे गंभीर प्रसंग येऊ नयेत असं आपण म्हणतोय, पण अशा प्रकारची जर आघाडी आपल्या बचावासाठी असेल तर आपल्याला कशाचीच चिंता असण्याची गरज नाही. तर शिवानी, श्रोत्यांसाठी काही विशेष संदेश देणार आहात का, काही खास बोलणार असाल तर जरूर व्यक्त व्हा.
1: माझं म्हणणं इतकंच आहे की डिझास्टर मॅनेजमेंटच्या टीमला बोलवण्याची वेळ देवानं कधीही आणू नये, कारण आम्ही आपत्ती काळातले लोक मदत करणारे आहोत, तर तशी आपत्ती कधीच येऊ नये. त्यात मोठ्या प्रमाणात जीवितहानी वित्तहानी होते, त्यामुळे देवाला एकच विनंती आहे की आम्हाला बोलवण्याची वेळ येऊ नये. आली तर नक्कीच मला वाटतं की आम्ही लोकांचे जीव वाचवूच. देवदूत जे म्हणतात लोक, नक्कीच लोकांचे प्राण वाचवून आम्ही मदत करू. आणि सांगली जिल्ह्याच्या सुद्धा मी आपत्ती व्यवस्थापनला या माध्यमात विनंती करते की त्यांनीही इथल्या लोकांशी अप्रोच होऊन या ठिकाणी अशी टीम बनवावी. नक्कीच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक असं सकारात्मकता पसरेल. पुन्हा त्यानंतर आपलं एक ढोल ताशा पथक आहे पुण्यामध्ये शिखंडी म्हणून, ते गणपती त्यांनी वाजवतात. त्या पद्धतीने माझी इच्छा आहे की मोठं गणपतीचं श्रद्धास्थान या सांगली जिल्ह्यामध्ये आहे, तसं सर्व मंडळांनी एकत्रित येऊन काहीतरी नाविन्यपूर्ण उपक्रम यावेळी या समुदायासाठी राबवावा. आणि नक्कीच त्यावेळेला आम्हाला इन्व्हाइट केलं तर आम्ही येऊ. आणि या ठिकाणी असणाऱ्या तुम्ही माझ्या सर्व भगिनी, जे कोण ट्रान्समॅन बंधू असतील, त्यांना घेऊन नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून सर्वजण काही ना काहीतरी आयुष्यात करत आहात, त्या सगळ्या वाटचाली शुभेच्छा. आणि आपण या ठिकाणी बोलवलात मला, त्याबद्दल आपल्या पूर्ण सांगली आकाशवाणी केंद्राचं हे आभार मानते की आपण अशा समाजातल्या एक लैंगिक अल्पसंख्याक घटकातील एका प्रतिनिधीला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आणि आमचा आवाज आपण पोहोचवत आहात. आणि

0: नावावरून आणि आवाजावरून जज करू नका, एवढंच मी सांगते श्रोत्यांना। धन्यवाद।
1: तर शिवानी, या खास मुलाखतीत तुम्ही आणि आमच्या इतक्या कमी कालावधीमध्ये दिलेल्या आमंत्रणाला सुद्धा तुम्ही आवर्जून उपस्थित राहिलात, आम्हाला इतकी छान माहिती दिली त्याबद्दल आकाशवाणी सांगली केंद्र परिवारातर्फे भरपूर धन्यवाद आणि नमस्कार।
0: थँक्यू।
2: सोपं नसतं इतकं। शिवानी गजवर यांची तेजा दुर्वे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली। मैत्रिणींनो, समाजात असणारी नकारात्मक मानसिकता स्वीकारून झगडत स्वतःचं अस्तित्व उमटवण्यासाठी प्रयत्न करणारा हा तृतीयपंथी समाज। ही मुलाखत ऐकल्यावर आपले अनेक गैरसमज नक्कीच दूर झाले असणार आहेत। वनिता मंडळ हा आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम आपण ऐकत आहात।

शरीरामध्ये अत्यंत वेगवेगळी स्थित्यंतर घडत असतात. वस्तुत जेव्हा एखादा जीव जन्माला येतो तेव्हापासून त्याच्या शरीरामध्ये बऱ्याच पेशी निर्माण होत असतात आणि ठराविक कालावधीनंतर या पेशी मृत होत असतात. तारुण्यापर्यंतच्या प्रवासामध्ये या पेशी निर्मितीचा दर हा जास्त असतो आणि आपण यालाच म्हणतो अपचयापेक्षा चय जास्त असतो. आणि जसजसं वृद्धत्वाकडे झुकलं जातं तसतसं पेशी निर्मितीचा दर कमी होतो आणि पेशी मृत होण्याचा दर हा वाढतो आणि त्यामुळेच अपचय वाढतो आणि मग वृद्धत्वाची लक्षणं दिसायला लागतात. जन्मापासूनच ही प्रक्रिया चालूच असते पण तिची लक्षणं ही 40-50 वर्षानंतर स्पष्टपणे दिसू लागतात. हा एक नैसर्गिक आणि अपरिवर्तनीय बदल आहे. जेव्हा आपण वय या गोष्टीचा विचार करतो तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे क्रोनॉलॉजिकल एज. जन्मापासून कॅलेंडरच्या दिवस आणि वर्षाच्या बाबतीत जे मोजलं जातं ते क्रोनॉलॉजिकल एज. आपल्या पेशी किती सक्षमतेने आणि सक्रियतेने कार्यरत आहेत त्याच्यावरून जे मोजलं जातं ते बायोलॉजिकल एज. आजकाल तारुण्यावस्थेमध्ये देखील अकाली वृद्धत्वाची लक्षणं दिसतात आणि त्यामुळं त्यांचं बायोलॉजिकल एज हे क्रोनॉलॉजिकल एजपेक्षा कितीतरी जास्त असतं. तिसरा मुद्दा असतो सामाजिक वय. वयाच्या सर्टन टप्प्यामध्ये किंवा निवृत्तीनंतर आपला समाजामध्ये असलेला स्थानबदल होतो. म्हणजे आईवडील या स्थितीमधून आजी आजोबा किंवा एखाद्या पोस्टवर असलेलो त्याच्यातून निवृत्ती आणि त्याचा परिणाम जो काही आपल्या शरीरावर होत असतो त्याला सामाजिक वय असं म्हटलं जातं. वार्धक्यामध्ये झुकताना बऱ्याच वेळा केस पांढरे होणे, पेशी आणि अवयवांची क्षमता कमी होणे, त्वचेवर सुरकुत्या पडणे, हाडे कमजोर होणे, स्नायूंची ताकद कमी होणे अशी लक्षणे दिसतात. मेंदूची कार्यक्षमता आणि मानसिक क्षमता कमी झाल्याने मानसिक वृद्धत्व देखील येऊ शकते. या स्थितीमध्ये किंवा या वयामध्ये स्त्रियांच्या बाबतीत एकतर पाळी नुकतीच गेलेली असते किंवा जाण्याच्या मार्गावर असते आणि मग अशा काळामध्ये भावनिक अस्थिरता, निर्णय घेण्याची क्षमता कमी होते, विस्मरण वाढते, तिची समाजातील भूमिका बदललेली असते, जबाबदाऱ्या बदललेल्या असतात. WHOनुसार 60 वर्षे वयानंतर वृद्धत्व समजलं जातं. सतत कार्य करणाऱ्या पेशींची दुरुस्तीची क्षमता कमी झाल्याने फ्री रॅडिकल्स किंवा प्रदूषण, दूषित आहार यामुळे देखील फ्री रॅडिकल्स निर्माण होतात. ताणतणावामुळे देखील पेशींना नुकसान पोहोचते. मेनोपॉजनंतर स्त्रियांमध्ये प्रामुख्यानं इस्ट्रोजन हार्मोन कमी झाल्यामुळे हाडे कमजोर होतात, त्वचा कोरडी पडते आणि हळूहळू वजन वाढते. याला आपली जीवनशैली, चुकीच्या सवयी, झोपेचा अभाव, व्यसनाधीनता, अयोग्य आहार कारणीभूत आहे. चौरस समतोल आहार ज्यामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स यांचे प्रमाण वय, लिंग, अवस्था यानुरूप आहे असा आहार घेणे आवश्यक आहे. रोज 30-40 मिनटं किंवा आठवड्यातून 150 मिनटं कोणत्या ना कोणत्या प्रकारचा व्यायाम करणं गरजेचं आहे. योग साधनेचा विचार करताना आसनं, प्राणायाम, ओंकार साधना, ध्यान यासारख्या योगाभ्यासाने यामध्ये चांगलाच फायदा होतो. संशोधनानं हे सिद्ध केलेलं आहे की ध्यानामुळे मेंदूतील पेशींचे संरक्षण होते. रोज 6-7 तास गाढ झोप घेतल्याने देखील शरीराला विश्रांती मिळते. रिकामे मन सैतानाचे घर आणि म्हणूनच या काळामध्ये मिळालेला रिकामा वेळ एखादा छंद जोपासण्यामध्ये किंवा सामाजिक कार्यामध्ये गुंतवावा. अगदी छोट्या छोट्या गोष्टी, आवळा रोजच्या रोज सेवन करणे, हळद दूध सेवन करणे यासारख्या उपायांचा देखील दररोज अवलंब केला तर आपण वृद्धत्व प्रोलॉंग करू शकतो. शेवटी काय तर वय वाढणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. परंतु भगवद्गीतेतील 6व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नाव बोधस्य तस्मात योग भवती दुःख ह. नियमित आहार, नियमित व्यायाम, आसन, प्राणायाम, ध्यान, सकारात्मक जीवनशैली याद्वारे आपण वृद्धत्वाची गती कमी करू शकतो

नमस्कार. स्त्रियांच्या बाबतीत वय हा खूपच नाजूक विषय असतो. प्रत्येक सजीवाची जन्म, त्याची वाढ, परिपक्वता आणि वृद्धत्व हा नैसर्गिक प्रवास असतो. या प्रवासामध्ये स्त्री शरीर

वृद्धत्व टाळता येत नाही, पण निरोगी आणि आनंदी वृद्धत्व नक्कीच जगता येतं. योगा ॲड्स लाईफ टू युअर डेज व्हाईल मेडिसिन्स ॲड डेज टू युअर लाईफ. वयाची वर्षे वाढणे आपल्या हातात नाही, पण जीवनातला उत्साह टिकवणे हे नक्कीच आपल्या हातात आहे.

मैत्रिणींनो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा पत्ता आहे वनिता मंडळ, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड सांगली, पिनकोड 416 416, किंवा सांगली आकाशवाणी @gmail.com या ईमेल ॲड्रेसवर सुद्धा आपण आपल्या भावना आमच्यापर्यंत पोचवू शकता. फेसबुक, इंस्टाग्राम इथेही आपण आपली मतं व्यक्त करू शकता. बरंय तर पुन्हा भेटूया. तोपर्यंत मला मधुराला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या. नमस्कार. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य वरदा हसवनीस. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

0: वनिता मंडळ हा महिलाविषयी कार्यक्रम श्रोते आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून तो सहक्षेपित करण्यात आला. दुपारचा 1 वाजत आहे. विविध भारतीचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही आता सहक्षेपित करत आहोत.
1: राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन सुरीला सफर ये कार्यक्रम आप सुनेंगे बस थोड़ी ही देर में.

आकाशवाणी मुंबई। भक्ती सोनटक्के राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत आणि न्यूझीलंड दरम्यानचा द्विपक्षीय व्यापार 2030 पर्यंत 35,000 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा निर्धार संयुक्त निवेदनात व्यक्त। विशाखापट्टणम इथं INS महेंद्रगिरी या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकेचं जलावतरण संपन्न। भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स राष्ट्रांच्या परिवहन मंत्र्यांच्या परिषदेला नागपूर इथं सुरुवात। आणि

0: इथल्या डायमंड लीग ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताचा राष्ट्रीय विक्रमवीर सर्वेश कुशारे याने पटकावलं तिसरं स्थान. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लक्झॉन यांनी दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचा तसंच 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्धार केला आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव रुदेंद्र टंडन यांनी सांगितलं. प्रधानमंत्र्यांच्या न्यूझीलंड दौऱ्याविषयी माहिती देण्यासाठी आयोजित वार्ताहर परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज संरक्षण, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय, पर्यटन, क्रीडा आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांशी संबंधित 5 महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले. यातून दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे. दोन्ही नेत्यांमध्ये आज ऑकलंड इथं शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा झाल्यानंतर या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. दोन्ही देशांमध्ये येत्या 4 वर्षात होणाऱ्या संयुक्त उपक्रमांमध्ये भारत न्यूझीलंड धोरणात्मक भागीदारी 2030 पथदर्शी आराखडा मार्गदर्शक चौकट म्हणून कार्य करेल यावर या चर्चेत भर दिल्याचं ते म्हणाले. यामुळे दोन्ही देशांमध्ये सहकार्याच्या नवीन संधींचा उदय होईल अशी अपेक्षा आहे. यानंतर प्रधानमंत्री आज न्यूझीलंडमधल्या भारतीय समुदायाशी संवाद साधणार आहेत. तब्बल 40 वर्षांनंतर भारतीय प्रधानमंत्री न्यूझीलंडला आले असल्यानं तिथला भारतीय समुदाय त्यांना भेटण्यासाठी अतिशय उत्सुक आहे. भारत आपली पारंपरिक संरक्षण क्षमता आणि प्रगत तंत्रज्ञान अधिक सक्षम करून एक मजबूत, आत्मनिर्भर आणि भविष्यासाठी सज्ज संरक्षण दलाची उभारणी करत आहे असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. विशाखापट्टणम इथं आज INS महेंद्रगिरी या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकेचा जलावतरण समारंभ आणि नौदलात समावेश राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत पार पडला त्यावेळी ते बोलत होते. या युद्धनौकेविषयी राजनाथ सिंग म्हणाले,
1: INS महेंद्रगिरी में मल्टी फंक्शन राडार के साथ लॉन्ग रेंज सरफेस टू एयर मिसाइल्स का कॉम्बिनेशन है जो आकाश से आने वाले किसी भी खतरे को दूर से ही पहचान कर नष्ट कर सकते हैं और इसमें इंडिजिनस रॉकेट लॉन्चर है, टॉरपीडो लॉन्चर्स है, एक इंटीग्रेटेड एंटी सबमरीन डिफेंस सिस्टम है, इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर सूट है और क्लोज इन वेपन सिस्टम भी है. ये तमाम चीजें INS महेंद्रगिरी को महेंद्रगिरी पर्वत के समान ही अभेद और मजबूत बनाती हैं.
0: भविष्यातल्या युद्धांमध्ये कदाचित कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल, मात्र युद्ध हे राष्ट्राचा दृढ निर्धार, शूर सैनिक आणि सक्षम लष्करी सामर्थ्याच्या जोरावरच जिंकता येतं असं ते म्हणाले. केवळ 1.5 वर्षांच्या कालावधीत आपल्या नौदलाच्या ताफ्यात 6 युद्धनौकांचा समावेश झाला असून यातून भारताची जहाज बांधणी क्षमता, संरक्षण उद्योग क्षेत्राचा झपाट्यानं होणारा विस्तार आणि स्वदेशी उत्पादनातली विश्वासार्हता दिसून येते असं ते म्हणाले. नीती आयोगानं आज नवी दिल्लीत शांती कायदा 2025च्या अंमलबजावणीबाबत सर्व संबंधितांसाठी एक चर्चासत्र आयोजित केलं आहे. या चर्चासत्रात कायदेशीर आणि नियामक आराखडा विकसित करणं, वित्त, विमा आणि जनमानसातील प्रतिमा बळकट करणं तसंच उत्पादन क्षमता, कार्यान्वयन सज्जता आणि क्षमता बांधणी या बाबींवर प्रामुख्यानं विचारविनिमय होणार आहे. भारताच्या परिवर्तनासाठी अणुऊर्जेचा शाश्वत वापर आणि प्रगती अर्थात शांती विधेयक हे अणुऊर्जा क्षेत्राचं नियमन करणाऱ्या कायद्यांचं आधुनिकीकरण करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचं प्रतिबिंब आहे. या चर्चासत्रामुळे या क्षेत्रातले तज्ज्ञ, धोरणकर्ते, संशोधन संस्था आणि उद्योजकांना या ऐतिहासिक कायद्याच्या कार्यान्वयन चौकटीवर विचारमंथन करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होईल. भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स 2026 परिषदेत आज नागपूरच्या हॉटेल रेडिसन ब्लू इथं सुरुवात झाली. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या 3र्या बैठकीचं अध्यक्षपद भूषवलं. पर्यायी जैव इंधनं आणि प्रदूषणमुक्त तंत्रज्ञानाचा अवलंब करून रस्ते, रेल्वे, हवाई आणि जलवाहतूक क्षेत्रात कार्बन उत्सर्जन शून्य करणारी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या प्रयत्नांवर प्रतिनिधींनी चर्चा केली. लवचिक आणि शाश्वत परिवहन व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीनं सहकार्य अधिक

0: पुढे करण्यासाठी ब्रिक्स सदस्य देशांमध्ये अद्ययावत तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांची देवाणघेवाण केली जात आहे. तसंच या सहकार्याला बळकटी देण्यासाठी या बैठकीत ब्रिक्स मंत्रीस्तरीय घोषणापत्र 2026 देखील स्वीकारण्यात आलं आहे, असं गडकरी यांनी सांगितलं. इराण, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, चीन, संयुक्त अरब अमिरात, इजिप्त, इंडोनेशिया आणि इथिओपिया या देशातल्या परिवहन मंत्र्यांनी यात सहभाग घेतला. तरुण पिढीनं आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी वाचनालयाचा जास्तीत जास्त वापर करावा असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं जयप्रकाश नारायण सार्वजनिक वाचनालयाचं उद्घाटन करताना ते आज बोलत होते. लोकनायक जयप्रकाश नारायण हे महान स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत आणि राष्ट्रीय नेते होते, असं शाह यावेळी म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताचा उंच उडीपटू आणि राष्ट्रीय विक्रमवीर सर्वेश कुशारे यानं मोनॅको इथल्या डायमंड लीग अॅथलेटिक्स स्पर्धेत तिसरं स्थान पटकावलं आहे. या स्पर्धेत पहिल्या तीन क्रमांकांमध्ये स्थान मिळवणारा तो चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे. अनेक दिग्गज खेळाडूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धेत 2 मीटर 28 सेंटीमीटरची उंची पार करण्याचे तिन्ही प्रयत्न अयशस्वी ठरल्यामुळे त्याला तिसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं. भारत आणि इंग्लंड यांच्यात लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या पहिल्या महिला क्रिकेट कसोटी सामन्यात काल पहिल्या दिवशी भारतानं पहिल्या डावात 285 धावा केल्या. स्मृती मंधानानं 83 धावांची शानदार खेळी केली. कर्णधार हरमनप्रीत कौर आणि दीप्ती शर्मा यांनी अर्धशतक झळकावलं. पहिल्या दिवसाचा खेळ संपताना इंग्लंडनं एक गडी गमावत 21 धावा केल्या आहेत. दरम्यान आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड दरम्यान पाचवा आणि अखेरचा सामना भारतीय वेळेनुसार आज सायंकाळी 7 वाजता सुरू होईल. या मालिकेत इंग्लंडनं 3-0 अशी आघाडी घेतली आहे. फिफा विश्वचषक स्पर्धेत आज नॉर्वेचा सामना इंग्लंडशी होणार असून गतविजेत्या अर्जेंटिनाची लढत स्वित्झर्लंडसोबत होणार आहे. या सामन्यांमधून उपांत्य फेरीत प्रवेश करणाऱ्या उर्वरित 2 संघांची नावं स्पष्ट होतील. स्पेन आणि फ्रान्सनं याआधीच उपांत्य फेरीच्या अंतिम 4 संघांमधलं आपलं स्थान निश्चित केलं आहे. स्पेननं बेल्जियमवर 2-1 असा रोमांचक विजय मिळवून पुढची फेरी गाठली, तर फ्रान्सनं मोरोक्कोवर 2-0 असा सहज विजय मिळवत आगेकूच केली. भारतीय हवामान विभागानं पुढच्या 3 दिवसात बिहार, उत्तर प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. तसंच पुढील 5 दिवसात दिल्ली, हरियाणा, चंदीगड, पंजाब, अरुणाचल प्रदेश, गांगेय पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, लडाख आणि जम्मू काश्मीरमध्ये रेड अलर्टचा इशारा दिला आहे. अंदमान आणि निकोबार बेटं, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओदिशा, तमिळनाडू, पुदुच्चेरी, कराईकल, पश्चिम मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि ईशान्येकडील काही भागात पुढील 3 ते 4 दिवसात विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह वादळी पावसाची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि न्यूझीलंड दरम्यानचा द्विपक्षीय व्यापार 2030 पर्यंत 35,000 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा निर्धार संयुक्त निवेदनात व्यक्त. विशाखापट्टणम इथं INS महेंद्रगिरी या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकेचं जलावतरण संपन्न. भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स राष्ट्रांच्या परिवहन मंत्र्यांच्या परिषदेला नागपूर इथं सुरुवात. आणि मोनॅको इथल्या डायमंड लीग अॅथलेटिक्स स्पर्धेत भारताचा राष्ट्रीय विक्रमवीर सर्वेश कुशारे यानं पटकावलं 3रं स्थान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र. ठाणे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे 4 जणांचा मृत्यू, 500 पेक्षा अधिक झाडे कोसळली. टीईटी पेपर फुटी प्रकरणात आणखी 2 जणांना अटक, आरोपींची संख्या 12. ठाण्यात कंटेनर रिक्षावर कोसळून चालकासह 2 जणांचा मृत्यू, 1 गंभीर जखमी. ठाणे पोलिसांकडून 39 कोटींचे 600

0: किलो अंमली पदार्थ नष्ट. ठाणे जिल्हा मतदार यादीचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर. बीएलओंकडून घरोघरी भेट देण्याचा उपक्रम सुरू. आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पालघर जिल्ह्यातल्या 13,094 पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे ठाणे जिल्ह्याचे वार्ताहर जितेंद्र कालेकर आणि पालघर जिल्ह्याचे वार्ताहर नीतू चौरे.
1: ठाणे जिल्ह्यात गेल्या एक आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे 4 जणांचे बळी गेले आहेत. यात भिवंडीत एका लहान मुलासह 2 जण पुराच्या पाण्यात वाहून गेले. ठाणे शहरात झाड पडून एका पादचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून 10 जुलै रोजी ठाण्यातील ब्रह्मांड भागात एका घराचा काही भाग कोसळून 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला तर एका महिलेसह 2 जण जखमी झाले. गेल्या 10 दिवसांमध्ये ठाणे शहरासह परिसरात 500 पेक्षा अधिक झाडे कोसळली. यामध्ये अनेक वाहनांचं नुकसान झालं तर एका मुलीसह 3 जण जखमी झाले. याच दरम्यान मुंब्रा आणि भिवंडीतील अनेक घरांचंही नुकसान झालं आहे. आता पावसाचा जोर ओसरला असून जनजीवन पूर्वपदावर येत आहे. भिवंडीतील टीईटी पोलिसांनी आणखी 2 आरोपींना अटक केली. या दोघांच्या अटकेमुळे पेपर फुटी प्रकरणातील आरोपींची संख्या आता 12 पोहोचली आहे. सुरुवातीला हरियाणाच्या धीरज सिंग तसंच बिहारच्या राजीव शाव आणि आकाश कुमार सरोज कुमार अशा 3 जणांना भिवंडीतील कोनगाव मधून अटक झाली. त्यानंतर कपिल दहिया याला हरियाणा मधून तर उत्तर प्रदेशातील संजय कुमार शर्मा याच्यासह 3 जणांना ताब्यात घेण्यात आलं. याच तपासात मिथुन कुमार सिंग याच्यासह 4 जणांना अटक झाली. त्यापाठोपाठ शुक्रवारी यात आणखी 2 जणांना अटक झाल्याची माहिती ठाण्याचे सह पोलीस आयुक्त यांनी दिली. ठाणे ते घोडबंदर मार्गावर भीषण अपघातात रिक्षा चालकासह 2 जणांचा मृत्यू झाला असून 1 जण गंभीर जखमी झाला आहे. एका पादचारी महिलेला वाचविण्याच्या प्रयत्नात कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे 29 टन रसायनाने भरलेला कंटेनरचा मागील टँकर रिक्षावर कोसळला. या अपघातात रिक्षा चालक दशरथ पवार आणि प्रवासी मोहम्मद अमीन यांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य एक प्रवासी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती कासारवडवली पोलिसांनी दिली. ठाणे जिल्ह्यात 3 जून ते 29 जुलै या कालावधीत मतदार यादीचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम राबवला जात आहे. या दरम्यान केंद्रस्तरीय बीएलओ अधिकारी घरोघरी भेट देऊन मतदारांची पात्रता तपासणार आहे. त्यासाठीचे गणना प्रपत्रही ते भरून घेणार आहे. सर्व मतदारांनी या अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचं आवाहन ठाण्याचे जिल्हाधिकारी यांनी केले आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील 74,50,000 मतदारांची माहिती अद्ययावत केली जाणार आहे. एकही पात्र मतदार सुटणार नाही हे या मोहिमेचं मुख्य उद्दिष्ट असल्याची माहिती जिल्हाधिकारी पांचाळ यांनी दिली. आणि गेल्या 3 वर्षात ठाणे शहर पोलिसांसह गुन्हे अन्वेषण विभागानं विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या 112 गुन्ह्यांमध्ये जप्त केलेल्या 29,03,00,000 सुमारे 600 किलो अंमली पदार्थ नष्ट केल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेने नुकतीच दिली. नवी मुंबईतील तळोजा MIDC मध्ये नशामुक्त भारत अभियान अंतर्गत ठाण्याचे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या आदेशाने ठाणे पोलिसांनी ही कारवाई केली.
2: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत पालघर जिल्ह्यातल्या 13,094 पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेल्या आणि 31 मार्च 2026 पर्यंत परतफेड न केलेल्या पीक कर्जावर 2,00,000 रुपयांपर्यंत कर्जमाफी दिली जाणार आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे. पात्र लाभार्थ्यांनी यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आपले सरकार सेवा केंद्र किंवा संबंधित बँकेत जाऊन आधार प्रमाणीकरण पूर्ण करावं. त्यानंतर कर्जमाफीची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
0: याबरोबरच ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
3: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही अस्मिता वाहिनी आहे. दुपारचा 1:45 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अंजली विघ्ने यांनी गायलेलं एक पारंपरिक गीत.
4: किया खुशियां पल भर में लुट गई, यादों को भी नदी में ही विसर्जित कर दिया. बस एक सिर्फ एक निजी जागती उसके निशाने अब कलेजे से लगा के संभालना है और उसे आंखों में संभाल के रखना है जब तक सांस चलती है.

आकाशवाणी मुंबई मनीषा देवणे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि न्यूझीलंड दरम्यानचा व्यापार 2030 पर्यंत 35,000 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा निर्धार संयुक्त निवेदनात व्यक्त. भारताच्या अध्यक्षतेखालील ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांची बैठक नागपुरात सुरू. राज्यात 45% क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या पूर्ण. आणि फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आज नॉर्वेचा सामना इंग्लंड बरोबर, अर्जेंटिनाची लढत स्वित्झर्लंड सोबत होणार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे प्रधानमंत्री क्रिस्तोफर लक्झॉन यांनी दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचा तसंच 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्धार केला आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव रुद्रेंद्र टंडन यांनी सांगितलं. प्रधानमंत्र्यांच्या न्यूझीलंड दौऱ्याविषयी माहिती देण्यासाठी आयोजित वार्ताहर परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज संरक्षण, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय, पर्यटन, क्रीडा आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांशी संबंधित 5 महत्वपूर्ण सामंजस्य करार

0: करण्यात आले. दोन्ही नेत्यांमध्ये आज ऑकलंड इथं शिष्टमंडळ स्तरावरील चर्चा झाल्यानंतर या करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. दोन्ही देशांमध्ये येत्या 4 वर्षात होणाऱ्या संयुक्त उपक्रमांमध्ये भारत न्यूझीलंड धोरणात्मक भागीदारी 2030 पथदर्शी आराखडा मार्गदर्शक चौकट म्हणून कार्य करेल यावर या चर्चेत भर दिल्याचं ते म्हणाले. भारत आपली पारंपरिक संरक्षण क्षमता आणि प्रगत तंत्रज्ञान अधिक सक्षम करून एक मजबूत आत्मनिर्भर आणि भविष्यासाठी सज्ज संरक्षण दलाची उभारणी करत आहे असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. विशाखापट्टणम इथं आज INS महेंद्रगिरी या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकेचा जलावतरण समारंभ आणि नौदलात समावेश राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत पार पडला त्यावेळी ते बोलत होते. या युद्धनौकेविषयी राजनाथ सिंह म्हणाले,
1: INS महेंद्रगिरी में मल्टी फंक्शन राडार के साथ लॉन्ग रेंज सरफेस टू एयर मिसाइल्स का कॉम्बिनेशन है जो आकाश से आने वाले किसी भी खतरे को दूर से ही पहचान कर नष्ट कर सकते हैं और इसमें इंडिजिनस रॉकेट लॉन्चर है, टॉरपीडो लॉन्चर्स है, एक इंटीग्रेटेड एंटी सबमरीन डिफेंस सिस्टम है, इलेक्ट्रॉनिक वारफेयर सूट है और क्लोज इन वेपन सिस्टम. महेंद्रगिरी पर्वत के समान ही अभेद और मजबूत बनाती है.
0: भविष्यातल्या युद्धांमध्ये कदाचित कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल, मात्र युद्ध हे राष्ट्राचा दृढ निर्धार, शूर सैनिक आणि सक्षम लष्करी सामर्थ्याच्या जोरावरच जिंकता येतं असं ते म्हणाले. केवळ 1.5 वर्षांच्या कालावधीत आपल्या नौदलाच्या ताफ्यात 6 युद्धनौकांचा समावेश झाला असून यातून भारताची जहाज बांधणी क्षमता, संरक्षण उद्योग क्षेत्राचा झपाट्यानं होणारा विस्तार आणि स्वदेशी उत्पादनातली विश्वासार्हता दिसून येते असं ते म्हणाले. भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या परिषदेला आज नागपूरच्या हॉटेल रेडिसन ब्लू इथं सुरुवात झाली. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या बैठकीचं अध्यक्षपद भूषवलं. पर्यायी जैव इंधिने आणि प्रदूषणमुक्त तंत्रज्ञानाचा अवलंब करून रस्ते, रेल्वे, हवाई आणि जलवाहतूक क्षेत्रात कार्बन उत्सर्जन शून्य करणारी वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याच्या प्रयत्नांवर प्रतिनिधींनी चर्चा केली अशी माहिती गडकरी यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना दिली. लवचिक आणि शाश्वत परिवहन व्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीनं सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी ब्रिक्स सदस्य देशांमध्ये अद्ययावत तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांची देवाणघेवाण केली जात आहे. तसेच या सहकार्याला बळकटी देण्यासाठी या बैठकीत ब्रिक्स मंत्रीस्तरीय घोषणापत्र 2026 देखील स्वीकारण्यात आलं आहे असंही गडकरी यांनी सांगितलं. राज्यात मान्सूननं जोर धरल्यानं खरीप हंगामातल्या पेरणीच्या कामांना वेग आला आहे. कृषी आयुक्तालयाच्या 7 जुलैच्या अहवालानुसार राज्यातल्या 65,11,872 हेक्टर म्हणजेच 45% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. ऊसाची लागवड लक्षात घेतली तर 65,82,623 हेक्टर क्षेत्रावर पेरणी आणि लागवड झाली आहे. अमरावती विभागात सर्वाधिक 58% पेरणी झाली असून त्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक विभागात प्रत्येकी 50%, लातूर विभागात 44%, नागपूर विभागात 39%, पुणे विभागात 22%, कोल्हापूर विभागात 15%, तर कोकण विभागात केवळ 4% पेरणी झाली आहे. उशिरा सुरू झालेल्या पावसामुळे कोकणात पेरणीला विलंब झाला असला तरी अलीकडे झालेल्या पावसामुळे आता या कामांना गती मिळत आहे. तेलबियांची 60%, कापसाची 49%, कडधान्यांची 37% आणि तृणधान्यांची 30% पेरणी झाली आहे. कापूस आणि सोयाबीन ही पिके सर्वाधिक क्षेत्रावर असून भात, नाचणी, मका, तूर, मूग आणि उडीद पिकांच्या पेरणीलाही वेग आला आहे. पेरणी झालेली बहुतांश पिके उगवण ते रोपवाढीच्या अवस्थेत असून काही भागात भाताची पुनर्लागवड सुरू आहे. गेल्या आठवड्यात राज्यभर झालेल्या पावसामुळे रखडलेल्या पेरण्यांना चालना मिळाली असून पुढील काही दिवसात पेरणीचे प्रमाण आणखी वाढण्याची अपेक्षा कृषी विभागानं व्यक्त केली आहे. पावसानं उघडीप दिल्यामुळे अकोला जिल्ह्यात शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. सुरुवातीला झालेल्या पावसाच्या भरोशावर बहुतांश शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी पूर्ण केली आहे. मात्र गेल्या 3 दिवसांपासून पावसानं उघडीप दिल्यानं पिकांच्या उगवणीसह वाढीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. उपजिल्हाधिकारी तहसीलदार यांच्यासह महसूल विभागातल्या 15 अधिकाऱ्यांना निलंबित केल्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल विधान परिषदेत केली. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमातल्या कलम 155 चा गैरवापर करून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर कामे केल्याचा आणि जमिनींचे फेरफार करण्याचा आरोप त्यांच्यावर आहे. निलंबित करून न थांबता या दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील आणि काहींना सेवेतून बडतर्फ केले जाईल असा इशाराही महसूल मंत्री बावनकुळे यांनी दिला. पुणे विभागात चौकशीची 1424 प्रकरणं संशयास्पद आढळली आहेत. यानंतर राज्यात गेल्या 5 वर्षात कलम 155 अंतर्गत झालेल्या सर्व आदेशांची 3 महिन्यात तपासणी करण्याचे आदेश महसूल मंत्र्यांनी दिले आहेत. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं स्विगी इन्स्टामार्ट या कंपनीला 9 नोटिसा बजावल्या. ग्राहकांना नासलेलं आणि मुदत संपलेलं अन्नपदार्थ पुरवल्याच्या तक्रारीसह अनेक तक्रारी ग्राहकांनी केल्या होत्या. त्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती प्राधिकरणानं समाज माध्यमांद्वारे दिली. फिफा विश्वचषक स्पर्धेत आज उपांत्यपूर्व फेरीत नॉर्वेचा सामना इंग्लंडशी होणार असून गतविजेत्या अर्जेंटिनाशी लढत स्वित्झर्लंड सोबत होणार आहे. या सामन्यांमधून उपांत्य फेरीत प्रवेश करणाऱ्या उर्वरित 2 संघांची नावं स्पष्ट होतील. स्पेन आणि फ्रान्सनं याआधीच उपांत्य फेरीच्या अंतिम 4 संघांमधलं आपलं स्थान निश्चित केलं आहे. स्पेननं बेल्जियमवर 2-1 असा रोमांचक विजय मिळवून पुढची फेरी गाठली तर फ्रान्सनं मोरोक्कोवर 2-0 असा सहज विजय मिळवत आगेकूच केली. भारताचा उंच उडीपटू आणि राष्ट्रीय विक्रमवीर सर्वेश कुशारे यानं मोनॅको इथल्या डायमंड लीग ॲथलेटिक्स स्पर्धेत 3रं स्थान पटकावलं आहे. या स्पर्धेत पहिल्या 3 क्रमांकांमध्ये स्थान मिळवणारा तो 4था भारतीय खेळाडू ठरला आहे. आषाढी वारीनिमित्त मुक्ताईनगर इथून पंढरपूरकडे निघालेल्या संत मुक्ताई यांच्या पालखीचं बीड शहरात अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात आगमन झालं. बीडकरांनी आकर्षक रांगोळ्या काढून पालखीचं जल्लोषात स्वागत केलं. या पालखीचा मुक्काम आज आणि उद्या बीड शहरातील नामलगाव फाटा, हनुमान मंदिर आणि बालाजी मंदिर परिसरात असणार आहे. पालखी 3रं दिवशी पहाटे आरतीनंतर पुढील मुक्कामासाठी पालीच्या दिशेनं प्रस्थान करेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि न्यूझीलंड दरम्यानचा व्यापार 2030 पर्यंत 35,000 कोटी रुपयांपर्यंत नेण्याचा निर्धार संयुक्त निवेदनात व्यक्त. भारताच्या अध्यक्षतेखालील ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांची बैठक नागपुरात सुरू. राज्यात 45% क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या पूर्ण. आणि फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आज नॉर्वेचा सामना इंग्लंडबरोबर, अर्जेंटिनाची लढत स्वित्झर्लंडसोबत होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: फिरासत हुसैन, मुनव्वर लल्ला, पप्पू बिजलीवाले, शेख शमा परवीन और अफसाना बेगम महजवी शेख और इनका पूरा परिवार दयाल बंदे बिलासपुर छत्तीसगढ़ से, पद्माकर राउत, सविता राउत, अश्लीला राउत, आदित्य राउत और इनके अन्य साथी. और इसके अलावा फरमाइश आई अयोध्या स्टेट भोपाल मध्य प्रदेश मयूरी परिसर से श्रवण सिंह के नारे और इनका पूरा परिवार. चलिए अब सुनते हैं अगला गीत, ये फिल्म जीने की राह.

0: FM 101.3 MHz आणि प्रसारभारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 5 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत एक ही फिल्म से हा कार्यक्रम. चित्रपट प्यार झुकता नहीं, संकलन आणि निवेदन श्वेता माळी यांचं.
1: एक ही फिल्म से या कार्यक्रमामध्ये सर्व रसिक श्रोत्यांचं स्वागत करते मी श्वेता. श्रोते हो, दर शनिवारप्रमाणे या शनिवारी देखील मी आपल्यासाठी घेऊन आली एक विशेष चित्रपट, ज्याची आपणा सर्वांना अगदी मनापासून उत्सुकता असेल. तर जास्त वेळ न घालवता वळूयात आजच्या कार्यक्रमाकडे.

श्रोते हो, आजचा चित्रपट आहे प्यार झुकता नहीं आणि हे गीत गायला आहे कविता कृष्णमूर्ती यांनी। श्रोते हो, याच गीतासाठी त्यांना सर्वश्रेष्ठ पार्श्वगायिका पुरस्कार मिळाला।

1985 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटामध्ये मिथुन चक्रवर्ती आणि पद्मिनी कोल्हापुरे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. तर डॅनी, बिंदू, आसरानी, रुपेश कुमार, पिंचू कपूर यांनी सहकलाकाराच्या भूमिका उत्कृष्ट अशा साकारल्या आहेत. या चित्रपटामध्ये तुमसे मिलकर हे गाणं एकूण 3 वेळा चित्रित करण्यात आलंय. पहिलं गाणं आहे ते शिब्बीर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या स्वरामध्ये, तर मिथुन चक्रवर्ती आणि पद्मिनी कोल्हापुरे यांच्यावर हे चित्रित करण्यात आले. तर शिब्बीर कुमार यांच्या स्वरामध्ये एक आहे आणि दुसरा आहे ते कविता कृष्णमूर्ती यांच्या स्वरामध्ये. तसंच या चित्रपटामधील इतर गाण्यांचा देखील चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात दिसून येतो. चला तर ऐकूयात असंच एक चिरतरुण गीत.

0: श्रोते हो, आपण या चित्रपटाच्या कथानकावर जर लक्ष घातलं तर प्रीती म्हणजे पद्मिनी कोल्हापुरे आणि अजय अर्थातच मिथुन चक्रवर्ती हे दोघे एकमेकांवर अतिशय प्रेम करत असतात. परंतु प्रीतीच्या वडिलांना म्हणजे भानुप्रताप, श्रोते हो, भानुप्रताप यांची भूमिका डॅनी यांनी साकारली आहे, यांना हे मान्य नसतं. परंतु प्रीतीने त्यांना लग्नासाठी राजी केलेलं असतं. नंतर अजयला म्हणजे मिथुन चक्रवर्ती यांना भानुप्रताप यांनी फोटोग्राफरची नोकरी दिली. पण हे जेव्हा अजयला समजते तेव्हा प्रीती आणि अजय या दोघांमध्ये नाराजी निर्माण होते. याचाच फायदा घेण्यासाठी भानुप्रताप अजयला सांगतात की प्रीतीला घटस्फोट पाहिजे आहे.
1: तुम्ही यहां किसले आयो?
2: मैं अपनी बीवी से मिलना चाहता हूं.
1: आज तक जो तुम चाहते रहे होता रहा, अब जो वो चाहती है होने दो.
2: वो क्या चाहती है?

0: तुमसे तलाक लेना चाहती है।
1: जी
0: मैं हैरान हूं, इतने दिन उसने तुम्हारे साथ कैसे गुजारे? जिसने जिंदगी में दुख ना देखे हो, गुर्बत में उसके सर से मोहब्बत का भूत एक ही दिन में उतर जाता है।
2: नंतर प्रीतीला देखील सांगण्यात येते की अजयला घटस्फोट पाहिजे आहे, परंतु याच दरम्यान प्रीती गर्भवती असल्याचं समजते, परंतु तोपर्यंत घटस्फोट झालेला असतो आणि भानुप्रताप प्रीतीला शिमलामध्ये घेऊन जातात। तिथे अजयला समजते की प्रीती एका मुलाला जन्म देणार आहे आणि ते मूल अजयला देण्यात यावं असं अजयला वाटत असतं, परंतु त्या बदल्यात अजय प्रीतीला कधीही भेटणार नाही असं ठरवण्यात येतं।
1: उसके अमीर मां दुसरी शादी करना चाहती है तो शौक से करे, बच्चा उसका गरीब बाप पाल लेगा। सेठ साहब मुझे मेरा बच्चा दे दीजिए, मैं आपका यह एहसान जिंदगी भर नहीं भूलूंगा।
0: बच्चा तुम्हें मिल सकता है, लेकिन इस बात का वादा करो आज के बाद तुम प्रीति से कभी नहीं मिलोगे।
1: मुझे मंजूर है।
2: परंतु भानुप्रताप ऐनवेळी ते मूल एका अनाथालयामध्ये घेऊन जातात। अजय त्यांचा पाठलाग करतो आणि ते मूल स्वतःकडे घेतो। इकडे प्रीती हे मान्य करण्यास तयार होत नाही की तिने एका मृत मुलाला जन्म दिला। या धक्क्यामुळे तिची मानसिकता बिघडते। काही वर्षानंतर परत प्रीतीला शिमल्यामध्ये आणण्यात येतं आणि तिथेच अजय त्याच्या मुलासह राहत असतो। एक दिवस ते मूल आणि प्रीती एकमेकांना भेटतात आणि तिला त्याचा लळा लागतो। नंतर अजय आणि प्रीती एकमेकांना भेटतात आणि भानुप्रताप यांच्यामुळे झालेले सर्व गैरसमज दूर करतात आणि तिघेही एकत्र शिमल्यामध्येच राहू लागतात। अशा प्रकारे चित्रपटाचा शेवट गोड होतो।

यामध्ये एका छोट्याशा गैरसमजामुळे निर्माण झालेला नात्यातील दुरावा दाखवण्यात आलाय. आणि नंतर गैरसमज दूर झाल्यानंतर तेच नाते अगोदर सारखे अगदी घट्ट बनलेले देखील दाखवण्यात आले.

श्रोते हो, विजय सदाना यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं, तर एस एच बिहारी, पार्थो मुखर्जी आणि आमिर श्यामजी यांची पटकथा होती. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं संगीत आणि गीताचे बोल होते एस एच बिहारी यांचेच. तसंच पद्मिनी कोल्हापुरे यांना सर्वश्रेष्ठ अभिनेत्री पुरस्कार, तर लक्ष्मीकांत प्यारेलाल यांना सर्वश्रेष्ठ संगीतकार पुरस्कार भेटला. तसंच शब्बीर कुमार यांना देखील सर्वश्रेष्ठ पार्श्वगायक पुरस्कार भेटला. 1973 सालच्या आ गले लग जा या हिंदी चित्रपटाचा हा रिमेक. यामधील सर्वच्या सर्व गाणी सदाबहार अशी आहेत.

चला तर कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. पुन्हा भेटणारच आहोत येत्या शनिवारी याच वेळेत. तोपर्यंत श्वेतास निरोप द्या. नमस्कार.

आत्ताच आपण एक ही फिल्मचे या कार्यक्रमात प्यार झुकता नहीं या चित्रपटातील गीत ऐकलीत. संकलन आणि निवेदन श्वेता माळी यांचं. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. सायंकाळचे 5:30 होत आहेत. युवावाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आणि 6:00 हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून. सुरुवातीला कार्यक्रम युवावाणी मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

5:30 आणि 24 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत युवक मित्र मैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती आहे.

0: हॅलो फ्रेंड्स, युवावाणी या कार्यक्रमात आपणा सर्वांचं भरभरून स्वागत. आज आपण एका अनोख्या अद्वितीय अशा वारीच्या प्रवासाला जाणार आहोत. अनोखी यासाठी कारण ती आडवाटेनं जाणारी आहे. कीर्तन, लावणी, बतावणी अशा परस्परांपासून बऱ्याच अंशी भिन्न असणाऱ्या लोककला प्रकारांचा अतिशय भावोत्कट कलाविष्कार आहे. शिवाय ज्ञानोबांपासून तुकोबांपर्यंतची संत परंपरा, एवढंच नाही तर साने गुरुजींनी दिलेला विठ्ठल मंदिर प्रवेशाचा लढा, तसंच भक्ती आणि परमार्थापलीकडं सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक या दृष्टिकोनांमधून संत साहित्यानं आणि वारकरी संप्रदायानं आपल्या राज्याला, महाराष्ट्राला काय दिलंय, या सगळ्याचा वेध घेणारा एक नाट्याविष्कार, कलाविष्कार सध्या खूप लोकप्रिय होतोय. सगळीकडेच त्याचं कौतुक होतंय. सर्वांच्याच डोळ्यात अंजन घालणारा असा हा कलाविष्कार आहे कीर्तावणी. या नाट्याविष्काराचं लेखन, दिग्दर्शन, नृत्य, नाट्य अशा सगळ्याच आघाड्या अगदी आव्हानात्मक असल्या तरी लिलया सांभाळणारी रुचिका खोत आज आपल्यासोबत आपल्या आकाशवाणी सांगली केंद्राच्या स्टुडिओमध्ये आहे. तिचं अगदी भरभरून स्वागत करूया आपल्या कार्यक्रमात. रुचिका, नमस्कार.
1: नमस्कार, खूप खूप धन्यवाद.
0: खूप छान वाटतंय, कारण मला असं काय विचारू आणि काय नको असं झालं. मग तुझ्याकडे काय काय आहे मला सगळं जाणून घ्यायचंय. आणि सुरुवात करूया आपण अगदी म्हणजे शिक्षणापासून करूया, कारण ती एक क्युरियोसिटी असते, ते एक कुतूहल असतं. तर शिवाजी विद्यापीठातून मराठी साहित्यात बी ए केल्यानंतर नाट्य विषयाकडे वळण घेतलंस तू, हा, तर मग हा एक थोडक्यात प्रवास कसा आणि साहित्याची पार्श्वभूमी जी आहे तुला ती अभिनयात, दिग्दर्शनात कशा प्रकारे प्रकट झाली हे पण मला ऐकायला आवडेल.
1: नक्की. कोल्हापूरच्या विवेकानंद महाविद्यालयात मी माझं बी एचं शिक्षण पूर्ण केलं. त्याच महाविद्यालयात खरं मी प्रवेश घेण्याचं कारणच हे होतं की विवेकानंद कॉलेजचं कल्चरल डिपार्टमेंट खूप तगडं होतं त्यावेळी, आणि युवा महोत्सवाच्या त्या सगळ्या वाऱ्यामध्ये खूप आघाडीला असणारं महाविद्यालय आमचं होतं. त्यामुळे माझं आधीच ठरलं होतं की जायचं तर या कॉलेजला जायचं. आणि दहावीला बरे मार्क होते तरी पण मी ठरवलं होतं की आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या, त्याच्यामुळं ही पार्श्वभूमी ज्या कॉलेजची चांगली ते कॉलेज आपल्यासाठी चांगलं. तर मी तिकडे गेले, अर्थातच युवा महोत्सवात माझी भूक काही पूर्णपणे भागत नव्हती.
0: बरं,
1: कारण आपल्याला नाटकात काम करायची इच्छा असते पण आपल्याला घ्यायची पण इच्छा पाहिजे दिग्दर्शकाला आणि बाकीच्या लोकांना. त्यामुळे मला माझ्या मनासारखी कामं काही मिळत नव्हती. आणि या सगळ्यात कॉलेजमध्ये विद्यापीठाशी संलग्न असणारा रंगमंच परिचय आणि वाणी कौशल्य नावाचा एक 6-6 महिन्यांचे 2 कोर्स सुरू झाले.

0: होते जे कोर्स घेत होते डॉक्टर हिमांशु स्मार्थ कोल्हापूरचे, तर त्या कोर्सला पण खरं तर ऍडमिशन घेण्या इतकी फी भरण्या इतकी माझी कुवत नव्हती तेव्हा. अमुक एक पैसे पासला मिळायचे आणि मग अजून कुठले वरचे पैसे कुठल्या तरी कोर्सला घरून मागा असं व्हायचं, त्याच्यामुळे मी त्याच्यात पडणार नव्हते. पण आमचे नंदकुमार रानभरे नावाचे एक खूप उत्साही आणि विद्यार्थी केंद्री शिक्षण पद्धती असावी आणि बाकी सगळ्या गोष्टी असाव्यात कॉलेजमध्ये असे आग्रह असणारे हे आमच्या रानभरे सरांनी मला त्या पहिला तास तरी तू कर त्या कोर्सचा म्हणून तिथे जाऊन बसवलं. आणि मी ऐकलं त्या दिवशी हिमांशु स्मार्थ सरांना आणि मला असं कळलं की नाही आपल्याला शिकायची गरज आहे.
1: हा,
0: किंवा आपली चलती असण्याचा एक काळ असतो ना कॉलेजवर की आपल्या सूत्रसंचालनांमुळे निवेदनांमुळे भाषणांमुळे कथाकथनांमुळे कविता वाचनांमुळे आपल्याला ओळखायला लागणारा NSS मुळे आपल्याला ओळखायला लागणारा असा एक विद्यार्थी वर्ग मित्रवर्ग फॅन वर्ग तयार झालेला असतो आणि हवा असण्याची फेज असते ती. आणि मला रिअलाइज झालं त्या पहिल्या तासाला की नाही आपण किती पाण्यात आहोत म्हणजे आपण पाण्यात नाहीच आहोत हे मला त्या दिवशी कळलं. आणि मी म्हटलं की नाही आपण काही करायचं पण ही फी काही कन्व्हिन्स करायचं घरी आई बाबांना आणि ही फी भरायची आणि हा कोर्स आपण करायचा. ते दोन कोर्स करणं ही खरं तर माझ्या सगळा हा नाटकीय प्रपंच आज मी पुढे नेण्याचा प्रयत्न करते त्या सगळ्या प्रपंचाचा पाया म्हणजे हे दोन कोर्स होते. कारण त्या टप्प्यापर्यंत नाटक ही हौस होती, नाटक हा छंद होता किंवा ते एक तळमळीनं तडफडीनं करण्याचं काहीतरी होतं माझ्यासाठी जे खूप रोमॅन्टिक असतं त्या वयात की मी काहीही करायला तयार आहे, मी उपाशी राहून काम करायला तयार आहे. पण ह्या टप्प्याच्या पलीकडचा टप्पा असतो की तुम्ही नाटकासारखी गोष्ट कलेसारखी गोष्ट आयुष्यात व्यवसाय म्हणूनही निवडू शकता. त्याआधी हे मला माहितच नव्हतं. ते कोर्स पूर्ण होता होता शेवटी मला माझ्या या गुरुजींनी सांगितलं की तू पुण्याच्या ललित कला केंद्रात शिकावंस असं मला वाटतं. तोवर माझं असं होतं की मला MPSC UPSC परीक्षा द्यायच्या होत्या आणि माझं कंडिशनिंगच तसं तयार केलं होतं तू हुशार आहेस
1: बर
0: तू अशा परीक्षा दे ज्याला काही इंजिनियर डॉक्टर होण्यासाठी जितकी फी भरावी लागते तितकं भरावं लागत नाही आणि आपण चांगल्या आपण समाजासाठी काम करू शकतो आणि तुझ्यात ते सगळे गट्स आहेत वगैरे आणि तू हेच कर. तर तेव्हा माझ्या लक्षात आलं की नाही आपलं हे नाही आहे आपलं हे आहे खरं तर. पण मला माहिती नव्हतं की म्हणजे मी गुरुजींना विचारलेला प्रश्न जसाच्या तसा माझ्या आवाजासहित माझ्या लक्षात आहे की पण मी काय करू तिथे जाऊन काय करत असतात अशा एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन हेही मला माहीत नव्हतं.
1: तर
0: पुढे काय करणार आपण? ठीक आहे आपण 24 तास नाटक करू तिथे जाऊन पण मग पुढे काय होणार आयुष्यात? मला गुरुजी म्हणाले ते तू ठरवशील 3 वर्षात तुझं ठरून जाईल ते तिथे शिकशील तेव्हा तू ते मला माहिती नाही ते तू शोधायचंस.
1: बर
0: तर तेव्हा मी घरी हे सांगितलं आणि घरच्यांचा पण गुरुजींवर तेवढा विश्वास असल्यामुळे आणि मला लिखाणाचं अंग बरं होतं हे आईबाबांना माहीत होतं.
1: बर बर
0: की मी लिहावं हा त्यांचा आग्रही असायचा कायम. तर त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे ते म्हणतात सर तुझे तर तू जा बघू आपण काय होतंय पुढे. तर मला खरंच माझ्या घरच्यांचंही कौतुक आहे की अशा कुठल्याही प्रकारची पार्श्वभूमी नसताना व्यावसायिक प्रशिक्षणासाठी असं एखादं अशी एखादी शाखा निवडताना जितकी रिस्क वाटायला पाहिजे तितकी न वाटता त्यांनी खरं तर माझ्यावर पण नाही माझ्या गुरुजींवर विश्वास ठेवून मला पाठवून दिलं तिकडे. आणि कौतुक आहे मला या गोष्टीचं आणि अभिमान पण आहे की त्यांनी सोडून दिलं विश्वासावर आणि मग ललित कला केंद्रात गेल्यापासून खऱ्या अर्थानं नाटकाची सुरुवात झाली.
1: वा तेच कारण घरच्यांचं कौतुक खरंच तू म्हणालीस ते आहेच. कारण की स्पर्धा परीक्षा हे एक सुरक्षित करिअर आहे भलेही तिथे जाण्यासाठी कष्ट खूप घ्यावे लागतात अनिश्चित आहे पण एकदा मिळालं की तुम्ही सुरक्षित राहता. पण तुझं जे आहे की तू स्वतःला ओळखलं होतंस तोपर्यंत तुला एक फक्त हा कर असं कुणीतरी म्हणायची गरज होती आणि तो स्पार्क तुला मिळाल्यावर मग तू मागे नाही बघितलंस
0: हो
1: की नाही. आता ललित कला केंद्रापर्यंतचा प्रवास लक्षात आला तिथून पुढे रवींद्र पुरस्कारापर्यंतचा जो प्रवास आहे तो आम्हाला ऐकायला आवडेल.
0: येस ललित कला केंद्रात प्रवेश घेतल्या घेतल्या मला माझे दुसरे गुरुजी भेटले जे माझे महत्वाची माणसं आहेत. आज मी काय नाटकात जे करू पाहते त्याच्या पायाशी असणारे डॉक्टर प्रवीण भोळे तिथले HOD आहेत आता. तर मला सरांनी सांगितलं की ललित कला केंद्रात शिकायचं तर मागचे सगळे दोर कापावे लागतात. घरची आठवण येते, आई बाबांची आठवण येते, भावाचं लग्न आहे असं काही नसतं. तर हे सगळे दोर कापून इथं तुला शिकावं लागेल. आणि मी म्हणजे मला आधी जितकं हवं होतं तितकं न मिळाल्याने तिथं जे काही सुरू झालं ते मला अधाशासारखं हवं होतं की अरे हे मला हवं

0: होतं आणि आत्ता हे माझं खूप जवळ आहे. त्याच्यामुळं मी सुसाट सुटले. मग अकॅडमिक शिक्षणामध्ये जितक्या ठरवून दिलेल्या गोष्टी आहेत तितक्या पूर्ण करून अजून चार स्वतः ओढवून घेणे गोष्टी अंगावर, अजून चार पुस्तकं वाचणे, कादंबऱ्या वाचणे, कथा वाचणे, आणि त्या सगळ्याचं नाटकाशी काही संबंध आहे का. एकूणच म्हणजे ललित कला केंद्राच्या प्रोसेसमध्ये हे कळलं मला की नाटकासारख्या माध्यमाला कुठल्याच विषयाचं वर्ज्य नाहीये. त्याला सगळंच आपलं करायचं असतं, सगळंच नाटकाचं असतं, काही कशाचंही नाटक होऊ शकतं.
1: हा
0: त्यामुळे आणि नटाला सगळ्या गोष्टी गरजेच्या असतात. त्याच्यामुळे एकतर खूप दरवाजे उघडले, देशातल्या विदेशातल्या लोकांकडून खूप शिकायला मिळालं, खूप वेगवेगळ्या पद्धतीचं शिकायला मिळालं, आपल्या आवाजावर शरीरावर काम करणं कसं गरजेचं आहे. महाराष्ट्रात, देशभरात आणि जगात रंगभूमीच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत काय काम घडत आलंय, कुठल्या कुठल्या अप्रोचेसनी लोकांनी नाटकाकडे बघितलंय, ह्या सगळ्या अभ्यासामुळे आणि स्वतः करत राहणाऱ्या एक्सपेरिमेंट्समुळे, शिक्षकांच्या मदतीमुळे हे हळूहळू हळूहळू वाढत गेलं आणि मनापासून काम केल्यामुळे तो काही आता रवींद्र पुरस्कार मला मिळवायचा आहे असं काही नव्हतं.
1: बरं,
0: ते वातावरण तिथलं आहे ते पूर्णपणे अनुभवायचं आहे, आत घ्यायचंय. कारण 3 वर्षांनी बाहेर पडल्यावर मला नंतर पुन्हा असं अशी जागा एक मिळणं, असे शिक्षक मिळणं, एक आयती लायब्ररी मिळणं असं शक्य नसणार आहे याची कल्पना होती. आणि आत्ता जे मिळतंय ते घ्यायचंय एवढंच असल्यामुळं तो मिळून गेला. म्हणजे असं काही ध्येय नव्हतं की आता तो मिळवायचाच आहे.
1: पण मग त्याच्यानंतर म्हणजे आधी तू विद्यापीठात कॉलेज लेवलला जे काही कलाविष्कार केले होतेस किंवा तुला आतून इच्छा होत होती आणि तू प्रकट होत होतीस किंवा सादर होत होतीस असं आपण म्हणूया, आणि ललित कला केंद्रानं एक तुला घडवलं पूर्णपणे.
0: फक्त कलाकार म्हणून नाही, ललित कला केंद्र अशी जागा आहे की तुम्हाला, आणि नाटक ही अशी गोष्ट आहे की तुम्हाला माणूस म्हणून खूप बदलवत जाते. म्हणजे स्पष्ट ललित कला केंद्रात जाण्यापूर्वीची मी आणि ललित कला केंद्रातून बाहेर पडतानाची मी, ह्याच्यात काळं पांढरा इतका फरक असावा इतका फरक. आणि हे जर मन लावून केलं तर तो प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा महत्वाचा टप्पा वळण म्हणता येईल एवढं ताकदीचं माध्यम आहे ते. तिथं शिकणं म्हणजे खरंच.
1: आणि मग त्यानंतर महाराष्ट्राचा सुपरस्टार हा टॅलेंट शो आहे, त्यामध्ये मग तुझा प्रवेश झाला, ते कसं काय म्हणजे तो अनुभव सांग.
0: खरं तर ललित कला केंद्राच्या बाहेर पडल्या मी टीव्ही सिरियल आणि ह्याच्याकडे वळले नाही.
1: बर,
0: आधी मी हे संपल्या कोष्टरंग नावाची एक फेलोशिप असते ती केली वर्ष. कारण ललित मधली 3 वर्ष इतकी संपृक्त असतात की तुम्ही फक्त जे मिळेल ते तुमच्या पोतडीत टाकून दिलेलं असतं. पण पोतडी नुसती भरून उपयोग नाहीये ना, त्या प्रत्येक वस्तू बरोबर मी अजून एक्सप्लोअर करून बघणं, अजून स्वतःचा शोध घेऊन बघणं त्या प्रत्येक गोष्टी बरोबर, हे काही त्या 3 वर्षात घडत नाही. तुम्हाला एक किट दिलं जातं जे तुम्ही आयुष्यभर वापरून बघायचं पुढे. आणि मला असं झालं की हे आत्ता लगेच एक पोतडी घेऊन मी ते मराठी इंडस्ट्री आणि याच्या नादी नाही लागू शकत. पुन्हा एक पुण्यापेक्षा आणि ऑलरेडी कोल्हापूरपेक्षा एक मोठं शहर पुणे जिथं मी येऊन पडले होते त्यात आत्ता अशी सरावायला लागले होते, तोपर्यंत एक पुन्हा नवीन मेट्रो सिटी मला बघायची नव्हती. आणि मूळतःच माझी प्रकृती अशी नाहीये की शहरं आवडतात, सगळी गर्दी आवडते, झगमगाट आवडतो, हे मूळ माझ्या प्रकृतीत नसल्यामुळं मला असं झालं की मला शांतता हवी आहे थोडीशी, की माझ्याकडे आत्ता काय काय मी गोळा केलंय ह्याचं मी काय करू शकते, माझं चिंतन काय, माझं आकलन काय आहे याच्यावरचं, ह्याचा थोडासा पाठपुरावा केल्याशिवाय मला या गर्दीत पडायचं नाहीये.
1: हा,
0: मला ते करून बघायचं पण आहे. कारण अर्थातच आता मी व्यवसाय म्हणून अभिनय ही गोष्ट बघत असेन तर मला त्याच्या सगळ्या बाजूंनी विचार करून सगळ्या माध्यमांमध्ये काम करून बघण्याची पण गरज आहे. पण मला लगेच मुंबईत नाही जायचंय.
1: बर,
0: तर मी गोष्टरंग नावाच्या एका फेलोशिप मध्ये काम करायला लागले, जो प्रोजेक्ट क्वेस्ट या पालघर मधल्या वाडा तालुक्यातले एक संस्था आहे जी आदिवासी भागातल्या मुलांच्या शिक्षणावरती काम करते आणि त्याच्यावरती त्यांचे बरेच प्रोजेक्ट्स आहेत.
1: बर,
0: तर हा त्यातला गोष्टरंग फेलोशिपचा प्रोजेक्ट हा हिंदी मराठीत सध्या खूप तुफान काम करत असणारी अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी आणि अभिनेते अतुल कुलकर्णी यांचा प्रोजेक्ट होता, तो गीतांजली ताईने पुढे आणलेला. तर त्या प्रोजेक्टमध्ये मी काम करायला लागले जिथं वर्षभर सोनाळ्यासारख्या त्या आदिवासी पाड्यांच्या भागातल्या गावामध्ये राहून पूर्ण वेळ मुलांना वाचनाची आवड कशी निर्माण होईल या एका केंद्रबिंदूभोवती काम केलं जातं. त्यात जगभरात लिहिलेलं बालसाहित्य आहे, त्या बालसाहित्याचा अभ्यास करून आणि त्याच्या भोवतीच्या शिक्षण

0: विचारशास्त्राचा सुद्धा अभ्यास करून गोष्टींचं नाटकात रुपांतर करायचं आणि त्या सगळ्या भागात त्याचे परफॉर्मन्सेस करायचे असं वर्षभराचं शेड्यूल असतं.
1: बर.
0: तर त्या निमित्तानं मी आजूबाजूला निसर्गाच्या बाजूने खूप समृद्ध असणाऱ्या भागात राहिले, नाटकावरती पण अभ्यास केला आणि गीतांजलीताई स्वतः ऍक्ट्रेस आणि एनएसडी पासआउट असल्यामुळे नटांना पुढे आयुष्यभरात काय मिळेल माझ्या फेलोशिप मधनं याचाही तिचा विचार खूप सुंदर होता. ह्या सगळ्यातनं तिनं आम्हाला जे फीड केलं त्या वर्षभरात, त्या वर्षभरात सुद्धा ते ललितचं एक्सटेन्शन होतं खरं तर एक वर्ष असं म्हणेन मी. खूप
1: प्रॅक्टिशनरशिप किंवा अप्रेंटिसशिप असा काहीतरी तो भाग तुझा आपोआपच झाला.
0: बरोबर. खूप प्रॅक्टिशनर्स भेटले, अजून प्रॅक्टिस वाढली आणि सतत प्रयोग. नाटकवाल्यांचा फार थिअरीचा अभ्यास करून काम होत नाही, प्रयोग झाले पाहिजे आणि त्या वर्षभरात सलग आणि अशा ऑडियन्स पुढे की ती मुलं पहिल्यांदा नाटक बघतायत. नाटक बघण्याची एक साक्षरता असते ती आहे की नाही माहिती नाही, त्यामुळं अवघड असणाऱ्या प्रेक्षकांसमोर, चॅलेंजिंग प्रेक्षकांसमोर सतत 120 ते 150 प्रयोग आम्ही तेव्हा केले. तर त्या सतत प्रयोग करण्यामुळं पण मला एक ऑडियन्सचा सेन्स डेव्हलप झाला आणि त्या सगळ्या प्रोसेसमध्ये अजून वाढ झाली सगळ्यात. आणि शिवाय पैसेही मिळाले, जे पैसे घेऊन मी म्हणजे ललित पासआउट झाल्या घरून पैसे घेऊन मुंबईला जाणं हे म्हणजे गोष्ट मला खरं तर पचणारी नव्हती. त्यामुळे ते थोडे पैसे हाताशी असल्यामुळे मी नंतर आता म्हटलं थोडं आपण वर्षभर मुंबईत राहून बघू.
1: हा हा हा.
0: कारण आता अभिनयावरच पोट चालवायचं आहे साध्या भाषेत.
1: हा.
0: तर आपल्याला हे पण एक्सप्लोअर करून बघावं लागेल. आणि मग मी मुंबईत शर्वरी कुलकर्णी म्हणून माझी मैत्रीण आहे तिच्या घरी राहायला लागले ठाण्यात आणि मग ऑडिशन्स द्यायला लागले आणि या सगळ्या गोष्टी. तर तेव्हा एक ऑडिशन आलं होतं जे महाराष्ट्राचं सुपरस्टारचं होतं. आता महाराष्ट्राचा सुपरस्टारचा आधीचा सीझन हा 2010 झाला होता. मी केला तो 2020 सीझन होता. आधीच 10 वर्षांनी आलेला हा सीझन, त्यात आपला महाराष्ट्रातले सगळे ऑडिशन्स देणार आणि कुठे काय त्यात आपला नंबर लागणार आहे, कशाला जा तिकडे, असं एक डोक्यात होतं माझ्या. तरी माझा भाऊ म्हणाला अगं देऊन तर बघ. आणि मी नेमकी इथे आले होते कोल्हापुरात ते
1: बर
0: त्याच्यात साखरपुड्यासाठी म्हणून. तर तो म्हणाला देऊन तर बघ, मी पण देतो तुझ्या बरोबर चल गंमत म्हणून. तर ती आम्ही अशी दोघांनी दिली आणि अतुल परचुरे आणि संजय मोने त्या ऑडिशनला होते. आणि मी म्हणलं नाही आपण कॅज्युअल नको घ्यायला, आपण काहीतरी सेन्सिबल करू, परफॉर्म बघू आपण काय होतंय ते. आणि मग त्यांना ते आवडलं, मग तू ललितची असका वगैरे हे सगळं झालं आणि तू चल तू कर काम इकडे. मग साधारण त्या वर्षी त्या सीझनला 6,000-7,000 मुलांनी ऑडिशन्स दिल्या होत्या.
1: बर.
0: महाराष्ट्रात. आणि झालं माझं सिलेक्शन. पण माझ्या लक्षात आलं की हे आपल्याला रियालिटी शोचं स्टेज हे आपल्याला बाहेरून जितकं आकर्षक वाटतं तितकं काम करण्यासाठी सोपं नाहीये.
1: बर.
0: तर अजूनच आपण अगदी इकडे कुठल्या तरी आडगावातून आलेले, भलेही आपण नाटक एका इन्स्टिट्यूटमध्ये खूप औपचारिकपणे शिकलो असलो तरी आपली जीवनशैली वेगळी, आपल्या धारणा वेगळ्या, आपल्या रिॲक्ट होण्याच्या पद्धती वेगळ्या, आपला स्वभाव वेगळा, यामुळे एका झगमगाटाच्या मोठ्या दुनियेत पाऊल ठेवताना आपल्याला ते तितकंसं सोपं नाही जात.
1: बर.
0: पण मला सुदैवाने तिथे इतकी छान माणसं भेटली. तिथले प्रोड्युसर असतील, क्रिएटिव्ह असतील, ते क्रिएटिव्ह हेड्स असतील सगळे, किंवा बाकी पदांवर काम करणाऱ्या लोकांपासून ते अगदी हेअर करणारी दीदी असेल किंवा कॉस्ट्युम्सवाल्या ताई असतील सगळ्या, हे मेकअप दादा असतील, ही इतकी सगळी छान माणसं होती की नाही तुझ्याकडे काय आहे तुला माहिती नाही, हे इथे तुला दिसतं ना हे वरवरची शायनिंग असते फक्त, असं काही नसतं. मुळात तुला येतं त्याच्यावर तू विश्वास ठेव आणि तू कॉन्फिडंट आहे, या सगळ्या लोकांनी तिथे मला उचलून धरलं. आणि तिथेही चांगल्या डिरेक्टर्स सोबत काम करायला मिळालं, प्राजक्त देशमुख असेल, योगेश दादा असेल, ह्या सगळ्या छान छान लोकांबरोबर काम करूनही तिथे मला खूप मजा आली. सुरुवातीचे काही दिवस सरावायला गेले पण नंतर मला हा आत्मविश्वास आला की आपण शिक्षण घेतलं यातलं. आपल्याला मुळापासून माहिती आहेत गोष्टी आणि आपण वरवरच्या भुलावण्या जगाला लोकांच्या उठवळ असण्याचा दबाव येऊन स्वतःमध्ये कसला तरी न्यूनगंड बाळगून आपण वागण्याची काही गरज नाही. त्या शोने मला खूप आत्मविश्वास दिला.
1: मस्त. म्हणजे तुझी स्वतःची आणखी जास्त ओळख झाली.
0: येस.
1: आणि तुझ्या या मोठ्या प्रवासातला तो एक थांबा होता जो तुला त्यावेळेस गरजेचा होता.
0: गरजेचा होता.
1: तुला तो मिळाला आणि तू मस्त तिथून पण घेतलंस.
0: बरंच.

0: मग आता पालघर जिल्ह्यातला सोनाळी गावची ती मुलं त्यांच्याबरोबर तू बरेच प्रोजेक्ट्स केलेस. जिकनी या प्रोजेक्ट बद्दल मला विशेष करून ऐकायचं आहे. ती प्रोसेस कशी होती, तो विषय कसा सुचला, जिकनी त्या गावाचं कोड काय आहे नेमकं, आणि मग तो एक अनुभव सांग.
1: जिकनीत काम करणारी आमची सगळी मुलं आहेत ही साधारण मी 2018-19 गोष्टरंगामध्ये काम करत होते तर तेव्हापासून माझ्या ओळखीची आहेत.
0: बरं,
1: सगळी अशी चिल्ली पिल्ली होती तेव्हा सगळी. आणि आता ते सगळे मोठे झालेत, 7वी 8वी 9वी 10वी जे असे मस्त मलाच वेड्यात काढणारे, माझी फजिती करणारे, मला त्रास देणारे असे टग्गे झालेले आहेत सगळे ते. तर ही ह्या मुलांबरोबर मध्ये मध्ये काम करणं जाऊन हे चालूच होतं या सगळ्या वर्षांमध्ये.
0: बर,
1: आणि मध्यंतरी झाली गोष्ट अशी की मी सहज सोनाळ्याला एका वेगळ्या कामासाठी गेले होते. तारपा म्हणून आमची जागा आहे जिथे गीतांजली कुलकर्णी आणि अतुल कुलकर्णींचं सोनाळ्यातलं घर आहे, त्याच्या खाली ही त्यांनी जागा बनवली आहे घराच्या बेसमेंटला, जी मुलांसाठीची जागा आहे, तिथल्या लोकल मुलांसाठीची जागा.
0: बर बर.
1: ती मुलं तिथं खेळतात, झोपतात, इंटरनेटवर फिल्म्स बघतात, त्यांना जे हवंय ते तिथं पुस्तकं वाचतात, जे हवंय ते त्यांच्यासाठी बनवलेला अड्डा आहे असं आम्ही म्हणतो.
0: बर.
1: तर तारपात पोरं खेळत होती त्या दिवशी आणि ताई सहज म्हणाली मला की काहीतरी बसव त्यांचं गाणं वगैरे एखादं करून घे आलीस तर त्यांना पण मजा येईल. आणि पोरांचं तिथलं आहे असं की ताल आणि सूर हा नैसर्गिकपणे अंगात आहे त्यांच्या.
0: बर बर.
1: तर कोणी शिकवलेला नाहीये तो, त्यांच्या लोकपरंपरेतनं आलेला, त्यांच्या जीवनशैलीतनं आलेलं संगीत आहे ते, जे त्यांच्या पायातल्या ठेक्यात आहे किंवा त्यांच्या सुरात आहे, हे त्यांचं त्यांचं त्यांची त्यांची नैसर्गिक कमाई आहे ती. तर ही महत्वाची अंग असल्यामुळे त्यांच्याबरोबर गायला मला खरंच नेहमी खूप मजा येते. आणि मग मी त्यांच्याकडनं एक गाणं काहीतरी करून घेतलं, ते सांगितलं ताईने की छान गातात. मला असं झालं की आपण हे बरीच वर्ष करतोय की आपल्याला छान येणारं गाणं आपण सांगतो आणि ते छान गातात, याच्या पलीकडे आपण जात नाही होत.
0: बर बर बर.
1: मला असं वाटलं की आपण आपलं एक गाणं तयार करावं का. तर म्हणाली हो, पण पोरांना कळलं नाही आपलं गाणं करायचं म्हणजे कसं करायचं. म्हटलं तुम्ही मला सांगा, पावसाळा सुरू होता, तुम्ही मला आता सांगा की तुम्ही पावसाळ्यात काय काय कशा कशात मज्जा येते तुम्हाला, खूप काय काय आवडतं. आणि मग त्यांनी खूप गोष्टी सांगितल्या की आम्ही कसे ओढ्यावर जातो, पोहतो, आम्ही खेकडे मासे धरून खातो, आमच्याकडे रानभाज्या उगवतात त्या खातो, हे सगळे पॉईंट्स आम्ही लिहून काढले. म्हटलं ठीक आहे, आता आपण उद्या भेटू. आणि मग साधनाने मला विचारलं म्हणजे ताई उद्या गाणं घेऊन येणार तुम्ही हे. म्हणलं हो. तर मी आले त्या दिवशी परत दुसऱ्या दिवशी तारपात. तर साधना अशी खूप एक्सायटेड होती की कुठे आहे, कुठे आहे ताई, गाणं कुठे आहे. मी म्हटलं सॉरी, मी नाही केलंय कारण मला दिवसभर काम होतं. तर मग ते म्हणाले काय ताई असं जास्त तुमचं करतच नाही, तुम्ही खोटाच बोलताय. थांबा जरा थांबा. तर मी त्या दिवशी पोरांसमोर बसून ते पॉइंट बघितले आणि थोडी काहीतरी जुळवाजुळव केली. आणि त्यांना म्हणलं चला, हार्मोनियम घेतलीच होती, दिव्याने म्हणलं धरा, सूर धरा. आणि मग आमचं चालू झालं. मग लगेच तिथल्या तिथे जे मला त्यावेळी जे ज्या चालीत वाटतंय त्या चालीत मी, आणि त्यांना इतकं आवडलं जे रीलवरती आमचं
0: फिरत
1: धुमधबक धुमधुमधबक आयलावरी, तर ते गाणं आमचं असं असं आलेलं.
0: म्हण की थोडं
1: त्यांना
0: सांगितल्यावर म्हण वाटला,
1: ऐलावरी दादा पैलावरी, अंगुलीला जातो आम्ही वैलावरी, घेऊन उड्याने मारून बुड्या ग काढीत खोड्या बाय पाण्यावरी, दादा अंगुलीला जातो आम्ही वैलावरी.
0: वा,
1: असं आहे ते साधारण.
0: पुढे
1: मुलं इतकी खुश झाली की अरे हा आपला गाणं आहे आपला
0: आपला.
1: त्यांना दरवेळी हेच माहिती होतं की कुठून तरी आलेलं गाणं आम्हाला शिकवलं जातं आणि मी शिकतो. आणि आज आमच्या समोर आत्ता असं एक गाणं आहे जे आमच्या ऐवजांमधनं आलेलं आहे, जे आमच्या मालकीचं गाणं आहे. आणि तो आनंद माझ्यासाठी विलक्षण होता
0: खरंच,
1: त्यांना त्या मुलांना ते वाटलेलं. कारण मी स्वतः खूप गावात वाढलेली मुलगी आहे आणि कसं आपल्याला अतिपरिचयाच्या आपल्या अवतीभोवतीच्या गोष्टी असतात त्या अतिपरिचयाच्या असल्यामुळं कशा बिनमहत्वाच्या होत जातात. माझ्या भोवती असणाऱ्या डोंगर दऱ्या, पाण्याचे साठे, तीन ऋतू मी जे अनुभवते ते माझ्या अतिपरिचयाचे होतात आणि माझ्यासाठी ते बिनमहत्वाचे असतात तेव्हा. पण मला नंतर कुठेतरी जाऊन कळतं की मागे वळून बघताना की माझं आयुष्य किती महत्वाचं आहे. तर हे महत्वाचं आहे हे सांगणारं मला त्या फेजला कुणीच नाही भेटलं. तर ही गोष्ट चांगली आहे की अशा भागात आणि अलीकडे वाढलेलं शहरांचं आकर्षण आहे, शहरीकरणाचा दबाव

0: नव्हे, त्या एक जीवनशैलीचं आकर्षण आहे की मला तिथपर्यंत पोचायचं आणि मला तसं राहायचंय जाऊन फ्लॅटमध्ये कुठल्या तरी शहरात.
1: बर,
0: तर हे सगळं पोकळ असून माझ्याकडे आहे ती खरी श्रीमंती आहे ही जाणीव होणं ह्या सगळ्या मुलांना किंवा आपल्या मोठ्या माणसांना ही खूप गरजेची गोष्ट आहे. म्हणून आत्ता ते जगत आहेत किती महत्वाचं आहे हे त्यांच्या आत्मसन्मानात भर घालणारी गोष्ट आहे हे कुणीतरी सांगितलं पाहिजे आपण, ना की त्यांना बाहेरच्या काहीतरी गोष्टी आणल्यात आणि आपण पुन्हा शिकवत बसलोय.
1: अगदी.
0: तर या सगळ्याच बेसवरती तारपातलं काम चालतं आणि मग गीतांजली कुलकर्णी अर्चना कुलकर्णींचं म्हणणं असं पडलं की हे आता आपण पुढे थोडं वाढवूयात का.
1: हा हा हा.
0: मग ताई म्हणाली की इथली मुलं भात शेतीच्या खूप जवळ आहेत.
1: बर.
0: आणि शहरामध्ये ताटात अन्न येतं, भात येतो, हा कुठून येतो हे मुलांना आणि मोठ्या माणसांनाही त्याच्या मागची जाणीव नसते. तर ही गोष्ट त्या प्रेक्षकांसाठी पण महत्वाची, अर्थातच हे काही नाटक उभं करायचं म्हणून आम्ही केलं नाही, त्या मुलांसाठीची
1: अभिव्यक्ती,
0: हा अभिव्यक्ती असावी, त्यांच्यासाठीची एक छान प्रक्रिया असावी म्हणून हे सगळं चालू झालं होतं. मग भातशेती आणि माझं असं मनात होतं की आता हा एक ऋतूचं इतकं छान बनलंय काहीतरी, तर त्यांच्या तिन्ही ऋतूतले काहीतरी वेगळे अनुभव असतील, त्यांचे रिअलायझेशन असतील, त्यांची वाढ होताना त्यांच्यात निसर्गाबरोबर त्यांच्यात होणारे काही बदल असतील, तर या सगळ्याची सांगड घालता येईल का आपल्याला. आणि याचबरोबर तिथलं लोकसंगीत आहे, तिथली खाद्य संस्कृती आहे, तिथली राहणीमान आहे, जीवनशैली आहे, या सगळ्याचं मिळून आपण काय बनवू शकतो, या मार्गानं हळूहळू आमचा तो प्रवास सुरू झाला. साधारण 2 वर्ष ही प्रक्रियाच होती.
1: बर.
0: याला टार्गेट नव्हतं की आता ह्याचे प्रयोग करायचे आहेत आणि वगैरे असं काही नव्हतं याच्या मागे. जस्ट एक्सप्लोअर करणं, मुलांना ती प्रक्रिया मिळणं आणि त्यातनं त्या मुलांना जाऊ देणं, व्यक्त होऊ देणं. अभिव्यक्ती ही आत्ताची पातळी आहे, जेव्हा आपण येऊन स्टेजवरती परफॉर्म करतो ना तेव्हा ते फक्त व्यक्त होणं होतं. तर त्या पद्धतीनं पुढे जाऊन जेव्हा जिकनी पूर्ण तयार झालं
1: हा
0: तेव्हा आम्हाला असं वाटलं की आता काही हरकत नाही, हे इतकं चांगलं बनलंय. तर मग ते अतुल सरांनी आणि गीतांजलीताईने मनावर घेऊन आपण याचे बाहेर प्रयोग करूया असं ठरवलं आणि मग पुण्यात, नाशिकमध्ये, मुंबईत, वाड्याला असे प्रयोग करत करत अगदी पृथ्वी थिएटरला पण आम्ही परवा 2 हाऊसफुल शो केले. मुलांना आम्हाला प्रचंड आनंद आहे या सगळ्याचा.
1: खरंच खरंच. कारण हे स्वप्न किंवा एक छोटीशी कल्पना जी मनात आली आणि तिथून पुढे हा एवढा सगळा प्रवास आणि त्या मुलांना घेऊन की ज्यांना काहीच म्हणजे माहीतच नाहीये
0: आणि यातलं काहीच स्वप्न आहे. बरं, त्यांना माहीत भरपूर आहे.
1: हा
0: जो ऐवज आहे नाटकातला, कारण त्यांचाच आहे सगळं,
1: त्यांचं ते दैनंदिन जीवन आहे.
0: पण आज मला जसं वाटतंय की मला ऍक्टर व्हायचंय ना, चांगलं ऍक्टर व्हायचंय, तसं काही त्या मुलांना ऍक्टर नाही व्हायचंय किंवा त्यांना तशी स्वप्न दाखवायचे आणि त्या फील्डमध्ये घुसवायचंय नेऊन असा पण आपला काही हेतू नाहीये. त्यामुळे नाटकाच्या पातळीवर काम करत असताना यांच्याबरोबरचं काम खूप आव्हानात्मक आहे. कारण जेव्हा मी स्ट्रगल करत असते एखादी भूमिका चांगली तयार व्हावी नाटकातली, कारण तेव्हा मला पूर्वकल्पना असते की उद्या नटी म्हणून मला 4 लोकांनी चांगलं म्हणलं पाहिजे हे असतं माझ्या डोक्यात.
1: खरंच
0: ते चांगलं म्हणण्यासाठी मी झटत असते. त्यांना नाही फरक पडत कुणी चांगलं म्हणो नाही म्हणो, आम्हाला काय करायचंय,
1: आम्हाला मजा घ्यायची.
0: हा वा. त्याच्यामुळे ही प्रोसेस भयंकर अवघड होती जी मला दिग्दर्शक म्हणून माझा कस लावणारी होती.
1: खरंच
0: माझ्यासाठी मोठं वर्कशॉप होतं ते. यस.
2: तर फ्रेंड्स, रुचिका बरोबरच्या या दिलखुलास गप्पा अशाच चालू राहणार आहेत आकाशवाणी सांगली केंद्र निर्मित युववाणी या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. कार्यक्रमाच्या आजच्या भागात मी तेजा दुर्वे आपणा सर्वांचा निरोप घेते. नमस्कार.

0: युवावाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
1: मित्रमैत्रिणींनो, दिनांक 12 जुलै 2026 रविवार रोजी सायंकाळी 5:30 युवावाणी या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये जरूर ऐका पखवाज वादक ऋषिकेश पांचाळ या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती असेल.

आता ऐकूया उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आमची उद्याची पहिली सभा सुरू होईल 5:50. मंगल प्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम 6:05. 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात पीक वाढीसाठी स्फुरतचं महत्व याविषयीची माहिती, संकलन आणि निवेदन संजय पाटोळे यांचं. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 6:55. 7:25 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी मुंबई केंद्रावरून. 7:40 आणि 8:40 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम दरम्यान 8:15 लख लख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 9:00 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. बाल जगत हा कार्यक्रम 10:00 कार्यक्रमात चित्रकलेचा छंद जोपासणारा राजवीर हनुमंत गुज्जर या बालमित्राशी अनघा पुराणिक यांनी केलेल्या गप्पा गोष्टी. गीतांजली हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 10:30. नाट्यपराग 11:00. गीतबहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 11:30. 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. त्यानंतर दुपारी 1 ते 5:00 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. गीत गुंजन हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम 5:00. 5:30 युवावाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. मेहफिले गझल 6:10. 6:30 अक्षर या कार्यक्रमात मुक्काम पोस्ट उपळा येथील प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असलेले नवोदित साहित्यिक श्याम बबनराव नवले यांच्या काही कवितांचे सादरीकरण. निर्मिती सहाय्य वैशाली महामुनी, सादरकर्ते किशोर पवार. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून. 7:30 लोकनाट्य नमन केले

8:15 लोकरंग या कार्यक्रमात गजानन भजनी मंडळ गणेशनगर धाराशिव यांनी गायलेले अभंग, 9:00 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम, गोल्डन हिट्स हा कार्यक्रम 10:00. श्रोतेहो, याशिवाय आमच्या नियोजित वेळी दिल्या जाणाऱ्या मराठी, हिंदी आणि इंग्रजीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करू. तर ही होती आज आणि उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

FM 101.3 मेगाहर्ट्सवर आणि प्रसारभारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 6:10 झाली आहेत. ऐकूया मिश्र संगीत.

आत्ताच आपण सुचित्रा कटारकर यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं गीत ऐकलं. कार्यक्रमात आता ऐकूया सौभद्र या नाटकातील अण्णासाहेब किर्लोस्कर यांचं नाट्यपद. गायला आहे छोटा गंधर्व यांनी, संगीत आहे गोविंद पटवर्धन यांचं.

0: याबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आम्ही संपवित आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणी धाराशिव केंद्राचे कार्यक्रम. सायंकाळचे 6:30 वाजले आहेत.
1: $10,00,000 लॉटरी मला. वाव,
2: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
3: RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
5: धारासूर मर्दिनी नागरी सहकारी पतसंस्था समर्थनगर धाराशिव.
6: आपल्या स्वप्नांना परिपूर्णतेकडे नेणारी धाराशिव शहरातील सर्वात जुनी पतसंस्था.
5: पतसंस्था क्षेत्रातलं विश्वासार्ह नाव म्हणजे धारासूर मर्दिनी नागरी पतसंस्था.
6: दाम दुप्पट ठेव, मुदत ठेवीवर आकर्षक व्याज देणारी विश्वसनीय पतसंस्था.
5: तात्काळ सोने तारण कर्ज फक्त 9% व्याज दरानं. नियम व अटी लागू.
6: तसंच वाहन तारण कर्ज वार्षिक 12% व्याज दरानं. चला तर मग आजच आपल्या धारासूर मर्दिनी नागरी पतसंस्थेला भेट देऊया. संपर्क 0-24-72-22-40-39.
7: दूध साडीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव. कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत. साड्यांच्या हजारो व्हरायटी. श्री दूध साडीज, साठी गल्ली सोलापूर.
8: एक प्रकार से PM जय अब गरीबों की जय बन गई है.

नमस्कार युवक मित्र मैत्रिणींनो, मधुर स्वरांनी झुजवणाऱ्या आपल्या आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून आम्ही बोलत आहोत आणि या सांजकालीन प्रसारण सभेतील घे भरारी या आपल्या आवडत्या कार्यक्रमात मी आपली मैत्रीण रागिनी पाटील आपल्या सर्वांचं मनस्वी हार्दिक स्वागत करते. मित्र मैत्रिणींनो शुभ संध्या. दोस्त हो, घे भरारी कार्यक्रमात आपण नेहमीच नवनवीन विषयांची माहिती जाणतो, तर कधी प्रासंगिक कार्यक्रम ऐकतो, तर कधी आपल्या भेटीला आपले युवा मित्र मैत्रिणी येतात. आजही अशीच एक युवा मैत्रीण आपल्या भेटीला आली आहे. भूतान येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय अट्यापट्या खेळामध्ये सहभागी होऊन आपल्या भारत देशाला गोल्ड मेडल मिळवून देणारी खेळाडू मैत्रीण निकिता धर्मराज शिंदे मैत्रीण आपल्या भेटीला आली आहे. मित्रांनो, आपण आपल्या या मैत्रिणीविषयी जाणून घेणारच आहोत, मात्र कार्यक्रमात त्यापूर्वी ऐकूयात हे एक गीत.

0: दोस्त हो, आट्यापाट्या हा खेळ जरा नवीन वाटतो, कारण याबद्दल आपण कधी जास्त ऐकलंच नाही. परंतु हा आट्यापाट्या महाराष्ट्रातील अतिशय लोकप्रिय आणि प्राचीन मैदानी खेळ आहे. हा खेळ दोन संघामध्ये खेळला जातो. या खेळाचे नियम, अटी किंवा खेळाचं स्वरूप आपण आपली मैत्रीण निकिता धर्मराज शिंदे हिच्याकडून जाणून घेऊयात. निकिता, आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुझं स्वागत.
1: नमस्कार.
0: निकिता, तुझ्या घरामध्ये कोण कोण असतं?
1: आई, वडील, एक बहीण, एक भाऊ आणि मी. माझ्या सासरी मी, माझे मिस्टर, सासू सासरे, दीर आणि माझा छोटासा मुलगा.
0: अरे वा, तुझी फॅमिली छान आहे. पण मला एक सांग, लग्नानंतर बऱ्याच मुलींचं करिअर थांबतं. मग तुला कसं सपोर्ट आहे घरातून?
1: मला एक सून म्हणून माझ्याकडे कोणी, सासू सासरे माझ्याकडे एक सून म्हणून नाही बघत, तर ते एक मुलगीच आहे असं समजून मला खेळायला पाठवतात आणि कोणतेही बंधन न घालता फ्रीडम देतात.
0: अरे वा, म्हणजे सासू सासऱ्यांचा सुद्धा फुल्ली सपोर्ट आहे.
1: हो, आई वडिलांसारखं सासू सासरे भेटले.
0: अरे वा, खूप छान. बर, मग तू ज्यावेळेस खेळायला वगैरे जातेस त्यावेळेस तुझ्या मुलाची जबाबदारी कोणाकडे असते?
1: मी जेव्हा खेळायला जाते तर त्याचे तो माझ्या मुलाची जबाबदारी माझे सासू सासरे, गावात एक ननंद राहते, त्यांच्याकडे पण तो राहतो. असं माझे पूर्ण सासरी जे राहतात ते पूर्ण जबाबदारी तेच घेतात.
0: अरे वा, खूप छान. एवढी जबाबदारी घेऊन आजकाल सुनांना बाहेर पाठवत सुद्धा नाही, तरी सुद्धा तुझे सासरे अगदी ग्रामीण भागातले असूनही तुला तिथेपर्यंत खेळायला पाठवतात, फुल सपोर्ट करतात, याबद्दल त्यांचंही कौतुक. आणि तू जे काही स्ट्रगल करत होतीस किंवा तुझं ज्यावेळेस तुला खेळायची संधी दिली त्यावेळेस ज्या आई वडिलांनी सपोर्ट केला त्याबद्दल त्यांचंही कौतुक. आणि सध्या तुझं शिक्षण काय चालू आहे?
1: बीपीएडला ऍडमिशन घेण्याचे विचार चालला आहे.
0: बर, मग तू माध्यमिक शिक्षण कोणत्या शाळेतून घेतलंस?
1: मी पहिली ते सातवी जिल्हा परिषद शाळा कोथळा या ठिकाणी घेतलं. नंतर 8वी ते 10वी ज्ञानयोग विद्यालय कोथळा या शाळेत घेतलं आणि 11वी 12वी कॉमर्स

0: सावित्रीबाई फुले कळम या कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं आणि नंतर ग्रॅज्युएशन DPM कॉलेजमध्ये पूर्ण केलं.
1: म्हणजे तुझं सगळं आपल्या मराठवाड्यात शिक्षण झालेलं आहे.
0: हो,
1: मग तुला छंद कोणता आहे निकिता?
0: माझा छंद म्हणजे खेळणे, अभ्यास करणे, लिखाण वाचन असं माझा छंद आहे.
1: अच्छा, म्हणजे तुला लिहायला वाचायला आणि खेळायला सुद्धा आवडतं.
0: हो.
1: बरं, तुला कोणता खेळ खेळायला आवडतं?
0: कबड्डी, आट्यापाट्या असे.
1: अच्छा,
0: हां,
1: आट्यापाट्या म्हणजे नेमकं काय आहे?
0: आट्यापाट्या हा एक हा सांघिक गेम सांघिक खेळ आहे. यामध्ये दरवर्षी 12 प्लेयर्स असतात, पण यावर्षी 15 टीम झाली आहे. तर 9 प्लेयर इनमध्ये खेळतात आणि 6 प्लेयर राखीवमध्ये असतात. तर आट्यापाट्याचं मैदान हे 90 फूट लांब आणि 11 फूट रुंदी असते त्याची. तर त्यामध्ये एक सुरपाटी असते आणि 9 असं फाटी असतात. तर दोन संघ असतात या टीममध्ये. तर एक संघ ऑफेन्स करतो आणि दुसरा संघ डिफेन्स करतो.
1: अच्छा, बरं. निकिता, तू आता सांगितलंस की हा मैदानी सांघिक गेम आहे, म्हणजे
0: हो.
1: संघाने खेळायचा गेम आहे. याच्यामध्ये 9 प्लेयर इन मध्ये असतात तर 6 प्लेयर राखीव ठेवलेले असतात तुम्ही, आणि 2 टीम आहेत, जी एक अपेन्स करते म्हणलीस आणि दुसरी डिफेन्स करते. तर अपेन्स करणं म्हणजे नेमकं काय?
0: ऑफेन्स करणं म्हणजे ऑफेन्स करताना 2 बॅच केल्या जातात. एक 5 ची बॅच असते आणि दुसरी 4 ची बॅच असते मागची. तर पहिले 5 प्लेयर समोरच्या डिफेन्स प्लेअरच्या डिफेन्स करणारे जे प्लेयर असतात त्यांना चकवा देऊन एक आपल्या टीमसाठी एक गुण वाढवत असतात आणि आपल्या टीमला विजय मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात.
1: बरं, तू आता सांगितलंस की हे टीम गेम आहे आणि एक एक पॉइंट वाढवत तुम्हाला पुढे जायचंय. तर साधारण एक मॅच किती वेळाची असते?
0: एक मॅच 7 मिनिटाची असते.
1: 7 मिनिटाची असते. मग तुला अपेन्स करायला आवडतं का डिफेन्स करायला आवडतं?
0: अफेन्स करायला आवडतो.
1: अफेन्स करायला आवडतो. वा, छान. मग तू याची प्रॅक्टिस कशी करतेस किंवा तू कधीपासून हा गेम खेळते?
0: मी जेव्हा 5वी 6वीत होते तेव्हा आमच्या गावात हा खेळ आला होता. तर मी साधारणतः 6वी 7वी पासून ह्या गेमला असं खेळायला सुरुवात केली होती.
1: बर, मग याची प्रॅक्टिस कशी करतेस?
0: प्रॅक्टिस म्हणजे माझ्या मैत्रिणी जे माझ्या क्लासमध्ये जे मुली होत्या त्यांच्या सोबतच असं, आणि मोठे सिनियर खेळाडू पण आमच्या गावात आहेत ना, तर त्यांचं बघूनच मला पण आवड लागली या खेळाची. मग त्यांच्या सोबतच प्रॅक्टिसला वगैरे जात होते.
1: मग प्रॅक्टिसचा टाइम काय असायचा?
0: प्रॅक्टिसचा टाइम 4 वाजता शाळा सुटल्यानंतर 5 वाजेपर्यंत ग्राउंड वर जायचो आम्ही.
1: अच्छा, 5 वाजता तुम्ही प्रॅक्टिस करायचा. अच्छा, मग प्रॅक्टिस ज्यावेळेस करायचा त्यावेळेस किती वेळांची प्रॅक्टिस करायचा?
0: 7-8 वाजेपर्यंत करायचो आम्ही प्रॅक्टिस.
1: अच्छा, बरं. मग तू कधी याच्या मॅचेस वगैरे खेळली असशील?
0: हो.
1: मग तुझ्या पहिल्या मॅचेसचा काय अनुभव सांगशील?
0: जेव्हा पहिल्या मॅचेसला माझं सिलेक्शन झालं होतं तेव्हा काहीच एक्सपिरियन्स नव्हता, कारण त्यावेळेस मी नवीन होते ना. तर असं म्हणजे अंगात म्हणजे अशी भीती निर्माण झाली होती की असं, हा, भीती वाटत होती. पण जसं जसं एक्सपिरियन्स आला तसं तसं ती भीती नाहीशी झाली.
1: अरे वा, छान. मग ज्यावेळेस तू पहिल्या मॅचेसला गेलीस त्यावेळेस तुमची टीम विनर होती?
0: हा, विनर होती.
1: बरं, निकिता, तू जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय पातळीवर सुद्धा खेळलेली आहेस.
0: हो.
1: तर तू राष्ट्रीय पातळीवर कधी कॅप्टन म्हणून रोल केलेला आहेस?
0: हो, मी 8वी मध्ये असताना सब ज्युनियरच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी माझं सिलेक्शन झालं होतं, त्यावेळेस मी कॅप्टन पदावर होते.
1: अरे वा, मग कॅप्टन म्हणून जबाबदारी कशी असते?
0: कॅप्टनशिप भेटल्यानंतर पूर्ण टीमला सांभाळून घेण्याची जबाबदारी होतीच, पण आनंदही तितकाच होता.
1: निकिता, तू अनेक मॅचेस सुद्धा खेळलेली आहेस, बरोबर आहे? मग तू कुठे कुठे मॅचेस खेळास काय सांगशील आपल्या युवा दोस्तांना?
0: तर मी राष्ट्रीय स्पर्धा पॉंडिचेरी, शेगाव, नागपूर या ठिकाणी मी राष्ट्रीय स्पर्धा खेळले आणि आता आंतरराष्ट्रीय स्पर्धा भूतान या ठिकाणी खेळून आली आहे.
1: अरे वा, तू भूतानमध्ये आता आंतरराष्ट्रीय प्लेअर म्हणून गेली होती.
0: हो.
1: काय सांगशील तुझा अनुभव तिथला?
0: माझा अनुभव असा म्हणजे पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय इंडियाच्या टीम मध्ये सिलेक्शन झालं हे ऐकूनच मला खूप आनंद झाला. आपला देश सोडून दुसऱ्या देशात खेळायला जावं लागणार हे ऐकून मनात खूप भीती होती. आणि त्यात एरोप्लेन फ्लाईट मध्ये बसून जायचं होतं, तर हे ऐकून आनंद पण तितकाच आणि भीती पण तितकीच होती.
1: बरं, निकिता, या खेळामध्ये तुझं आयडियल कोण आहे?
0: आयडियल म्हणजे सिनियर मुलं, आमच्या सिनियर खेळाडू जे होते त्यांच्याकडे पाहून असं खेळायची इच्छा निर्माण झाली.
1: अच्छा, म्हणजे प्रेरणा त्यांच्याकडून मिळाली?
0: हा, त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली.
1: छान. मग तुला या खेळासाठी मार्गदर्शन कोणाकडून मिळालं?
0: या खेळाचे मार्गदर्शक

0: आम्हाला शरद गवार सर, अनिल शिंदे सर, राजाभाऊ शिंदे सर, संजयजी घुले सर यांचं मार्गदर्शन मिळालं.
1: वा बरं. निकिता, तुला खेळायला सपोर्ट कसा होता घरातून? कधी कोणी रागवलं का?
0: नाही नाही, असं उलट सगळ्यांचं असं म्हणजे मी नको म्हणलं तरी सगळ्यांचा सपोर्ट होता पहिल्यापासून. वडिलांचा तर खूप होता.
1: अरे वा.
0: असं कसं मुलगी म्हणून तर कधी वागवलं नाही, मुलासारखंच जिथं तिथं सपोर्ट भेटला मला.
1: निकिता, आताचे जे युथ मुलं आहेत किंवा सर्वजणच, यांना योग्य आहार नको आहे, ते जंक फूडच्या मागे धावतात, तर तू त्यांना आहाराचं महत्व काय सांगशील?
0: जर आपलं शरीर चांगलं ठेवायचं असेल तर पौष्टिक आहारच घेतला पाहिजे. पालेभाज्या, दूध असं आहार घेतला पाहिजे, फळं घेतली पाहिजेत.
1: बरं निकिता, सोबतच आजचे जे युथ आहेत किंवा सर्वच म्हणायला हरकत नाही, जे की सोशल मीडिया किंवा मोबाईलच्या मागं धावत आहेत, म्हणजे स्क्रीन टाईम जास्त आहे त्यांचा, तर तू त्यांना खेळाचं महत्व काय सांगशील?
0: मोबाईल पाहणे घातक गोष्ट आहे. तर हे मोबाईल न पाहता जर 2 तास 1 तास जरी ग्राउंडवर गेलं किंवा 1 तास जरी व्यायाम केला, शरीराचे जर हे केलं, तर शरीराचं स्ट्रॉंग राहील आणि आयुष्यभर साथ देईल शरीर. पण मोबाईलमुळे जसं की मेंदूला अटॅक येणं किंवा असं डोळ्याला त्रास होऊ शकतो, तर ते न करता आपण खेळाकडे लक्ष दिलं पाहिजे. खेळ नसेल तरी व्यायामाकडे गेलं पाहिजे, व्यायाम केला पाहिजे.
1: म्हणजे निदान खेळणं नाही जमलं तरी व्यायाम तरी स्वतःच्या शरीरासाठी केलं जातं, कारण असं म्हणतात की आरोग्य धनसंपदा. बरं निकिता, तुला तुझं करिअर या खेळाच्या क्षेत्रातून करायचंय की अन्य काही डोक्यात आहे?
0: खेळाच्या क्षेत्रातूनच करायचं आहे मला.
1: अच्छा, मग त्याच्यासाठी काही तयारी वगैरे करते आहेस का?
0: तयारी म्हणजे पोलीस भरती वगैरे केलं करत होते. पण असं जिथं जिथं फॉर्म निघतील तिथं भरायची विचार चाललाय.
1: अच्छा, म्हणजे स्पर्धा परीक्षा देण्याचा विचार आहे. बरं निकिता, यासोबतच तू आपल्या युवा मित्रांना अजून एक सांगतो की तुला आतापर्यंत कोणता पुरस्कार मिळाला आहे का?
0: हो, मला जिल्हा क्रीडा पुरस्कार भेटला आहे.
1: अच्छा, मग काय वाटलं जिल्हा क्रीडा पुरस्कार मिळाल्यानंतर?
0: पुरस्कार भेटल्यानंतर खूप छान वाटलं, आनंद झाला. माझ्या आयुष्यातला हा पहिलाच पुरस्कार होता, त्यामुळे खूप आनंद झाला होता आणि माझा आनंद गगनात मावेन असा झाला.
1: खूप छान. बरं निकिता, तुला आजच्या कार्यक्रमात कोणतं गाणं ऐकायला आवडेल?
0: चक दे इंडिया.
1: इवा दोसानो आपली मैत्रीण निकिताच्या आवडीचं ऐकूयात हे गीत.

0: गीतानंतर कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनस्वी हार्दिक स्वागत. निकिता, तू आत्ताच आम्हाला सांगितलंस की खेळाचं महत्व सांगितलंस, आहाराचं महत्व सांगितलंस, तुझ्या खेळाच्या आवडीविषयी सुद्धा सांगितलंस, सोबतच इन फ्युचर तुला याच खेळाच्या क्षेत्रातून तुला करिअर सुद्धा करायचं आहे. तर तुला करिअर, पुढील तुझ्या भावी वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देते. या शुभेच्छासह ही मुलाखत इथंच संपली असं सांगते.
1: धन्यवाद.
0: दोस्तो, आजच्या घेभरारी कार्यक्रमात आपण आताच ऐकलात भूतान येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय अट्यापट्या खेळामध्ये सहभागी होऊन आपल्या भारत देशाला गोल्ड मेडल मिळवून देणारी खेळाडू मैत्रीण निकिता धर्मराज शिंदे रागिनी पाटील यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलात. यासह आता कार्यक्रमात वेळ झाली आपला निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया आपल्या आवडत्या घेभरारी या कार्यक्रमात. तोपर्यंत आपली मैत्रीण रागिणीला रजा द्या. नमस्कार.

आत्ताच आपण आंतरराष्ट्रीय आट्यापाट्या खेळाडू निकिता धर्मराज शिंदे हिची रागिनी पाटील हिने घेतलेली मुलाखत ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते किशोर पवार. घे भरारी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

श्रोते हो, आमच्या कार्यक्रमासंबंधी एक निवेदन. श्रोते हो, आज सायंकाळी 7:30 वाजता किसानवाणी या प्रायोजित कार्यक्रमात आपण ऐकू शकाल खरीप हंगामातील पीक नियोजन याविषयी कृषी पत्रकार अजय कुलकर्णी यांची संजय पाटोळे यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते किशोर पवार. तर ऐकायला विसरू नका आज सायंकाळी ठीक 7:30 वाजता प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

0: श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता. आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 0-24-72-22-29-81. तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा.
1: जमीन, मशागत, हवामान, पाऊस, पाणी, तंत्रज्ञान, तज्ञांच्या मुलाखती आणि पशुधनाची निगराणी, काळजी, आरोग्याची यशोगाथा शेतकऱ्यांची ऐकायला विसरू नका. कृषी कार्यक्रम घर शिवार, कृषीवाणी आणि किसानवाणी
2: ऐकत रहा. आपलीच धाराशिव आकाशवाणी.

आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 6:57 होत आहेत. ठीक 7 प्रादेशिक बातम्या आणि 7:15 विधिमंडळ साप्ताहिक समालोचन मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: प्रसार भारतीच्या वेव्ह्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 7 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या.
1: मतदारांनो, एसआयआर 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ecinet ॲपवर मागील एसआयआर मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार

0: आकाशवाणी मुंबई उमा रायकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि न्यूझीलंड येत्या 4 वर्षात द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवणार. भविष्याची गरज पूर्ण करण्यासाठी आवश्यक परिवहन प्रणालीच्या निर्मितीसाठी ब्रिक्स देशांमध्ये सहमती गरजेची असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मत. राज्यात सुमारे 45% क्षेत्रावर पेरण्या पूर्ण. अमरावती विभाग आघाडीवर. आणि भारतीय संघ वाहतूक कोंडीत अडकल्यानं इंग्लंड विरुद्धच्या T20 मालिकेतल्या शेवटच्या सामन्यात नाणेफेक विलंबाने. भारत आणि न्यूझीलंडने 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्धार केला आहे. तसंच दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचं ठरवलं आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव रुद्रेंद्र टंडन यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्टोफर लक्झॉन यांच्यात ऑकलंडमध्ये झालेल्या चर्चेची माहिती त्यांनी वार्ताहरांना दिली. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज संरक्षण, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय, पर्यटन, क्रीडा आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांशी संबंधित 5 महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले. यानंतर प्रधानमंत्री न्यूझीलंडमधल्या भारतीय समुदायाशी संवाद साधला. न्यूझीलंडमधला भारतीय समुदाय हा दोन्ही देशांमधल्या भागीदारीचा एक अत्यंत महत्वाचा आधारस्तंभ आहे असं प्रतिपादन त्यांनी आपल्या संबोधनात केलं. दोन्ही देशांसमोर संधीचा अथांग महासागर असून ही भागीदारी अधिक उंचीवर नेण्यासाठी दोन्ही देश सज्ज असल्याचं मोदी म्हणाले. भारत आणि न्यूझीलंड संबंधाविषयी मोदी म्हणाले,
1: हर युग में हर दौर में भारत ने खुद को ट्रांसफॉर्म किया है और इसका कारण है हमारी सीखने की ललक. भारत सबसे सीखता है. हमारे लिए सामने वाले देश की जनसंख्या नहीं, जन कल्याण की भावना मायने रखती है और इसलिए हमने न्यूजीलैंड से भी बहुत कुछ सीखा है. न्यूजीलैंड दुनिया का वो देश है जिसने सबसे पहले महिलाओं को वोटिंग का राइट दिया था.
0: यावेळी न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लक्झॉन म्हणाले की मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी झाल्यामुळे न्यूझीलंडच्या निर्यातदारांसाठी 1.40 अब्ज लोकांची बाजारपेठ खुली झाली आहे. तसंच न्यूझीलंडमधल्या भारतीय व्यवसायांसाठीही नवीन संधी निर्माण झाल्याचं लक्झॉन म्हणाले. या भेटीनंतर आपला न्यूझीलंड दौरा आटपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भारतात परतण्यासाठी रवाना झाले आहेत. शाश्वत, लवचिक आणि भविष्यवेधी परिवहन प्रणालींच्या निर्माणासाठी ब्रिक्स देशांमध्ये दृढ सहकार्याची गरज असल्याचं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात केलं. भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या 3र्या बैठकीचं उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. ही बैठक नव्या अर्थव्यवस्थांमध्ये परिवहन क्षेत्र मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल असल्याचंही ते म्हणाले. लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यासाठी उभारणी अशी या बैठकीची संकल्पना आहे. परिवहन देशाच्या आर्थिक विकासाचा कणा आहे असं सांगत रस्ते, रेल्वे, सागरी आणि हवाई वाहतूक क्षेत्रांमध्ये भारताच्या विकासाविषयी त्यांनी माहिती दिली. या बैठकीची सांगता उद्या होणार आहे. राज्यात मान्सूनने जोर धरल्याने खरीप हंगामातल्या पेरणीच्या कामांना वेग आला आहे. कृषी आयुक्तालयाच्या 7 जुलैच्या अहवालानुसार राज्यातल्या 65,11,872 हेक्टर म्हणजेच 45% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. ऊसाची लागवड लक्षात घेतली तर एकूण 65,82,623 हेक्टर क्षेत्रावर पेरणी आणि लागवड झाली आहे. अमरावती विभागात सर्वाधिक 58% पेरणी झाली असून त्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक विभागात प्रत्येकी 50%, लातूर विभागात 44%, नागपूर विभागात 39%, पुणे विभागात 22%, कोल्हापूर विभागात 15%, तर कोकण विभागात केवळ 4% पेरणी झाली आहे. उशिरा सुरू झालेल्या पावसामुळे कोकणात पेरणीला विलंब झाला असला तरी अलीकडे झालेल्या पावसामुळे आता या कामांना गती मिळत आहे. तेलबियांची 60%, कापसाची 49%, कडधान्यांची 37% आणि तृणधान्याची

ची 30% पेरणी झाली आहे. कापूस आणि सोयाबीन ही पिकं सर्वाधिक क्षेत्रावर असून भात, नाचणी, मका, तूर, मूग आणि उडीद पिकांच्या पेरणीलाही वेग आला आहे. पेरणी झालेली बहुतांश पिकं उगवण ते रोपवाढीच्या अवस्थेत असून काही भागात भाताची पुनर्लागवड सुरू आहे. गेल्या आठवड्यात राज्यभर झालेल्या पावसामुळे रखडलेल्या पेरण्यांना चालना मिळाली असून पुढील काही दिवसात पेरणीचं प्रमाण आणखी वाढण्याची अपेक्षा कृषी विभागानं व्यक्त केली आहे. आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यातला मुक्काम संपवून आज सकाळी पुढे मार्गस्थ झाल्या. हडपसर इथं पालख्यांचं मोठ्या जल्लोषात आणि भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आलं. तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम आज हडपसरमध्येच असून ज्ञानेश्वर महाराजांची पालखी वडकी मार्गे आज देवेघाटातून सासवड मुक्कामी पोहोचणार आहे. राज्यात झालेला एमपीएससी नोकर भरतीचा घोटाळा हा मध्य प्रदेशात झालेल्या व्यापम नोकर भरती घोटाळ्यापेक्षाही मोठा असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. या प्रकरणी गेल्या 3 दिवसांपासून बेलापूर इथं काँग्रेसने सुरू केलेल्या ठिय्या आंदोलन आणि बेमुदत साखळी उपोषणाला आज सपकाळ यांनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. एमपीएससी प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने लक्ष घालून ऑनलाईन परीक्षा रद्द करावी, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन करू असा इशाराही सपकाळ यांनी यावेळी दिला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं स्विगी इन्स्टामार्ट या कंपनीला 9 नोटिसा बजावल्या आहेत. ग्राहकांना खराब झालेले आणि मुदत संपलेले अन्न पदार्थ पुरवल्याच्या तक्रारीसह अनेक तक्रारी ग्राहकांनी केल्या होत्या, त्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती प्राधिकरणानं समाजमाध्यमाद्वारे दिली आहे. प्राधिकरणानं कंपनीकडून सविस्तर स्पष्टीकरण मागवलं आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं रिलायन्स अनिल अंबानी ग्रुपची 1021 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्याचा नवीन आदेश जारी केला आहे. रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरकडे असलेले रिलायन्स पॉवरच्या मालकीचे समभाग तसंच सासन पॉवर आणि रिलायन्स पॉवरकडून आलेली काही कर्जाची रक्कम जप्त करण्यात आली आहे असं ईडीने आपल्या निवेदनात म्हटलं आहे. सांगली जिल्ह्यात मिरज तालुक्यातल्या बेळंकी इथं नव्याने 30 खाटांचं अत्याधुनिक ग्रामीण रुग्णालय उभारण्यात आल्यामुळे परिसरातल्या नागरिकांना दर्जेदार आणि आधुनिक आरोग्यसेवा स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार आहेत अशी माहिती राज्यमंत्री मेघना साकुरे बोर्डीकर यांनी दिली. रुग्णालयाच्या लोकार्पण प्रसंगी त्या बोलत होत्या. धुळे जिल्ह्यातल्या कुडाशी गावात रेशन दुकानातून गव्हाची पोती चोरणाऱ्या 4 आरोपींना पोलिसांनी अवघ्या काही तासात अटक केली. आरोपींकडून 2 मोटारसायकलसह एकूण 1,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून न्यायालयानं संशयितांना पोलीस कोठडी सुनावली आहे. हिंगोली जिल्ह्याला आज पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता 3.5 रिश्टर स्केल एवढी होती तर केंद्रबिंदू औंढा नागनाथ तालुक्यातल्या वसई इथं होता. भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेतला 5वा आणि अंतिम सामन्यातली नाणेफेक उशिरा होणार आहे. आज साऊथहॅम्प्टन इथल्या युटिलिटा बाउल स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. 7 वाजता हा सामना सुरू होणार होता पण भारतीय संघ वाहतूक कोंडीत अडकल्यानं ही नाणेफेक उशिरा होणार आहे. इंग्लंडने 3-0 अशी आघाडी घेत आधीच मालिका जिंकली आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात काही ठिकाणी तर विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात अनेक ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. लंडनमधल्या लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या महिलांच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात काल भारतीय महिलांनी सर्व बाद 285 धावा केल्या. भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरनं 58, स्मृती मंधानानं 83 आणि दीप्ती शर्मानं 57 धावा केल्या. भारताच्या क्रांती गौड हिनं 32 धावांच्या मोबदल्यात 4 बाद केलं. दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंडचा संघ 8 फलंदाज गमावून 159 धावांवर खेळत आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि न्यूझीलंड येत्या 4 वर्षात द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवणार. भविष्याची गरज पूर्ण करण्यासाठी आवश्यक परिवहन प्रणालीच्या निर्मितीसाठी ब्रिक्स देशांमध्ये सहमती गरजेची असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मत. राज्यात सुमारे

0: 45% क्षेत्रावर पेरण्या पूर्ण, अमरावती विभाग आघाडीवर आणि भारतीय संघ वाहतूक कोंडीत अडकल्यानं इंग्लंड विरुद्धच्या T20 मालिकेतल्या शेवटच्या सामन्यात नाणेफेक विलंबाने. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECINET ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
2: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:10 आणि 52 सेकंद झाले आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम ठीक 7:15.
3: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 आणि 11 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत साप्ताहिक विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला ऐकूया विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन. लेखन आहे गौरीशंकर घाले यांचं.
1: समान नागरी कायद्याच्या मसुद्यासाठी 7 सदस्यांची समिती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं निवेदन. मुंबईसाठी 13,000 कोटींचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा तयार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. ओला उबर आणि बाईक टॅक्सी चालकांना 1 ऑगस्टपासून अधिवास प्रमाणपत्र बंधनकारक, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक. ही होती या आठवड्यातील कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. राज्याच्या विविध भागातल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या 3रा आठवड्यातील कामकाजाची सुरुवात झाली. अतिवृष्टीमुळे विधानसभेचं सोमवारचं कामकाज अवघ्या 10 मिनिटांच्या कामकाजानंतर तहकूब करण्यात आलं. तत्पूर्वी विरोधी बाकांवरील सदस्य विजय वडेट्टीवार, अमीन पटेल, अजय चौधरी यांनी कनेक्टिंग लिंकवर कोसळलेली दरड, मुंबईत इमारत आणि झाडं कोसळून झालेल्या अपघातांची जबाबदारी निश्चित करत कारवाई करण्याची मागणी केली. पावसानं राज्यातील काही भागात गंभीर परिस्थिती ओढवल्याचं सांगून प्रशासन अधिक वेगानं काम करत असून संपूर्ण आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि महानगरपालिकेची यंत्रणा रस्त्यावर उतरून सामना करत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. मुंबई आणि महानगर प्रदेशातल्या प्रश्नांवर नियम 293 अन्वये सभागृहात 2 दिवस चर्चा झाली. या चर्चेला उत्तर देताना मुंबईसाठी 13,000 कोटी रुपयांचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा राबवला जाईल, त्यामुळे दरवर्षी पाणी साचण्याच्या समस्येतून मुंबईकरांची सुटका होईल असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी या चर्चेच्या उत्तरात व्यक्त केला. तसंच अतिवृष्टीनंतर कनेक्टिंग लिंक परिसरात कोसळलेली दरड, धारावी पुनर्विकास प्रकल्पासह चर्चेदरम्यान सभागृहात उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर उत्तरं दिली. कनेक्टिंग लिंकच्या कमानीवर दरड कोसळली, मात्र लिंकवरील पूल अथवा बोगद्याला काहीही झालं नाही, पण कनेक्टिंग लिंकच तुटली, 7,000 कोटी रुपये पाण्यात गेले असा प्रचार केला गेला. या आरोपातील फोलपणा आता सर्वांच्या समोर आला आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. विरोधकांनी या विकासकामांवर केलेल्या टीकेचा समाचार घेताना महाराष्ट्राला बदनाम करू नका अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना फटकारलं. बाईक टॅक्सी तसंच ओला आणि उबर सारख्या अॅग्रिगेटर कंपन्यांसाठी राज्य सरकारनं 1 ऑगस्ट 2026 पासून नवीन नियमावली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सर्व प्रकारच्या व्यावसायिक दुचाकी आणि चारचाकी वाहन चालकांसाठी महाराष्ट्र अधिवास अर्थात डोमिसाईल प्रमाणपत्र आणि सार्वजनिक सेवा वाहन चालवण्याचं अधिकारपत्र अर्थात बॅज बंधनकारक करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे बाईक टॅक्सीसाठी प्रतिदिवस 5 रुपये आणि प्रत्येक राईडमागे 2% कल्याणकारी निधी आकारला जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शिवसेना सदस्य दिलीप लांडे यांनी मांडलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. कोकणातील कातळ शिल्पांचं पूर्ण संरक्षण करूनच भविष्यातील या भागातील विकास प्रकल्पांचं नियोजन करण्यात येईल, तसंच कातळ शिल्पांच्या परिसराचा विकास आणि पायाभूत सुविधांचा कृती आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी सदस्य विठ्ठल लंगे यांच्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. राज्यात समान नागरी कायदा अर्थात युसीसीचा मसुदा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय तज्ज्ञ समिती गठीत करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली. या समितीनं पुढील 6 महिन्यात आपला अहवाल सादर करणं अपेक्षित असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर नागपूर इथल्या आगामी हिवाळी अधिवेशनातच हा का दोन्ही सभागृहांच्या पटलावर आणण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असेल असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या निवेदनात सांगितलं. न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये विधी आणि समाज जीवनातील विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला असून समितीत मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश

न्यायमूर्ती आर सी चव्हाण आणि न्यायमूर्ती एस जी मेहरे, राज्याचे माजी मुख्य सचिव डी के जैन, राज्याचे माजी महाधिवक्ता अॅडव्होकेट वीरेंद्र सराफ, संविधानाचे अभ्यासक रमेश पतंगे आणि सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा रावल यांचा समावेश आहे. 1 जानेवारी 2011 पूर्वीच्या सर्व घरांना संरक्षण देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं केलेला आहे. त्यामुळे राज्यातील सरकारी वन तसेच विविध प्राधिकरणांच्या जमिनींवर झोपड्यांचे एसआरए, म्हाडा किंवा इतर गृहनिर्माण योजनांच्या माध्यमातून योग्य पुनर्वसन करण्यात येणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात सांगितलं. या अंतर्गत मुंबई उपनगरासह राज्यातील अशा सर्व जमिनींवरील रहिवाशांचे येत्या 3 महिन्यात विस्तृत सर्वेक्षण पूर्ण

0: भाषांचे येत्या 3 महिन्यात विस्तृत सर्वेक्षण पूर्ण केलं जाईल अशी ग्वाही महसूल मंत्र्यांनी दिली. राज्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमधल्या शिक्षकांची बदली आणि पदोन्नतीची प्रक्रिया शाळा सुरू होण्यापूर्वी पूर्ण व्हावी यादृष्टीनं शासन नियमावली तयार करेल अशी माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सभागृहात भाजप सदस्य श्रीजया चव्हाण यांनी मांडलेल्या लक्षवेधीवरील चर्चेदरम्यान केली. वर्ष 2019 शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना 50,000 ऐवजी 2,00,000 रुपयांची कर्जमाफी दिली जाईल. प्रोत्साहन योजनेत सन 2026-27 या आर्थिक वर्षात कर्ज भरण्याची अटही रद्द करत मागील कोणत्याही 2 वर्षात कर्ज भरलेल्यांना योजनेचा लाभ देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेच्या उत्तरात केली. कर्जमाफी व्यतिरिक्त महायुती सरकार शेतकऱ्यांचे दरवर्षी सुमारे 25,000 कोटी रुपये वीज बिल माफीसाठी खर्च करत आहे. गेली 3 वर्ष आपण शेतकऱ्यांना हा लाभ देत आहोत. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत असून कृषी विभागाच्या विविध योजना अनुदानं आणि वीज सवलतीचा एकत्रित विचार केला तर शेतकऱ्यांसाठी सरकार 95,000 कोटी रुपयांचा निधी खर्च करत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. मुख्यमंत्र्यांच्या उत्तरानंतर 22 जून पासून सुरू झालेलं विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचं सूप वाजलं. 3 आठवड्यांच्या या अधिवेशनात महिला शेतकरीसह अन्य महत्वाची विधेयकं मंजूर करण्यात आली. विधिमंडळाचं पुढील हिवाळी अधिवेशन 7 डिसेंबर 2026 पासून नागपूर इथं सुरू होईल अशी घोषणा यावेळी करण्यात आली.
1: आताच आपण विधानसभेच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. लेखन होतं गौरीशंकर घाले यांचं. आता ऐकूया विधान परिषदेच्या कामकाजाचं समालोचन. लेखन आहे अनुराग कांबळे यांचं.
0: मुंबईत लवकरच शरीराची चिरफाड न करता होणारं शवविच्छेदन तंत्रज्ञान सुरू करण्यात येणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाच्या त्रिगुणी लस निर्मिती प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणार. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचं आश्वासन. कांद्याच्या वाढत्या उत्पादनाच्या पार्श्वभूमीवर प्रक्रिया उद्योग, डिहायड्रेशन, कांदा पावडर निर्मिती यांसारख्या उपाययोजनांवर शासनाचा विचार. पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती. विधान परिषदेतून 5 सदस्यांना निरोप. ही होती विधान परिषदेच्या कामकाजाची काही क्षणचित्र. विधिमंडळाच्या अधिवेशनाचं 3रा आणि अखेरच्या आठवड्याचं कामकाज सोमवार 6 जुलै रोजी सुरू झालं. राज्यातील शवविच्छेदन प्रक्रिया अधिक आधुनिक, पारदर्शक आणि कार्यक्षम करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार असून मुंबईत लवकरच नॉन इन्व्हेसिव्ह पोस्टमार्टम अर्थात शरीराची चिरफाड न करता केलं जाणारं तंत्रज्ञान सुरू करण्यात येणार आहे. राज्यातले शवविच्छेदन अहवाल वेळेत उपलब्ध व्हावेत यासाठी शासनानं व्यापक उपाययोजना हाती घेतल्या असून गेल्या 2 ते 3 वर्षात प्रलंबित अहवालांची संख्या लक्षणीयरित्या कमी करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. याबाबत सदस्य चित्रा वाघ यांनी प्रश्न उपस्थित केला होता. राज्यात सध्या 533 शवविच्छेदन केंद्रांमधून कामकाज सुरू आहे. या वर्षात मे महिन्यापर्यंत 10,905 शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या केंद्रांवरील कामाचा ताण लक्षात घेऊन कर्मचारी, पायाभूत सुविधा आणि इतर कमतरता यांचा आढावा घेऊन त्या कालबाह्य पद्धतीनं दूर करण्यात येतील. या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे वेळेची बचत, कमी मनुष्यबळाची गरज, मानवी चुका कमी होणं आणि अत्यंत सूक्ष्म बदलांचं अचूक निदान करणं शक्य होईल. मुंबईतल्या जे जे रुग्णालय आणि केईएम रुग्णालयात हे तंत्रज्ञान सुरू करण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्रीची खरेदी प्रक्रिया आणि निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाच्या त्रिगुणी लस निर्मिती प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल असं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितलं. सदस्य भाई जगताप यांनी हाफकिन महामंडळाच्या प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. मंत्री झिरवाळ यांनी सांगितलं की हाफकिन महामंडळाच्या विकासासाठी यापूर्वी 1100 कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली होती.

0: होती, त्यापैकी 35 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. अतिरिक्त 30 कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. आधुनिकीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू आहे. महामंडळाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन हाफकिन महामंडळाला पुन्हा सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. हाफकिन ही देश विदेशात नावाजलेली संस्था असून सध्या कर्मचारी, वेतन, निवास व्यवस्था तसंच इतर सुविधांबाबत काही अडचणी आहेत, त्या टप्प्याटप्प्यानं सोडवण्यात येतील. हाफकिनमध्ये तयार होणाऱ्या काही लसी आणि औषधांना देशात विशेष महत्व आहे. पोलिओ, घटसर्प तसंच इतर आवश्यक लसींचं उत्पादन वाढवण्यासाठीही नियोजन करण्यात येणार आहे. हाफकिन महामंडळाला अधिक सक्षम आणि आधुनिक बनवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असं मंत्री झिरवाळ यांनी सांगितलं. राज्यातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दर घसरणीच्या काळात दिलासा देण्यासाठी शासनानं विविध उपाययोजना केल्या असून कांदा प्रक्रिया, साठवणूक क्षमता वाढवणं आणि पीक विविधीकरणावर भर देण्यात येत असल्याची माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य विक्रम काळे यांनी राज्यातल्या कांदा दरातील घसरणीबाबत प्रश्न उपस्थित केला होता. पणन मंत्री रावल म्हणाले की आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे कांदा निर्यातीवर परिणाम होऊन दर घसरले होते. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुढाकारानं केंद्र शासनासोबत बैठक घेऊन कांदा खरेदीचं उद्दिष्ट वाढवणं, निर्यात प्रोत्साहन संदर्भात उपाययोजना करणं तसंच खरेदी दरात वाढ करण्याबाबत निर्णय घेण्यात आले, अशी माहिती मंत्री रावल यांनी दिली. राज्यात कांद्याचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन होत असून देशातल्या एकूण कांदा उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा मोठा आहे. वाढत्या उत्पादनाच्या पार्श्वभूमीवर कांद्यावर प्रक्रिया उद्योग, डिहायड्रेशन, कांदा पावडर निर्मिती यासारख्या उपाययोजनांवर शासन विचार करत असल्याचं रावल यांनी सांगितलं. रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर कसबा इथं छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभारण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून या स्मारकासाठी 350 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. आवश्यकतेनुसार अधिक जमीनही संपादित करण्यात येईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली. आमदार प्रमोद जठार यांनी ही लक्षवेधी सूचना मांडली होती. सामंत म्हणाले की रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर कसबा या ठिकाणी स्मारकासाठी अधिक जमीन उपलब्ध झाल्यास सरकार त्याचाही सकारात्मक विचार करेल. स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यात परिसरातील डोंगराळ भाग आणि इतर आवश्यक जागा संपादित करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. राज्यमंत्री योगेश कदम याबाबत अधिक माहिती देताना म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय भाषणात या स्मारकाची घोषणा केली असून सुमारे 350 कोटी रुपयांचा सविस्तर आराखडा तयार करण्यात आला आहे. मूळ वाड्याच्या परिसरात स्मारक उभारण्यास प्राधान्य देण्यात येणार असून परिसरातील अतिरिक्त जमीन उपलब्ध झाल्यास तीही संपादित करून स्मारकाचा विस्तार करण्यात येईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. विधान परिषदेतून निवृत्त होत असलेल्या आमदारांनी त्यांच्या कार्यकाळात जनतेच्या हितासाठी केलेलं काम आणि सभागृहाच्या कामकाजात त्यांनी दिलेलं योगदान मोलाचं असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. निवृत्त होत असलेले सदस्य सतीश चव्हाण, अरुण लाड, अभिजित वंजारी, किरण सरनाईक आणि जयंत आसगावकर या 5 सदस्यांना निरोप देण्यात आला. शिक्षण, सहकार, सामाजिक कार्य, शिक्षकांचे प्रश्न, युवकांचे प्रश्न आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी सातत्यानं आवाज उठवणाऱ्या सदस्यांच्या कार्याचा गौरव करत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या सदस्यांच्या लोकसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. जनहिताच्या प्रश्नांवर सर्वांनी दाखवलेली बांधिलकी आणि सभागृहाच्या परंपरेची जपणूक करण्याची भूमिका कायम स्मरणात राहील, या शब्दात शिंदे यांनी निवृत्त होणाऱ्या उमेदवारांना शुभेच्छा दिल्या.
1: आताच आपण विधान परिषदेच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. लेखन होतं अनुराग कांबळे यांचं. साप्ताहिक विधिमंडळ समालोचन कार्यक्रम आताच आपण ऐकलं. वाचन केलं होतं भक्ती सोनटक्के यांनी. आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 आणि 15 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम माझा आवार माझं शिवार.

0: FM 101.3 MHz आणि प्रसारभारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. सायंकाळचे 7:30 वाजले आहेत.
1: आम्ही आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार.

0: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कृषी सहकार शेतकरी कल्याण, कृषी मंत्रालय, भारत सरकार.
1: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना.

0: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित
1: आणि 60 वर्ष वयापासून 3000 रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित.
0: 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात 18 ते 40 वर्ष वयाचे शेतकरी.
1: या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान.
0: सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभाकरिता जनसेवा केंद्रात जावे
1: आणि आपले निःशुल्क नोंदणीकरण करावे.
0: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार, पेन्शन त्याचं भविष्य सुरक्षित साकार. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी.
2: किसानवाणी कार्यक्रमात संजय पाटोळेचा सप्रेम नमस्कार. मंडळी, आज शनिवार, भारतीय सौर दिनांक 20 आषाढ, शक 1948 म्हणजेच 11 जुलै 2026. मंडळी, आपल्या किसानवाणी कार्यक्रमाच्या सुरुवातीला आज आपण ऐकूया खरीप हंगामातील पीक नियोजन याविषयी कृषी पत्रकार अजय कुलकर्णी यांची मुलाखत. नमस्कार शेतकरी बंधूंनो. शेतकरी बंधूंनो, आता खरीप हंगाम सुरू झाल्यात जमा आहे, तर या संदर्भातच आज आपण खरीपातील पीक नियोजन याविषयी जाणून घेणार आहोत कृषी पत्रकार अजय कुलकर्णी, मुक्काम पोस्ट आळणी, तालुका जिल्हा उस्मानाबाद यांच्याकडून. अजयजी नमस्कार.
3: नमस्कार.
2: मला सुरुवातीला सांगा की आता खरीप हंगाम सुरू झाल्यात जमा आहे,
3: जमा आहे,
2: तर आता पूर्व मशागती संदर्भात काय सांगाल? बरं,
3: खरीप हंगाम हा साधारणपणे महाराष्ट्रामध्ये पावसाच्या आगमनाबरोबर किंवा पावसाच्या वर अवलंबून असणारा हंगाम आहे. तर आपल्याकडे साधारणपणे नैऋत्य मोसमी पावसापासून पाऊस पडतो आणि हा साधारणपणे जून ते सप्टेंबर हा काळ आपल्याकडे पावसाचा काळ मानला जातो. मग याआधी आपल्याला हे समजून घेतलं पाहिजे की ह्या पावसाचं चक्र कसं आहे आणि त्यानुसार आपलं पिकांचं नियोजन कसं करायचं आहे. तर त्या दृष्टीनं आपल्याला साधारणपणे मोसमी पावसाचं आगमन हे एक ठराविक वेळी होत असतं आणि त्या ठरलाच आपण मान्सूनचं कॅलेंडर असं देखील म्हणतो. साधारणपणे 15 मेच्या आसपास तो अंदमान नैऋत्य मोसमी वारे जे आहेत ते अंदमान निकोबार बेट समूहापर्यंत येतात, द्वीपसमूहापर्यंत. त्यानंतर केरळपर्यंत येण्यासाठी त्याला 1 जूनपर्यंतचा कालावधी लागतो. त्यानंतर साधारणपणे 5 ते 7 जूनपर्यंत महाराष्ट्र मान्सूनने व्यापतो. तर 5 ते 7 जून ही तारीख खरीपाच्या दृष्टीने महत्वाची मानली जाते आणि त्या दृष्टीने मग पूर्व मशागतीचं नियोजन शेतकरी करत असतो. मग मे महिन्याच्या तापत्या उन्हामध्ये शेतीचं पूर्वनियोजन करून, नांगरटी करून ते शेत पुढील खरीपाच्या पेरणीसाठी तयार करणं ही महत्वाची कामं त्या काळात केली जाते. नांगरणीचं महत्व असं आहे, नांगरणीमुळं काय होतं तर एकतर मातीचा जो थर आहे खालचा वरचा थर याची फेरपालट होते. याशिवाय मातीमध्ये अनेक प्रकारच्या किडी, त्यानंतर अनेक प्रकारचे जीवजंतू असतात, काही पिकाला हानिकारक असतात, ते अशा वाढत्या तापमानामध्ये आपण उन्हाचा पारा वाढलेला असताना जर खालचा थर वर गेला, वरचा थर खाली गेला, तर जे हानिकारक जीवजंतू आहेत किंवा हानिकारक किडीची अंडी आहेत ती या उन्हामुळे मरतात आणि पिकांना ते चांगलं आहे. याशिवाय पावसाच्या आगमनाबरोबर अशा

0: पद्धतीनं पूर्व मशागत करून तयार केलेलं जे शेत आहे त्या शेतामधली माती पहिल्या पावसामध्ये व्यवस्थितपणे पिकासाठी तयार होते. म्हणजेच काय होतं तर त्यामध्ये पीक वाढीसाठी आवश्यक असणारी जे जीवजंतू आहेत त्यांची वाढ व्यवस्थितपणे होते. शेतकरी या स्थितीला वापसा अशी स्थिती म्हणतो. वापसा स्थिती म्हणजे काय आहे तर त्या पूर्व मशागत केलेल्या किंवा नांगरून ठेवलेल्या जमिनीमध्ये योग्य प्रकारे तापमान, योग्य प्रकारे हवा आणि योग्य प्रकारे पाण्याची स्थिती, ह्यालाच आपण शेतकरी वापसा असं म्हणतो. तर ही खरीपाच्या पेरणीच्या दृष्टीने अत्यंत योग्य स्थिती मानली जाते.
1: अजयजी मला सांगा की आता पूर्व मशागत तर शेतकरी बांधवांनी आमच्या केलीच असेल
0: बरोबर,
1: पण पावसाच्या आगमनावर आधारित पीक पद्धतीचा जर विचार केला
0: तर
1: काय नियोजन करायला पाहिजे? समजा पाऊस लांबला गृहीत धरा
0: तर दरवर्षी काय होतं की मोसमी पाऊस हा थोडासा लहरी मानला जातो, लहरी पाऊस आहे असं मानला जातो. कारण ह्या मोसमी पावसाचं आगमन हे बऱ्याच घटकांवर अवलंबून आहे, त्यासाठी अनेक घटक कार्यरत असतात आणि या घटकामध्ये कुठलाही एक घटक बिघडला तर पावसाचं आगमन हे लांबू शकतं किंवा कधी कधी अनुकूल स्थिती निर्माण झाली तर पाऊस हा वेळेच्या आधी पण सुरू होऊ शकतो. तर बऱ्याच वेळा आपण पाहतो की पावसाचं आगमन लांबतं, लांबल्यानंतर काय होतं की काही पिकांची पेरणीची वेळ टळून जाते. मग अशा स्थितीमध्ये आपण काय करायचं आहे तर अशा स्थितीमध्ये आपण खरीपासाठी पावसाच्या आगमनानुसार पिकाचं नियोजन करायचंय. आता ते कसं करायचं आहे तर साधारणपणे खरीपामध्ये घ्यायची पिकं ही आपल्याकडे ठरलेली आहेत, त्या पिकांचं नियोजन आपण वेळेवर पाऊस आला सगळं व्यवस्थित झालं तर त्यावेळी आपण ती सगळी पिकांची पेरणी त्या त्यावेळी करायची आहे. साधारणपणे 15 जून ते 30 जून हा पावसाचा आगमनाचा योग्य काळ मानला जातो आणि खरीपातल्या सर्व पिकांच्या पेरणीसाठी हा योग्य काळ मानला जातो. त्यानंतर पाऊस लांबला, साधारणपणे 8 जुलैला पावसाचं आगमन झालं, 8 जुलै ते 15 जुलै या काळामध्ये म्हणजे आपण म्हणतो की महिनाभर पाऊस लांबला, तर अशा काळामध्ये तुम्ही खरीपामध्ये कापूस, संकरित ज्वारी, संकरित बाजरी, सोयाबीन, तूर, तीळ, सूर्यफूल या पिकांची पेरणी करू शकता. आता या काळामध्ये म्हणजे असा एक महिनाभर पाऊस लांबलेली जी स्थिती आहे म्हणजे 8 जुलैपासून पर्यंत पाऊस लांबला आहे, 8 जुलैला पाऊस येतो आहे, अशा काळामध्ये तुम्हाला खरीपामध्ये भुईमूग, मूग आणि उडीद ही पिकं घेता येणार नाहीत. तर त्या दृष्टीने तुमचं नियोजन असलं पाहिजे. त्यानंतर असं आपण समजूया की पावसाचं आगमन हे 16 जुलैपर्यंत झालेलंच नाही, म्हणजे 1.5 महिना पाऊस लांबला आहे, अशा काळामध्ये तुम्ही खरीपामध्ये संकरित बाजरी, सूर्यफूल, तूर, सोयाबीन, तूर सोयाबीन यांचं एकत्र म्हणजे 2 वळी तुरीच्या 3 वळी सोयाबीनच्या अशा पद्धतीने नियोजन करू शकता. त्यानंतर बाजरी तूर असं पण नियोजन करू शकता. तर अशा पद्धतीने 16 जुलै ते 31 जुलैपर्यंत पावसाचं आगमन होत असेल तर त्या काळामध्ये ही पिकं तुम्ही घेऊ शकता. तर या काळामध्ये कापूस, संकरित ज्वारी आणि भुईमूग या पिकांचं नियोजन तुम्हाला करता येणार नाही कारण पाऊस लांबलेला आहे. त्यानंतर आणखीन आपण असं समजूया की 1 ऑगस्टपर्यंत पाऊस लांबलेला आहे, ऑगस्ट महिन्यातच पाऊस सुरू झाला आहे, तर अशा काळामध्ये तुम्हाला खरीपामध्ये तीळ, संकरित बाजरी, रागी, सूर्यफूल आणि एरंड आणि तूर यांचं काही वळी एरंडीच्या काही वळी तुरीच्या अशा पद्धतीनं पीकचं नियोजन करता येईल. तर 1 ऑगस्टपर्यंत पाऊस लांबल्याच्या स्थितीमध्ये तुम्हाला कापूस, संकरित ज्वारी आणि भुईमूग ही पिकं घेता येणार नाहीत. त्यानंतर पाऊस आपण समजूया की 16 ऑगस्टपर्यंत लांबला आहे, साधारणपणे 2 ते 2.5 महिने पाऊस आलेलाच नाही, अशा स्थितीमध्ये तुम्हाला संकरित बाजरी, सूर्यफूल, तूर, त्यानंतर एरंड अधिक तूर, धने अशा पिकांची निवड करता येईल खरीपासाठी. त्यानंतर अशा काळामध्ये तुम्हाला कापूस, संकरित ज्वारी, संकरित बाजरी, त्यानंतर भुईमूग, तीळ ही पिकं खरीपामध्ये घेता येणार नाही, त्यांची पेरणी करणं योग्य ठरणार नाही. साधारणपणे आपण असं समजू की पावसाळा पूर्ण कोरडा चालला आहे, म्हणजे तुमचा खरीप हंगाम हातातून जातो आहे, गेल्याच जमा आहे. मग 20 सप्टेंबरपर्यंत पाऊस लांबला आहे, मग आता साधारणपणे रब्बीची पिकं तुम्हाला आता विचार करावा लागेल अशा दृष्टीने. तर त्या 20 सप्टेंबरपर्यंत पाऊस लांबल्याच्या स्थितीमध्ये तुम्हाला रब्बी ज्वारी, करडई आणि सूर्यफूल या पिकांचा विचार करावा लागेल. तर अशा काळामध्ये हरभरा, जवस आणि गहू ही पिकं तुम्हाला थोडीशी टाळावी लागतील. त्यानंतर 1 ते 15 ऑक्टोबर या दरम्यान पावसाचं साधारणपणे पावसाळा लांबलेला आहे तिथपर्यंत, तर त्यावेळी तुम्हाला रब्बी ज्वारी, करडई, जवस ही पिकं निवडावी लागतील आणि सूर्यफूल आणि गहू टाळावे लागतील. आणि साधारणपणे 16 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या काळामध्ये पाऊस असेल चांगला तर त्या काळामध्ये तुम्हाला हरभरा, करडई, जवस या पिकांची निवड केली पाहिजे, रबी ज्वारी आणि सूर्य

0: सूर्यफूल टाळलं पाहिजे. अशा पद्धतीनं आपण साधारणपणे जून ते सप्टेंबर या काळामध्ये पिकांचं नियोजन पावसाच्या आगमनानुसार कोणती पिकं घ्यायची आणि कोणती पिकं टाळायची असं जर आपण ठरवलं आणि त्या दृष्टीनं जर पीक नियोजन केलं तर निश्चितपणे आपल्याला शेतीचा हंगाम हा पदरात पडेल.
1: साधारणतः किती मिलीमीटर पाऊस असल्यानंतर शेतकरी बांधवांनी पेरणी करायला हवी? बरं,
0: त्या त्या भागामध्ये साधारणपणे 65 मिलीमीटर पाऊस 24 तासात झालेला असेल आणि जमिनीमध्ये पुन्हा मी एकदा सांगतो की वापसा चांगला असेल, म्हणजे शास्त्रीय दृष्ट्या सांगायचं झालं तर जमिनीमध्ये ओलाव्याचं प्रमाण चांगलं असलं पाहिजे, म्हणजे पाण्याचं प्रमाण चांगलं असलं पाहिजे, त्यानंतर हवेचं प्रमाण मातीतलं हे चांगलं असलं पाहिजे आणि तापमान योग्य असलं पाहिजे. तर अशी ही वापशाची स्थिती साधारणपणे 70 मिलीमीटर पाऊस किंवा अतिवृष्टी होऊन गेल्यानंतरच्या 2-3 दिवसानंतर पेरणीचा काळ हा योग्य मानला जातो. त्या दृष्टीनं आपण अशा पद्धतीनं नियोजन केलं पाहिजे.
1: आता काही वेळेला थोडाच पाऊस होतो पण धूळ पेरणी काही शेतकरी बांधव रिस्क घेऊन करतात,
0: बरोबर,
1: त्याबद्दल काय सांगाल?
0: धूळ पेरणीमध्ये साधारणपणे आपण पाहतो की शेतकरी जोखीम पत्करत असतो एक दृष्टीने, आणि भारतीय शेती हा मान्सूनवरचा जुगार आहे असं म्हटलं जातं. तर हा जुगार शेतकरी बऱ्याच वेळा खेळतो, कधी कधी तो पदरात पडतो, कधी कधी फासे उलटे पडतात. धूळ पेरणी केल्यानंतर पाऊस जो दडी मारतो तो येतच नाही, मग अशा वेळी ती पेरणी वाया जाते. किंवा धूळ पेरणी केल्यानंतर पाऊस पडला तर शेतकऱ्यासाठी चांगलंच ठरतं ते, पण ही एक जोखीम आहे एक प्रकारची. तर अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो की हवामान बदलामुळे बऱ्याच वेळा पावसाचं आगमन हे कधी कधी खूपच लवकर होतं, कधी कधी होत नाही. अशा वेळी जे अंदाज आहेत त्या दृष्टीने त्याचा विचार करून आपण धूळ पेरण्याचा निर्णय घ्यावा.
1: शेतकरी बांधव तर काळजी घेतीलच, पावसाची प्रतीक्षा करतीलच अशी आशा करूया, परंतु समजा खरीपामध्ये जर आंतरपीक घ्यावायचं असं शेतकरी बांधवांना त्याचा फायदा काय होऊ शकतो? बरं,
0: साधारणपणे आता या बदलत्या परिस्थितीमध्ये आपण पाहतो की अलीकडे पर्जन्यमान किंवा मोसमी पावसाचा जो पॅटर्न आहे एक तो पॅटर्न थोडासा बदललेला दिसतो, म्हणजे कमी वेळेमध्ये जास्त पाऊस होणे किंवा पावसामध्ये बरेच खंड पडणे अशा पद्धतीचे आपल्याला दिसून येते बऱ्याच वेळा. तर अशा वेळी आंतरपिकांना खूप महत्व आहे. आंतरपिकामध्ये आपण काय करत असतो की मुख्य पिकाबरोबरच आणखीन एक पीक घेत असतो, म्हणजे ही एका दृष्टीने आपण पाहिलं तर जोखीम डिव्हाइड करणारी, जोखीमेचं विभाजन करणारी पद्धती आहे. म्हणजे समजा एक पीक पावसात सापडलं किंवा पावसाचा त्याच्यावर काही परिणाम झाला, प्रतिकूल परिणाम झाला, तर दुसरं पीक आपल्या हाताशी असावं अशा दृष्टीनं ही आंतरपिकाची मांडणी किंवा ही पद्धत मांडली जाते. तर आंतरपिकामध्ये खरीपामध्ये आंतरपिकावर जर भर दिला तुमच्या एकतरी पीक निश्चितपणे हाती लागणार आहे, त्यामुळे तुमचा जो 100% नुकसान होणार आहे ते 50% येऊन थांबणार आहे. अशा पद्धतीने आंतरपिकाला महत्व आहे. आंतरपिकामध्ये साधारणपणे 4 ओळी संकरित ज्वारी, 2 ओळी तूर, 3 ओळी बाजरी, 3 ओळी तूर, सोयाबीन 4 ओळी, तूर 2 ओळी असं प्रमाण ठेवलं जातं. यात काय होतं की मध्ये पावसाचा काही झाला, खंड पडला किंवा प्रतिकूल हवामान झालं, प्रतिकूल पावसाळा झाला, तर त्यावेळी तुमच्या हाती एक तरी पीक लागतं. हे यातला या आंतरपीक पद्धतीचा फायदा आहे. त्यानंतर हलक्या जमिनीमध्ये बाजरी, तीळ, कारळ, एरंडी यासारखे, तर मध्यम जमिनीमध्ये सूर्यफूल, तूर, बाजरी, सोयाबीन, ज्वारी ही पिकं घ्यावीत, म्हणजे जेणेकरून नुकसान कमी होईल आणि जोखीम आपली कमी होईल. तर अशा पद्धतीनं आपल्याला एक पीक पद्धतीच्या ऐवजी आंतरपीक पद्धत वापरून आपण आपलं नुकसान कमी करता येऊ शकतं. आपल्याला एक एक प्रकारे जोखीम आपली कमी होऊ शकते. अशा पद्धतीनं आंतरपिकाचं खूप खरीपामध्ये महत्व आहे.
1: आता मला एक सांगा की ज्या शेतकऱ्याकडे पाणी उपलब्ध आहे, समजा पावसाचा ताण पडला तर ते
0: बरोबर
1: ते वेळ भरून घेतील, पण जे शेतकरी कोरडवाहू आपली शेती आहे अशा शेतकऱ्यांनी पीक पेरणी झाल्यानंतर आणि पावसानं ताण दिल्यानंतर ओलावा टिकून राहण्यासाठी काय काळजी घ्यायला पाहिजे, जेणेकरून शक्य होईल तेवढं आपलं पीक वाचलं पाहिजे?
0: आता आपण पाहतो की खरीप हंगाम हा पूर्णतः नैसर्गिक घटकांवर अवलंबून आहे. यामध्ये बऱ्याच वेळा शेतकरी हा जोखीम पत्करत असतो पेरणी करून. साधारणपणे तुमच्याकडे पाण्याची सोय नसेल तर आपण ही जोखीम कमी करू शकतो. कशा पद्धतीने कमी करू शकतो की दीर्घ मुदतीची पिकं न निवडता आपण अल्प मुदतीची पिकं निवडून ही जोखीम आपण कमी करता येऊ शकते. उदाहरणार्थ जर सांगायचं झालं, 90 ते 110 दिवसात येणारी पिकं, म्हणजे साधारणपणे 3 महिन्यात येणारी जी पिकं आहेत, मूग आहे किंवा कडधान्य पिकं आहेत, उडीद आहे, अशा पद्धतीनं तुम्हाला ती पीक पद्धत तुमचं नियोजन असलं पाहिजे. जर तुमच्याकडे पाण्याची सोय नाही, आपण काही करू शकत नाही नैसर्गिक ह्याच्यापुढे, तर अशामुळे कमीत कमी आपलं नुकसान होईल अशा पद्धतीने पिकांची निवड करा.
1: मग आपल्याला बियाण्याची निवड करताना, खताचा वापर करताना काय काळजी घ्यायला हवी बरोबर?

0: मुख्यतः निवड आहे ती बियाणांची निवड आहे. बियाणांची निवड करताना तुम्ही साधारणपणे बियाणं हे प्रमाणित बियाणं आहे का हे लक्षात घेणं आधी आवश्यक आहे. कारण आपण पाहतो की अलीकडे सगळं संकरित आणि नवीन नवीन वाण आणि जाती येत आहेत, तर त्या दृष्टीनं घाई गडबड न करता तज्ञांचं मार्गदर्शन घ्यावं. त्यानंतर ते बियाणं प्रमाणित आहे का, प्रमाणित आहे का, त्याची उगवण क्षमता चांगली आहे का. साधारणपणे 95 ते 99% उगवण क्षमता ही चांगली मानली जाते आणि अशा पद्धतीनं त्याच्यावर त्या बियाण्यांच्या पोत्यांवर पिशव्यांवर जी माहिती दिलेली आहे ती काळजीपूर्वक वाचावी. ते बियाणं निवड झाल्यानंतर एकदा बियाणांची पेरणी करताना ती जी बियाणाची पिशवी आहे किंवा ते पोत आहे त्याच्यावरचे लेबल फाडून न टाकता ती उगवण चांगली होईपर्यंत जपून ठेवावी, जेणेकरून उगवण झाली नाही पिका त्याची जर्मिनेशन व्यवस्थित झालं नाही, उगवण व्यवस्थित झाली नाही तर तुम्हाला त्या दृष्टीनं तुमची पुढची नुकसान भरपाई मिळवण्यासाठी ते उपयोगाचं ठरेल. अशा पद्धतीनं बियाणांची निवड करताना काळजीपूर्वक करावी. बियाणं व्यवस्थित आहे का, प्रमाणित आहे का ते पाहून घ्यावं आणि त्याचं लेबल आणि पिशवीवरचे सगळ्या पक्क्या पावत्या तुम्ही बियाणं खरेदी केल्याच्या ह्या पण तुम्ही जपून ठेवाव्यात उगवण होईपर्यंत. त्यानंतर बऱ्याच वेळा आपण असं पाहतो की खतासाठी रांगा लागलेल्या आहेत, बियाणासाठी रांगा लागलेल्या आहेत, तर हे टाळण्यासाठी तुमचं नियोजन हे पक्कं पाहिजे. साधारणपणे तुम्हाला माहिती आहे की पेरणीची वेळ ही आहे, मृग नक्षत्रामध्ये तुम्ही पेरणी करणार आहात किंवा 7 जून नंतर तुम्ही पेरणी करणार आहात, तर कोणतं पीक आपल्याला निवडायचं आहे हे त्याचं नियोजन करून त्या पिकाच्या बियाणांची खरेदी ही साधारणपणे 20-25 दिवस आधी महिनाभर आधी करून ठेवावी, जेणेकरून तुम्हाला टंचाईचा सामना करावा लागणार, ऐनवेळी तुमची धावपळ होणार नाही. तर अशा पद्धतीनं तुम्ही खताचंही नियोजन त्या दृष्टीनं करणं आवश्यक आहे. साधारणपणे एक मूलद्रव्य असणारे खत न देता मिश्र खताचा वापर करावा. साधारणपणे NPK म्हणजे नत्रस्फुरद आणि पालाश याचं योग्य प्रमाण असणारं खत निवडावं. त्यासाठी हे नियोजन करण्यासाठी तुमचं माती परीक्षण करून घेतलेलं असणं आवश्यक आहे. तुमच्या मातीमध्ये कोणतं मूलद्रव्य नेमकं कमी आहे आणि कोणत्या मूलद्रव्याची मात्रा पुरेशी आहे हे लक्षात घेऊन खताची खरेदी करावी. समजा एखाद्या शेतकऱ्याने माती परीक्षण केलेलं नाही आणि त्याच्या जमिनीमध्ये नत्राचं प्रमाण जास्त आहे आणि तो त्याला युरिया देतोय, तर हे चुकीचं ठरेल आणि एकतर तुमचे पैसे वाया जातील त्यामुळे आणि तुम्हाला अपेक्षित तो परिणाम दिसणार नाही. त्याच्यासाठी आधी माती परीक्षण करून घ्या, कोणकोणती मूल्य त्यामध्ये मूलद्रव्य कमी आहेत, कोणकोणती पोषक द्रव्य कमी आहेत हे तुम्हाला समजेल, त्यानुसार तुमचं खताचं नियोजन करा, ज्यामुळे तुमचं खर्च खतावरचा कमी होईल आणि तुमच्या उत्पादन जो खर्च आहे तो थोडासा कमी होईल.
1: आता काही शेतकरी बांधव घरगुती बियाणांचा वापर करतात, त्यांनी काय काळजी घ्यावी?
0: घरगुती बियाणांचा वापर करताना शेतकऱ्यांनी ते काळजीपूर्वक साठवून ठेवलेलं असावं. त्यानंतर त्याची चाचणी करताना हे साधारणपणे पाण्यात काही बियाणांची चाचणी केली जाते, म्हणजे बियाणं पाण्यात टाकलं जातं, तरंगणारं जे बी आहे त्यातलं ते वगळावं, त्याची पेरणी करू नये. जे पाण्यात बुडालेलं बी आहे ते निवडावं. मग त्यासाठी आपल्याला बीज प्रक्रिया करून घ्यावी वेगवेगळ्या पद्धतीने, जीवाणू संवर्धनाची त्याच्यावर बीज प्रक्रिया करून घ्यावी. बीज प्रक्रिया करताना त्याचं प्रमाण ठरलेलं आहे, त्या ठरलेल्या प्रमाणानुसार त्या बियाणाला ते जीवाणू संवर्धक चोळावं, जेणेकरून उगवण क्षमता चांगली होईल आणि रोपांची वाढ जोमदार होईल. अशा पद्धतीनं त्याची काळजी घ्यावी.
1: निश्चितच अजय कुलकर्णी, आपण आमच्या शेतकरी बांधवांना खरीप पीक नियोजनासंदर्भात माहिती चांगली देतच आहात, पण काय आव्हान कराल बरं खरीपाच्या पेरणीसंदर्भात, खरीपातील पिकासंदर्भात आणि पूर्ण व्यवस्थापनासंदर्भात आमच्या शेतकरी बांधवांना? शेवटी
0: खरीपाचं नियोजन करताना, कारण खरीप हा आपल्याकडचा मुख्य हंगाम मानला जातो आणि तो बराचसा पावसावर आणि नैसर्गिक घटकावर अवलंबून आहे, तर ह्यातली जोखीम लक्षात घेऊन तुम्ही त्याचं नियोजन केलं पाहिजे. आता तुमच्याकडे हे नियोजन असलं पाहिजे. बऱ्याच वेळा काय होतं की मान्सून किंवा मोसमी पाऊस त्याच्या अंदाज व्यक्त करणाऱ्या अनेक संस्था आहेत, त्या संस्थांचा अंदाज पाहून आणि शेतकरी हा कसा आहे, 14 शास्त्रातला हुशार आहे, 14 शास्त्र त्याला पाठ आहेत, शेतकऱ्यालाही त्याचा अंदाज असतो की यावर्षी पाऊस कसा येणार आहे, तर त्या दृष्टीनं तुमचे अंदाज, विविध संस्थांचे आलेले अंदाज, त्यानुसार पीक ठरवावं. आधी आपल्याला हे पिकं घ्यायची आहेत, त्या पिकानुसार त्याचे बियाण्यांची खरेदी आपण थोडीशी आधी करून ठेवावी, जेणेकरून आपल्याला ऐनवेळी धावपळ होणार नाही. त्याशिवाय तुमचं माती परीक्षण करून घेतलेलं असणं आवश्यक आहे तुमचा अनावश्यक खर्च टाळण्यासाठी आणि नेमकी मूलद्रव्य पिकाला मिळण्यासाठी. असं जर तुमचं नियोजन असेल, त्या नियोजनानुसार तुम्ही गेला तर एकतर तुमची जोखीम कमी होईल आणि उत्पन्न वाढीची हमी तुम्हाला मिळेल. अशा पद्धतीनं खरीपासून

0: नियोजन केलं तुम्ही तर निश्चितपणे हा हंगाम तुमच्या हाती लावू शकतो.
1: निश्चित. अजय कुलकर्णी, एक कृषी पत्रकार म्हणून, एक शेतकरी म्हणून सुद्धा आपण आमच्या शेतकरी बांधवांना खूप छान माहिती दिली खरीप हंगाम पीक नियोजनासंदर्भात. याचा लाभ, याचा फायदा निश्चित आमचे शेतकरी बांधव घेतील अशी आशा करूया. आपण आकाशांच्या स्टुडिओत आलात आणि खूप छान माहिती दिली आमच्या शेतकरी बांधवांना, श्रोत्यांना, त्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: खरीप हंगामातील पीक नियोजन याविषयी कृषी पत्रकार अजय कुलकर्णी यांची मुलाखत आताच आपण ऐकली. मंडळी, किसानवाणी कार्यक्रमात यानंतर आरोग्य बळीराजाचं या सदरात आज आपण ऐकूया रक्ताची कमतरता आणि त्याचे दुष्परिणाम याविषयी डॉक्टर रेखा टिके यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा. मॅडम नमस्कार.
2: नमस्कार.
1: मॅडम, आहाराचं व्यवस्थापन आहे ते महिलांच्याच हातात आहे, म्हणजे कोणत्याही कुटुंबातील व्यक्तीचं पालन पोषण उदरभरण जे आहे ते महिलेच्या हातात असतं, पण हीच महिला स्वतःच्या तब्येतीकडे मात्र दुर्लक्ष करते आणि मग त्यांना ॲनिमिया होतो. आता ॲनिमिया झाल्यानंतर, ॲनिमिया हा एक स्वतंत्र आजार आहे, पण या ॲनिमियामुळे जर आपण याच्याकडे वारंवार दुर्लक्ष केलं, लक्ष दिलं नाही, तर इतर कोणते आजार होऊ शकतात का याच्यातून?
2: जर ॲनिमिया झाला आणि आपण जर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं, त्याच्यावर जर योग्य वेळेमध्ये योग्य उपचार जर नाही केलं, तर त्याचे खूप दुष्परिणाम होऊ शकतात. ॲनिमिया म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये की पेशी कमी होतात आणि रक्तद्रव्य कमी होतं, आणि त्याचं काम काय असतं की शरीराला पूर्ण ऑक्सिजन पुरवठा ते करतं. जर रक्त कमी असेल तर शरीराला ऑक्सिजन पुरवठा होणार नाही आणि त्याच्यामुळे शरीरातील सगळ्या अवयवांवरती त्याचा परिणाम होईल. त्याच्यामध्ये किडनीचे आजार खूप प्रमाणात होतात, हृदयाचे आजार होतात, पक्षाघात होतो, फुफ्फुसाचे आजार होतात, कॅन्सर होतात आणि अंगातील रोगप्रतिकारशक्तीही कमी होते. रोगप्रतिकारशक्ती कमी झालं म्हणजे मग सगळ्याच रोगांना निमंत्रण दिल्यासारखं आहे.
1: थोडक्यात ॲनिमिया म्हणजे इतर आजारांना सरळ सरळ थेट निमंत्रण
2: देणे.
1: जर ॲनिमिया कंट्रोलमध्ये असेल, ॲनिमिया झाला नसेल, आपण होऊ दिला नसेल, तर बाकीचे आजार आपल्याकडे फिरकणार नाहीत. डॉक्टर रेखा टिके मॅडम, मुलाखतीच्या एका क्षणाला आपण सांगितलं की महिलांच्या मध्ये मासिक पाळी चालू असते तर त्यामध्ये अतिरिक्त रक्तस्त्राव अनेक स्त्रियांना होतो, तर मासिक पाळीचा आणि ॲनिमियाचा असा काही संबंध?
2: मासिक पाळीमध्ये जो नॉर्मल ब्लड फ्लो असतो किंवा रक्तस्त्राव असतो तो दर महिन्याला 4 ते 5 दिवस एवढा व्हायला हवा, पण तो जर तो 7 दिवसापेक्षा जर जास्त होत असेल तर ते काळजीचं कारण करण्यासारखं आहे. दर मासिक पाळीमध्ये 30 ते 50 ml ब्लड लॉस रक्तस्त्राव व्हायला पाहिजे, पण तो जर जास्त होत असेल, दिवसातून 4 पॅडपेक्षा जर त्या महिलेला जास्त पॅड वापरावे लागत असतील तर ते काळजी करण्याचं कारण आहे. त्यावेळेस तिने डॉक्टरांकडे जाऊन डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.
1: डॉक्टर रेखा टिके मॅडम, आता याच्यामध्ये एक आणखीन मुद्दा असा लक्षात आला की नॉर्मली रक्ताची कमतरता लहान मुलांच्या मध्ये खूप दिसून आली.
2: बरोबर.
1: मग हा आजार फक्त लहान मुलांच्या मध्ये जास्त आहे की याला काही वयाची मर्यादा नाही, कोणत्याही वयात हा होऊ शकतो?
2: हो, तसं आहे, म्हणजे कुठल्याच याला काही मर्यादा नाही, पण जास्त जो व्हल्नरेबल ग्रुप आहे किंवा ज्याला आपण हाय रिस्क म्हणू, त्याच्यामध्ये आहे की 6 महिन्यापासून ते 5 वर्षांच्या मुलांमध्ये जास्त ॲनिमियाचं प्रमाण असतं. ज्या मुलींना मासिक पाळी येते, ज्या स्त्रियांना मासिक पाळी येते, त्यांना जास्त धोका असतो ॲनिमियाचा. नंतर त्याच्यानंतर ज्या गरोदर बायका आहेत त्यांना, ज्या माता स्तनपान करतात त्यांना, आणि जे की म्हातारी वयस्कर लोक आहेत त्यांना हे ॲनिमियाचा धोका जास्त असतो.
1: डॉक्टर रेखा टिके मॅडम, मघाशी पण सांगितलं आणि आत्ता पण सांगितलं की स्तनदा ज्या माता आहेत, स्तनपान करणाऱ्या मातांना ॲनिमियाचा धोका जास्त असतो, हे थोडंसं विस्तृतपणे कसं सांगाल?
2: स्तनदा माता ह्या बाळांना आपल्या अंगावर दूध पाजतात, त्याच्यामुळे काय होतं की ज्या माता स्वतःसाठी खातात त्यातलाच एक वाटा तो बाळाला जात असतो. म्हणजे ऑलरेडी त्यांची रिक्वायरमेंट, त्यांची गरज जास्त आहे, अशा वेळेस त्या मातांनी स्वतःचा जो आहार घेतात तो सकस घेतला पाहिजे आणि जास्त प्रमाणात घेतला पाहिजे. पण बऱ्याचशा स्त्रिया ह्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात आणि त्याच्यामुळे रक्तक्षय होतो.
1: म्हणजे खातानाच अगोदरच त्या कमी
2: खातात,
1: ज्या कमी खात आहेत त्यातलाही एक हिस्सा त्या बाळाला जातोय आणि इकडं त्यांना कमी पडतो. थोडक्यात दुष्काळात 13वा महिना. म्हणून माझ्या माता भगिनी ज्या आहेत, ज्या स्तनदा आहेत, त्यांना नम्र विनंती की जर तुम्ही स्तनदा असाल, बाळाला अंगावर पाजत असाल, तर आता डॉक्टर रेखा टिके मॅडम जसं म्हणाल्या की तुम्ही तुमच्या आहारामध्ये सकसपणा वाढवा आणि तुमचा आहार देखील वाढवा, जेणेकरून तुम्हाला अतिरिक्त जीवनसत्व व्हिटॅमिन्स मिळत राहतील आणि तुम्हाला ॲनिमियाचा धोका राहणार नाही.
3: आरोग्य

0: बळीराजाचं या सादरात आत्ताच आपण रक्ताची कमतरता आणि त्याचे दुष्परिणाम याविषयी डॉक्टर रेखा टिके यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकला.
1: अरे अरे अरे क्या कर रहा है? इधर इधर इधर हम बोल रहे हैं तेरे बिजू का.
2: पुतला बोल रहे?
1: पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
2: मतलब
1: देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था, पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे पहली वाली बात कहा,
2: परम तो सभी डाले हैं.
1: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं.
2: सच
1: है बेटे? एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं.
2: ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा.
3: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती.
0: मंडळी, यानंतर ऐकूया प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेला उद्याचा म्हणजेच 12 जुलै 2026 धाराशिव जिल्हा कुरशी हवामान अंदाज. मंडळी, उद्या 2 मिलीमीटर इतका पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उद्याचं कमाल तापमान असेल 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान असेल 20 अंश सेल्सिअस. उद्या आकाश ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता असेल 94%, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता असेल 63%. वाऱ्याचा तासी वेग 23 किलोमीटर इतका पश्चिम दिशेला असेल. मंडळी, हा होता प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून प्राप्त झालेला उद्याचा म्हणजेच 12 जुलै 2026 धाराशिव जिल्हा कृषी हवामान अंदाज. मंडळी, याबरोबरच आजचा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी हा आम्ही इथंच संपवित आहोत. पुन्हा आपण भेटूया येत्या मंगळवारी संध्याकाळी 7:30 आपल्या किसानवाणी याच कार्यक्रमात. तोपर्यंत संजय पाटोळे आपला निरोप घेतोय. नमस्कार.

श्रोतेहो, आताच आपण ऐकलात प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कृषी सहकार शेतकरी कल्याण कृषी मंत्रालय भारत सरकार, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार.

श्रोतेहो, आज रात्री 8:15 लोकरंग या लोकसंगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल तुळशीराम आत्माराम कंटक राहणार धाराशिव यांनी सादर केलेली वासुदेव गीतं. निवेदन आशिष लगाडे आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते किशोर पवार. तर ऐकायला विसरू नका आज रात्री 8:15 लोकरंग हा लोकसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.

0: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 8 वाजले आहेत.
1: चाटला पॅटनी सेंटरचा आषाढम सेल. एक जुलै पासून चाटला पॅटनी सेंटर सोलापूर.
2: धारासूर मर्दिनी नागरी सहकारी पतसंस्था समर्थनगर धाराशिव.
3: आपल्या स्वप्नांना परिपूर्णतेकडे नेणारी धाराशिव शहरातील सर्वात जुनी पतसंस्था.
2: पतसंस्था क्षेत्रातलं विश्वासार्ह नाव म्हणजे धारासूर मर्दिनी नागरी पतसंस्था.
3: दाम दुप्पट ठेव, मुदत ठेवीवर आकर्षक व्याज देणारी विश्वसनीय पतसंस्था.
2: तात्काळ सोने तारण कर्ज फक्त 9% व्याज दरानं. नियम व अटी लागू.
3: तसंच वाहन तारण कर्ज वार्षिक 12% व्याज दरानं. चला तर मग आजच आपल्या धारासूर मर्दिनी नागरी पतसंस्थेला भेट देऊया.

0: संपर्क 0242-22-40-39।
1: VVP पॉलिटेक्निक येथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग, कम्प्युटर, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन तसंच मेकॅनिकल इंजिनिअरिंग या ब्रांचेस मध्ये डिप्लोमासाठी प्रवेश सुरू।
2: मागील वर्षी कॅम्पस सिलेक्शन मध्ये 90% मुलांची नामांकित कंपन्यांमध्ये निवड, दरवर्षी उत्कृष्ट निकाल,
1: NPA मानांकन प्राप्त, MSBTE चे उत्कृष्ट दर्जा प्राप्त। VVP पॉलिटेक्निक, सोरेगाव, सोलापूर।
2: संपर्क 83-798-64-555।
3: दूध सारीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी। श्री दूध सारीज, साठी गल्ली, सोलापूर।
4: श्रोते हो, तुम्हाला तुमच्या उत्पादन व्यवसायाची जाहिरात द्यायची आहे का? तर तुम्ही आपल्या आकाशवाणी धाराशिव केंद्रावर अगदी योग्य दरात जाहिरात देऊ शकता। आपल्या आकाशवाणीच्या कार्यालयीन वेळेत संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक आहे 0242-22-29-81। तेव्हा जाहिरात द्या आणि आपला व्यवसाय वृद्धिंगत करा।
5: श्रोत्यांच्या फरमाईशी गीतांचा कार्यक्रम हॅलो आपकी पसंद। आपल्याला फोन करायचा आहे दर सोमवारी दुपारी 12-1 या वेळेमध्ये। दूरध्वनी क्रमांक आहे 0242-22-60-62। आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल याच दिवशी रात्री 10-11 या वेळेमध्ये। तेव्हा जरूर फोन करा दर सोमवारी 0242-22-60-62 या क्रमांकावर। हॅलो आपकी पसंद।
6: श्रोतेहो, एका पत्रात दडलेला असतो भावनांचा महासागर, तोच जेव्हा सूर लावतो होतो स्वरामधला सागर। अशाच आठवणींचा सोहळा आमचा पत्रगीत कार्यक्रम, जिथे शब्द, सूर आणि हृदय एकत्र येतात। पत्रातून गाण्यापर्यंतचा हा प्रवास जरूर ऐका। मंगळवारी, बुधवारी, गुरुवारी आणि शनिवारी रात्री 10 वाजता कार्यक्रम पत्रगीत आकाशवाणी धाराशिव केंद्रावरून आणि प्रसार भारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरून।
7: बालमित्रांशी गप्पा गोष्टी सोबत धमाल मस्ती गाणी, कधी मारू शाळेत फेरफटका, ऐकू या निरागस वाणी। चित्रकला, संगीत, खेळ यात असतात बालकलाकार निपुण, साधतात बालमित्रांशी संवाद दर रविवारी सकाळी 10 वाजता बालजगतच्या माध्यमातून FM बँडच्या 101.3 MHz वरून आणि जगभरातल्या बालमित्रांशी न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरून।
8: श्रोते हो, आपल्या आवडत्या कार्यक्रमात आपण ऐकूया संगीताची साथ, तबल्यावरचे हात,
9: गायकांचा सुरेल आवाज, अगदीच आपल्या आवडत्या गीत बहार या कार्यक्रमात।
8: ऐकायला विसरू नका दररोज सकाळी ठीक 11:30 वाजता
9: विविध स्वरांनी झुळझुळणाऱ्या कर्णमधुर लहरींवर अर्थात आकाशवाणी धाराशिव केंद्रावर।
10: अस्मिता वाहिनी यानंतर ठीक 8:05 आपण ऐकू शकाल।
11: आय बिना पूरा ना होता, क्या मैं एक मिनट के लिए आपसे एकांत में मिल सकती हूँ? आपटे ने जगन्नाथ की ओर देखकर कमरे से बाहर चले जाने का इशारा किया। उसकी स्त्री भी बाहर चली गई, केवल बालक रह गया। वो मिस जोशी की ओर बार बार उत्सुक आंखों से देखता था, मानो पूछ रहा हो कि तुम आपटे दादा
10: की। आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून बोलत आहोत। रात्रीचे 8:05 होत आहेत। मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत।
12: नमस्कार, मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत आणि न्यूझीलंड येत्या 4 वर्षात द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवणार। भविष्यातल्या परिवहन प्रणालीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ब्रिक्स देशांमध्ये सहमती गरजेची असल्याचं

0: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मत. व्हिएतनाम मध्ये बोट दुर्घटनेत 15 भारतीय पर्यटकांचा मृत्यू. व्हिएतनाम मध्ये इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय महिला संघाकडे पहिल्या डावाखेर 115 धावांची आघाडी. आणि फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आज नॉर्वेचा सामना इंग्लंड बरोबर, अर्जेंटिनाची लढत स्वित्झर्लंड सोबत होणार. भारत आणि न्यूझीलंडनं 2030 पर्यंत द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्धार केला आहे. तसंच दोन्ही देशांमधले द्विपक्षीय संबंध धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचं ठरवलं आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे सचिव रुदेंद्र टंडन यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लगझॉन यांच्यात ऑकलंडमध्ये झालेल्या चर्चेची माहिती त्यांनी वार्ताहरांना दिली. भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आज संरक्षण, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय, पर्यटन, क्रीडा आणि आपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रांशी संबंधित 5 महत्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आले. यानंतर प्रधानमंत्र्यांनी न्यूझीलंडमधल्या भारतीय समुदायाशी संवाद साधला. न्यूझीलंडमधला भारतीय समुदाय हा दोन्ही देशांमधल्या भागीदारीचा एक अत्यंत महत्वाचा आधारस्तंभ आहे असं प्रतिपादन त्यांनी आपल्या संबोधनात केलं. दोन्ही देशांसमोर संधीचा अथांग महासागर असून ही भागीदारी अधिक उंचीवर नेण्यासाठी दोन्ही देश सज्ज असल्याचं मोदी म्हणाले. भारत आणि न्यूझीलंड संबंधाविषयी मोदी म्हणाले,
1: हर युग में हर दौर में भारत ने खुद को ट्रांसफॉर्म किया है और इसका कारण है हमारी सीखने की ललक. भारत सबसे सीखता है. हमारे लिए सामने वाले देश की जनसंख्या नहीं, जन कल्याण की भावना मायने रखती है और इसलिए हमने न्यूजीलैंड से भी बहुत कुछ सीखा है. न्यूजीलैंड दुनिया का वो देश है जिसने सबसे पहले महिलाओं को वोटिंग का राइट दिया था.
0: यावेळी न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लगझॉन म्हणाले की मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी झाल्यामुळे न्यूझीलंडच्या निर्यातदारांसाठी 1,40,00,000 लोकांची बाजारपेठ खुली झाली आहे. तसंच न्यूझीलंडमधल्या भारतीय व्यवसायांसाठीही नवीन संधी निर्माण झाल्याचं लगझॉन म्हणाले. या भेटीनंतर आपला न्यूझीलंड दौरा आटोपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भारतात परतण्यासाठी रवाना झाले. शाश्वत, लवचिक आणि भविष्यवेधी परिवहन प्रणालींच्या निर्माणासाठी ब्रिक्स देशांमध्ये दृढ सहकार्याची गरज असल्याचं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपुरात केलं. भारताच्या अध्यक्षतेखाली ब्रिक्स देशांच्या परिवहन मंत्र्यांच्या 3rd बैठकीचं उद्घाटन गडकरी यांच्या हस्ते झालं. यावेळी ते बोलत होते. ही बैठक नव्या अर्थव्यवस्थांमध्ये परिवहन क्षेत्र मजबूत करण्याच्या दिशेनं एक महत्वपूर्ण पाऊल असल्याचंही ते म्हणाले. लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यासाठी उभारणी अशी या बैठकीची संकल्पना आहे. परिवहन देशाच्या आर्थिक विकासाचा कणा आहे असं सांगत रस्ते, रेल्वे, सागरी आणि हवाई वाहतूक क्षेत्रांमध्ये भारताच्या विकासाविषयी त्यांनी माहिती दिली. या बैठकीची सांगता उद्या होणार आहे. भारत आपली पारंपरिक संरक्षण क्षमता आणि प्रगत तंत्रज्ञान अधिक सक्षम करून एक मजबूत, आत्मनिर्भर आणि भविष्यासाठी सज्ज संरक्षण दलाची उभारणी करत आहे असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. विशाखापट्टणम इथं आज INS महेंद्रगिरी या स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रवाहू युद्धनौकेचा जलावतरण समारंभ आणि नौदला समावेश राजनाथ सिंह यांच्या उपस्थित पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. भविष्यातल्या युद्धांमध्ये कदाचित कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल, मात्र युद्ध हे राष्ट्राचा दृढ निर्धार, शूर सैनिक आणि सक्षम लष्करी सामर्थ्याच्या जोरावरच जिंकता येतं असं ते म्हणाले. केवळ 1.5 वर्षांच्या कालावधीत आपल्या नौदलाच्या ताफ्यात 6 युद्धनौकांचा समावेश झाला असून यातून भारताची जहाज बांधणी क्षमता, संरक्षण उद्योग क्षेत्राचा झपाट्यानं होणारा विस्तार आणि स्वदेशी उत्पादनातली विश्वासार्हता दिसून येते असंही ते म्हणाले. लोकशाहीमध्ये मतभेद असणं हे नैसर्गिक असलं तरी संविधान आणि जनकल्याणाला नेहमीच सर्वोच्च प्राधान्य असायला हवं असं मत उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी व्यक्त केलं आहे. बिहार विधानसभा सदस्यांसाठी गया जी इथं आयोजित अभिमुखता आणि

0: प्रशिक्षण कार्यक्रमाचं उद्घाटन आज त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं स्विगी इन्स्टामार्ट या कंपनीला 9 नोटिसा बजावल्या. ग्राहकांना खराब झालेलं आणि मुदत संपलेलं अन्न पदार्थ पुरवल्याच्या तक्रारींसह अनेक तक्रारी ग्राहकांनी केल्या होत्या. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. व्हिएतनाममध्ये फुकोक बेटाजवळ आज स्पीड बोट उलटून झालेल्या अपघातात 15 भारतीय पर्यटक बुडाल्याचं वृत्त व्हिएतनामच्या VN एक्सप्रेस या वृत्तवाहिनीनं दिलं आहे. या स्पीड बोटीवर 32 भारतीय पर्यटक आणि 4 कर्मचारी प्रवास करत होते. किनाऱ्यापासून 400 मीटर अंतरावर ही बोट अचानक बुडाल्याने सर्वजण पाण्यात पडले. नौदल आणि तटरक्षक दलाची बचाव पथकं येण्याआधीच आसपासच्या काही बोटींनी त्वरित धाव घेऊन अनेकांना वाचवलं. आतापर्यंत 21 जणांना वाचवण्यात यश मिळालं असून 15 जण मात्र मृत्यूमुखी पडले आहेत. हॅनॉई इथल्या भारतीय दूतावासाने पर्यटकांच्या कुटुंबांसाठी एक हेल्पलाईन सुरू केली आहे. तसंच हो ची मिन सिटीतल्या भारतीय वाणिज्य दूतावासाने नियंत्रण कक्ष सुरू केला आहे. पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात पाकिस्तान सरकारनं राबवलेल्या मोठ्या दहशतवाद विरोधी मोहिमेत गेल्या रविवारपासून 88 दहशतवादी ठार झाल्याचं पाकिस्तान सरकारनं म्हटलं आहे. पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनी आज कराची इथं वार्ताहरांना ही माहिती दिली. फिफा विश्वचषक स्पर्धेत आज उपांत्यपूर्व फेरीचा नॉर्वेचा सामना इंग्लंडशी होणार असून गतविजेत्या अर्जेंटिनाची लढत स्वित्झर्लंडसोबत होणार आहे. या सामन्यांमधून उपांत्य फेरीत प्रवेश करणाऱ्या उर्वरित दोन संघांची नावं स्पष्ट होतील. स्पेन आणि फ्रान्सनं याआधीच उपांत्य फेरीच्या अंतिम 4 संघांमधलं आपलं स्थान निश्चित केलं आहे. स्पेननं बेल्जियमवर 2-1 असा विजय मिळवून पुढची फेरी गाठली तर फ्रान्सनं मोरोक्कोवर 2-0 असा सहज विजय मिळवत आगेकूच केली आहे. लंडनमधल्या लॉर्ड्स इथं सुरू असलेल्या महिलांच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतीय संघाला पहिल्या डावाअखेर 115 धावांची आघाडी मिळाली आहे. भारतीय महिला संघानं पहिल्या डावात 285 धावा केल्या पण इंग्लंडचा संघ केवळ 170 धावात सर्वबाद झाला. इंग्लंडकडून एमी जोन्स वगळता इतर कुणालाही अर्धशतकी खेळीसुद्धा करता आली नाही. भारताच्या क्रांती गौडनं 37 धावात त्यांचे 5 खेळाडू बाद केले. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या दुसऱ्या डावात 26 धावा झाल्या होत्या. भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या T20 मालिकेतला 5वा आणि अंतिम सामना आज वाहतूक कोंडीमुळे उशिरा सुरू झाला. भारतानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा इंग्लंडच्या 9व्या षटकात 1-78 धावा झाल्या होत्या. इंग्लंडने 3-0 अशी आघाडी घेत मालिका यापूर्वीच जिंकली आहे. मद्रिद इथं सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या 4थ्या टप्प्यात आज महिलांच्या कंपाऊंड सांघिक अंतिम फेरीत ज्योती सुरेखा वेन्नम, पृथिका प्रदीप आणि चिकिता तन्नीपार्थी या भारतीय संघाला कोलंबियाच्या वर्चस्वपूर्ण खेळासमोर 228-232 अशा फरकानं पराभव स्वीकारावा लागला आणि त्यांना रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं. या रौप्य पदकासह भारतानं या स्पर्धेतलं पहिलं पदक पटकावलं आहे. आणि ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि न्यूझीलंड येत्या 4 वर्षात द्विपक्षीय व्यापार 35,000 कोटी रुपयापर्यंत वाढवणार. भविष्यातल्या परिवहन प्रणालीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी ब्रिक्स देशांमध्ये सहमती गरजेची असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं मत. व्हिएतनाममध्ये बोट दुर्घटनेत 15 भारतीय पर्यटकांचा मृत्यू. इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय महिला संघाकडे पहिल्या डावाअखेर 115 धावांची आघाडी. आणि फिफा विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आज नॉर्वेचा सामना इंग्लंडबरोबर, अर्जेंटिनाची लढत स्वित्झर्लंडसोबत होणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM 101.3 मेगाहर्ट्सवर आणि प्रसारभारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 8:15

0: मिनिटं झाली आहेत.
1: गुडघेदुखी, गुडघ्यामध्ये पाणी होणे, मणका विकार, सायटिका, लिगामेंट टियर, फ्रोझन शोल्डर, आंबवात, संधिवात, हातापायांना मुंग्या येणे, पॅरालिसिस, एव्हीएन, गाउट, चिकनगुनिया यांसारखे आजार, तसेच सर्व प्रकारच्या सांधेदुखी पासून कायमची मुक्ती मिळवण्यासाठी डॉक्टर परीक्षित भेगडे यांच्या सिद्धिविनायक क्लिनिकची कार्टिलेज रिजनरेशन उपचार पद्धती निवडा. सांधेदुखी मुक्त बनण्यासाठी आजच फोन करा 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
2: चांदला बॅटरी सेंटरचा आषाढम सेल,
3: तसे सोलापुरात साड्यांचा सेल अनेक, पण सेलचा खरा आनंद देणारा चांदला बॅटरी सेंटरचा एकच आषाढम सेल 1 जुलै पासून. चांदला बॅटरी सेंटर सोलापूर.
4: माननीय प्राध्यापक शिवाजीराव सावंत सर यांच्या प्रेरणेतून आणि माननीय ऋतुराज सावंत यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली JSPM पुणे संचलित BIT बार्शी इथे
5: BTEC आणि पॉलिटेक्निकच्या CSC, सिव्हिल, मेकॅनिकल, ENTC तसेच BCA साठी प्रवेश प्रक्रिया सुरू.
4: अद्ययावत लॅब्स, स्वतंत्र हॉस्टेल, बस सुविधा, संपूर्ण ग्रीन कॅम्पस, 2526 मध्ये रेकॉर्ड ब्रेक प्लेसमेंट.
5: संपर्क 16 वर्षांपासून बेटर एज्युकेशन बेस्ट प्लेसमेंट देणारे JSPM चे भगवंत इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, तार सौंदाने रोड, बार्शी. मोबाईल 90 490 76 781.
6: दूध साडीचा मेगा महोत्सव, लाखो गृहिणींच्या विश्वासाचा आणि पसंतीचा साडी महोत्सव, कारखान्यातून थेट आपल्यापर्यंत, त्यामुळे मेगा बचत, साड्यांच्या हजारो व्हरायटी. श्री दूध साडीज, साठी गल्ली सोलापूर.
7: अरे ऐकलं का, भारताच्या नंबर 1 SUV ने 10 लाख हॅपी कस्टमर्सचा टप्पा पूर्ण केलाय.
8: वा क्या बात है, 10 लाख नेक्सॉन्स, जबरदस्त.
7: आणि या आनंदामुळे टाटा मोटर्स करत आहे धमाकेदार सेलिब्रेशन. टाटा नेक्सॉन खरेदी करा, तुमचे लकी स्क्रॅच कार्ड स्क्रॅच करा आणि जिंका एक ब्रँड न्यू टाटा नेक्सॉन किंवा एक हार्डी डेविडसन बाईक.
8: अटी लागू.
5: बुकिंगसाठी विजिट पद्मजा मोटर्स, नांदेड रोड, कोळपा, लातूर आणि सोलापूर धुळे हायवे, MIDC धाराशिव.
9: श्रोतेहो, लोकरंग या कार्यक्रमात आज ऐकूयात तुळशीराम आत्माराम कंटक, राहणार धाराशिव, यांनी सादर केलेली वासुदेव गीत. निवेदन आहे आशिष लगाडे यांचं आणि ह्या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत किशोर पवार.

जवर होता पैसा अड़का तवर मन तू दादा काका, जवर होता पैसा अड़का तवर मन तू दादा काका, आता तरी सावध हो।

तुकडे दास सांगित्याशी शरण जावे सद्गुरुशी, तुकडे दास सांगित्याशी शरण।

0: श्रोतेहो, आत्ताच आपण तुळशीराम आत्माराम कंटक राहणार धाराशिव यांनी सादर केलेली वासुदेवाची गीत ऐकलीत. निवेदन होतं आशिष लगाडे यांचं आणि ह्या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते किशोर पवार. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून.
1: आकाशवाणीचं हे धाराशिव केंद्र आहे. रात्रीचे 8:45 होत आहेत. प्रथम हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आणि 9 विविध भारती मुंबईचे कार्यक्रम. सुरुवातीला हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोतेहो, आपण ट्यून केला आहे FM 101.3 MHz आणि प्रसारभारती न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणी धाराशिव केंद्र. रात्रीचे 10 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत मराठी पत्रगीता कार्यक्रम.
1: श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम पत्रगीत.

नमस्कार श्रोते हो, मराठी पत्रगीत या कार्यक्रमात मी प्रतीक्षा माने आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमातील सुरुवातीचं हे पत्र आहे चंदननगर सातारा येथून सतीश वाघमारे, आतिश वाघमारे, स्वाती वाघमारे, वर्षा वाघमारे, श्रमण वाघमारे आणि श्रुमेन वाघमारे यांच्यासमवेत वारणाशहापूर कोल्हापूर येथून विजय चव्हाण, तेजस्विनी चव्हाण, अंकिता चव्हाण, अनिकेत चव्हाण, माय चव्हाण आणि समस्त चव्हाण परिवार यांना ऐकायचं आहे दुनिया करी सलाम या चित्रपटातील सुरेश वाडकर, रवींद्र साठे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं जगदीश खेबुटकर यांचं गीत. संगीत आहे राम कदम यांचं. तर ऐकूया श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत त्यांच्या गावापर्यंत.

कार्यक्रमातील यानंतरचं हे पत्र आहे. मुक्काम पोस्ट बोराळ धरण तालुका मालेगाव येथून दत्ता घायाळ, सुनीताबाई घायाळ, सानिका घायाळ आणि गजानन घायाळ यांचं. यांना ऐकायचं आहे बिनकामाचा नवरा या चित्रपटासाठी सुरेश वाडकर आणि उत्तरा केळकर यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत. ऐकूया श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत त्यांच्या गावापर्यंत.

कार्यक्रमात आता ऐकूया अफलातून या चित्रपटातील सुदेश भोसले, बेला सुलाखे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं प्रवीण दवने यांचं गीत. संगीत आहे अनिल मोहिले यांचं. या गीताला पसंती कळवणारे आमचे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट नवीन दहीफळ तालुका शेवगाव येथून विठ्ठल काटे, संगीता काटे, आविष्कार काटे, मकरंद काटे, संचिता आणि प्रतीक. तर ऐकूया श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत.

श्रोते हो, कार्यक्रमातील हे पत्र आहे जिल्हा जळगाव येथून, पाळधी खुर्द तालुका धरणगाव जिल्हा जळगाव येथून संजय पाटील, शैलाबाई पाटील, नरेंद्र पाटील, शेखर पाटील, मानसी पाटील आणि किरण पाटील यांना ऐकायचं आहे. गंमत जम्मत या चित्रपटासाठी अरुण पौडवाल यांनी संगीतबद्ध केलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत गायलं आहे अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांनी. तर ऐकूया श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत त्यांच्या गावापर्यंत.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात मराठी पत्रगीत हा कार्यक्रम आकाशवाणीच्या धाराशिव केंद्रावरून. श्रोतेहो, कार्यक्रमातील यानंतरचं हे पत्र आहे. मुक्काम जळगाव सोमनाथ, तालुका जिल्हा जालना येथून डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक भुतेकर, गणेश भुतेकर, कार्तिक भुतेकर, अश्विनी भुतेकर, वैष्णवी जगदाळे, वैभव गौरव लोखंडे, मेघराज युवराज कोलते आणि रुद्र कोळकर यांना ऐकायचं आहे. डेब्यू या चित्रपटातील बेला शेंडे आणि वैशाली सामंत यांनी गायलेलं गीत. संगीत आहे अशोक पत्की यांचं. तर ऐकूया श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत.

कार्यक्रमात आता ऐकूया ऑक्सिजन या चित्रपटातील वैशाली सामंत आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत. या गीताला पसंती कळवणारे आमचे श्रोते आहेत जांभरुण तालुका अर्धापूर येथून दुर्गादास जोशी, गंगाधर जोशी, गजानन जोशी, संजय जोशी, आशिष जोशी, पृथ्वीराज जोशी, साध्वी जोशी आणि गणेश हारगावकर यांचं. तर ऐकूया श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत त्यांच्या गावापर्यंत.

कार्यक्रमातील हे पत्र आहे मुक्काम हिपरसोगा तालुका औसा जिल्हा लातूर येथून उस्मान शेख फौजी सायराबानो शेख दस्तगीर शेख फैज नबी शेख शाकिर शेख इस्लामबी शेख बाबा शेख करिश्मा शेख सिमर शेख सानिया शकील पठान बिस्मिलाबी शेख गदर शेख निलोफर शेख चांदनी अयूब सय्यद बाळराजे अमन सय्यद आणि माहिरा सय्यद यांचं यांना ऐकायचं आहे जोगवा या चित्रपटासाठी अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं गीत गायलं आहे हरिहरन आणि श्रेया घोषाल यांनी तर ऐकूया श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत

कार्यक्रमात आता ऐकूया आशा भोसले यांच्या आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील नाधव महानोर यांचं गीत. संगीत आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. चित्रपट जैत रे जैत या गीताला पसंती कळवणारे आमचे श्रोते आहेत मुक्काम पोस्ट गोवर्धन जिल्हा वाशिमवरून रवींद्र पवार, मीना पवार, श्रीकांत एकनाथ काळे आणि विजय सरोदे. तर ऐकूया श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत त्यांच्या गावापर्यंत.

0: कार्यक्रमातील हे पत्र आहे. डोंगरगाव, जिल्हा राजनांदगाव, छत्तीसगड येथून राष्ट्रपाल गजभिये, राधिका गजभिये, बेबी अनिष्का आणि तन्मय गजभिये यांचं यांना ऐकायचं आहे. खट्याळ सासू नाठाळ सून या चित्रपटातील सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांनी गायलेलं गीत. संगीत आहे अनिल मोहिले यांचं. तर ऐकूया श्रोत्यांच्या पसंतीचं हे गीत त्यांच्या गावापर्यंत.
1: माझ लगीन झाल्यापासून अर उरलं सुरलं घरपण सरलं माझ लगीन झाल्यापासून अर ऐक मर्दनो कारण एकच
2: अर पण काय कारण
1: ऐक मर्दनो कारण एकच
2: अरे वय पर सांग ना
1: अरे ऐक मर्दनो कारण एकच खट्याळ सासू नाठाळ सून खट्याळ सासू ना

0: या गीताबरोबरच मराठी पत्रगीत या कार्यक्रमातून मी प्रतीक्षा माने आपला निरोप घेते. नमस्कार.
1: श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम पत्रगीत.